सुप्रभात श्रोतेहो, नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 3 भाद्रपद शके 1948, दिनांक 25 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: रन बना लिए हैं। भारत श्रृंखला में 1-0 से आगे है। अमेरिका ने ईरान पर नए प्रतिबंध लगाने की घोषणा की है। अमेरिका के वित्त मंत्री स्कॉट बेसेंट ने कहा कि नए प्रतिबंधों का उद्देश्य ईरान के राजस्व के सभी संभावित स्रोतों को रोकना है। उन्होंने अन्य देशों को ईरान के साथ आर्थिक संबंध न तोड़ने पर जवाबी कार्रवाई की चेतावनी दी। वित्त मंत्री ने कहा कि संघर्ष के अस्पष्ट क्षेत्रों में काम करना अब स्वीकार्य नहीं है। उन्होंने किसी भी ऐसे देश का नाम नहीं लिया जिस पर प्रतिबंध लग सकते हैं। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: एफएम बैंड 101.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। श्रोते हो सकाळचे 6:05 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत चिंतन। आज यामध्ये आचरण याविषयी प्राध्यापक भगवान देशमुख यांचे विचार आपण ऐकणार आहोत।
2: माणसाचं बोलणं आणि वागणं यात संगती असावी अशी आपली अपेक्षा असते। बोलण्यात आणि आचरणात विसंगती आढळली की आपल्याला ते खटकते आणि असे खटके आपल्याला प्रत्येकी जाणवत असतात। माणुसकी, नैतिकता, गरिबाविषयींची सहानुभूती, पीडिताविषयीची कणव अशा उदात्त तत्वांचा उदो उदो करणारी माणसंच अनेकदा या तत्वांच्या विपरीत आचरण करण्यात कशी गुंतलेली असतात याची उदाहरणं प्रतिदिन वृत्तपत्रातून आपल्याला कळत असतात। व्यवहार आहे हा, हे असं चालायचंच असं म्हणून आपण त्याकडे डोळेझाक करीत असतो, कारण त्याशिवाय अनेकदा गत्यंतर नसतं। इतकंच नव्हे तर आपण स्वतःही कदाचित अशा विसंगतीत गुरफटत असू। हे घडतं कारण बोलणं सोपं असतं पण त्याप्रमाणे आचरण करणं अवघड असतं। मग बोलण्यात उदात्त तत्वांचा उद्घोष केल्याने साधत तरी काय? तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, बोलाचीच कढी बोलाचाची भात, जेवून या तृप्त कोण झाला। बोलणं वाऱ्यावर विरून जातं व आचरणाचं खोटेपण तसंच उरतं। राम गणेश गडकऱ्यांनी बहुधा आंतरिक निराशेने काढलेल्या उपरोधपूर्ण अशा विनोदी उद्गारांची अशा वेळी आठवण येते। ते म्हणतात, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले असे तुकाराम महाराज सांगतात। पण ही गोष्ट केवळ एखाद्या दारुड्यालाच शक्य होय, कारण तो दारूच्या नशात चालत असताना अडखळतच बोलतो व अडखळतच चालतो। बोलणं आणि आचरण यातील विसंगतीचा हा प्रकार कमी अधिक प्रमाणात सर्वकालीन व सार्वत्रिक असल्याचं जाणवतं। माणसाचा स्वार्थ, सुखोपभोगाची लालसा, प्रतिष्ठेचा अनाठायी वापर यातून हे घडत असतं। नैतिकतेचा टेंभा बिरवणारे साधू, मठाधिपती, अनैतिक दुराचरणात गुंतलेले आढळणे हे आता नवलाचं राहिलेलं नाही। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात प्रवेश करतानाच वाममार्गाचा अवलंब करणारेही कमी नसतात। मराठीचा गौरव करणारे, ज्ञानेश्वरी आणि इतर संतांचं साहित्य डोक्यावर घेणारे, मराठीकडे दुर्लक्ष होत आहे म्हणून शासकीय धोरणावर टीका करणारेच आपल्या मुलांना शिशुवर्गापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळात प्रवेश देताना मागं पुढं पाहत नाहीत। एक ना अनेक, सर्व क्षेत्रात बोलणं एक आणि करणी वेगळी असा प्रकार आढळून येतो। असं असलं तरी माणसाच्या आचरणाचे महत्व त्यामुळे कमी होते असे नाही। अजूनही ज्यांचे आचरण निष्कलंक आहे, स्वीकारलेल्या नैतिक तत्वाशी, मनावर झालेल्या संस्काराशी सुसंगत आहे अशी माणसं दुर्मिळ नाहीत। विशेष म्हणजे अशा व्यक्ती अनेकदा सामान्य जीवन जगणाऱ्या असतात पण त्यांचं आचरण असामान्य म्हणावं लागतं। माणसाचं मूल्य त्याच्या आचरणावरूनच ठरत असतं। चांगल्या आचरणाचा देखावा उभा करण्यातही काही जण यशस्वी झालेले असतात पण ते खऱ्या अर्थाने चांगल्या आचरणाचं स्वरूप म्हणता येणार नाही। आपल्या स्वार्थी दुराचरणावर पांघरून घालण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो। उपासनेचा, देवदेवतांच्या पूजा अर्चांचा देखील अशा रीतीने उपयोग केला जातो। ज्ञानेश्वरांनी अशा देखाव्याचं भजन पूजन करणाऱ्याला म्हटलं आहे,

0: ऐसा अखंड भजन करी उगान राहे क्षणभरी आघवेनी गावद्वारी ऐहेव जैशी. एखाद्या गाव भवानी सारखी त्याची ही अवस्था असते. माणसाचे आचरण चांगले असावे हे जसे खरे, तसेच ते चांगल्या हेतूने घडावे हेही ध्यानात घेणे आवश्यक वाटते.
1: श्रोते हो, आताच आपण चिंतन या कार्यक्रमामध्ये आचरण याविषयी प्राध्यापक भगवान देशमुख यांचे विचार ऐकले. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:10 झाले आहेत. आता आनंद घेऊया भक्तिगीतांचा. भक्तिगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया नेहा राजपाल यांच्या स्वरात शांता शेळके यांची भक्तिरचना. संगीत दिलं आहे शैलेंद्र देवधर यांनी.

कुठल्याही कामाच्या सुरुवातीला आपण प्रथमतः मंगलचरणी प्रार्थना करतो, ती गजाननाची. या गजाननाच्या प्रार्थनेनंतर शौनक अभिषेकी यांच्या स्वरात अरविंद आगासे यांची ही भक्तिगीत रचना ऐकूया. आशुतोष कुलकर्णी यांनी संगीत दिलं आहे.

अगदी भगवंताचे नाव आपण घेतले आणि सुखाला प्राप्ती झाली, अशी अनेक उदाहरणं संतांची, अगदी देवांमध्ये सुद्धा आहेत. राधा आणि कृष्ण हे असंच एक नाव, अगदी एकमेकाला जोडलेलं नाव. यामध्ये भगवंत म्हणूया किंवा भक्तीचा आणि प्रेमाचा एक सुरेख संगम म्हणजे राधा आणि कृष्ण. ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरात वृंदा भांबुरे यांची ही गीत. संगीत दिलं आहे अभिजित राणे यांनी.

अशा आपल्या या मनाला लागलेला हा ध्यास आणि हा ध्यास देवालाही कधी कधी आपल्याकडे बोलवण्यासाठी अगदी आतुर झालेला असतो. कधीतरी येशील, वाट पाहत आहे, अगदी मनापासून तुझी वाट पाहते, असं देवालाही साकडं घातलं जातं. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांची ही भक्तिरचना. संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

श्रोतेहो, आताच आपण अजित कडकडे यांच्या स्वरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही भक्तिगीत रचना ऐकली. संगीत दिलं होतं विलास पाटील यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा भक्तिगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:35 झाले आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 6:40 कृषी सल्ला. आज यामध्ये आकस्मिक मर रोग व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकणार आहोत. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50

परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 6:55 आजचा दिनविशेष, 7 देशभक्तीगीत. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

सकाळी 7:40 भाववधारा हा भावगीतांचा कार्यक्रम, 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:40 गझल गीतांचा कार्यक्रम. सकाळी 9 ते 10 या दरम्यान विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 10 गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आज यामध्ये आवारापण, भारत, ब्लू, कॉकटेल, दिल्ली बेली आणि गोलमाल या चित्रपटातील गीत आपण ऐकणार आहोत. सकाळी 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन, लेखिका आशा बगे, अभिवाचक जयश्री पुराणिक आज याचा 69 भाग आपण ऐकणार आहोत. सकाळी 10:45 लोकसंगीत कार्यक्रम. आज यामध्ये बालाजी जाधव आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकणार आहोत. 11 प्रायोजित कार्यक्रम उमंग, प्रायोजक NCERT. सकाळी 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.

दुपारी 12 ते 1 या दरम्यान वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या दरम्यान राष्ट्रीय मराठी बातम्या 1:30 जिल्हा वार्तापत्र 1:40 हे दोन्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 3 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 5:30 युववाणी हा युवक मित्र मैत्रिणीसाठी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6 विविध भारतीचे विशेष कार्यक्रम. दरम्यान 7 प्रादेशिक बातम्या 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सायंकाळी 7:30 किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या ह्या बातम्या आपण ऐकणार आहात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून. रात्री 8:30 संसद समीक्षा आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9 ते 11 दरम्यान राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री अकरा वाजता राष्ट्रीय हिंदी समाचार, 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11:10 आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल. ही होती आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला. आज यामध्ये आकस्मिक मर रोग व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती आपण ऐकणार आहोत.
1: मंडळी नमस्कार.

0: मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बालाजी गवारेचा नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया आकस्मिक मर रोगासाठी एकात्मिक उपाययोजना याविषयीची माहिती. मंडळी यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे खरीपाचं नियोजन पूर्णपणे बिघडलं आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस अशी स्थिती पाहायला मिळते. या स्थितीचा परिणाम कपाशी पिकावर देखील पाहायला मिळतो. कपाशीच्या उत्पादन क्षमतेवर अन्नद्रव्याची कमतरता, हवामानातील बदल आणि कीड रोगांचा वाढता प्रादुर्भाव याचे मोठे परिणाम होतात. यापैकी आकस्मिक मर ही अत्यंत गंभीर समस्या मानली जाते. बऱ्याच वेळा आकस्मिक मर रोगाला बुरशीजन्य मर रोग समजलं जातं, परंतु प्रत्यक्षात बहुतेक वेळा ही शारीरिक समस्या असते. काही प्रसंगी फ्युझारियम ऑक्सिस्पोरम, मॅक्रोफोमिना, फोसोलिना यासारख्या बुरशीचा सहभाग असू शकतो. मात्र हा संसर्गजन्य रोग नसून त्यामागे अन्नद्रव्याची कमतरता, पाण्याचा ताण, तापमानातील बदल इत्यादी यांचा परस्पर परिणाम असतो. उच्च तापमान, पाण्याचा ताण, शेतात साचलेलं पाणी, अन्नद्रव्याचे असंतुलन आणि काही वेळा बुरशीजन्य संसर्ग या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे कपाशीतील आकस्मिक मर रोगाची समस्या उद्भवते. त्यामुळे केवळ रासायनिक बुरशीनाशकांवर अवलंबून न राहता संतुलित खत व्यवस्थापन, योग्य सिंचन, प्रभावी निचरा, मुळांचं संरक्षण, जैविक घटकांचा वापर आणि हवामानानुसार पीक व्यवस्थापन या उपाययोजनांचा अवलंब केल्यास या रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. मंडळी आकस्मिक मर म्हणजे काय? तर मंडळी कपाशीचं झाड पूर्णपणे निरोगी दिसत असताना अचानक पानं कोमेजणं, पिवळी पडणं, फुले आणि बोंड गळणं आणि काही दिवसात संपूर्ण झाड सुकणं याला आकस्मिक मर म्हणतात. ही समस्या मुख्यतः पीक वाढीच्या आणि बोंडे धरण्याच्या अवस्थेमध्ये जास्त दिसून येते, कारण या अवस्थेत झाडाची पाणी आणि अन्नद्रव्याची गरज सर्वाधिक असते. मंडळी या रोगास पोषक स्थिती ती अशी असते, दिवसाचं 38° सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, तसंच पाण्याचा ताण, भारी काळी जमीन, निचऱ्याचा अभाव, कमी सेंद्रिय कर्ब, एकाच शेतात सतत कपाशी लागवड, रासायनिक खतांचा असंतुलित वापर ही या रोगास पोषक स्थिती असते. मंडळी याची कारणं ती अशी आहेत, जास्त तापमान, दिवसाचं तापमान दीर्घकाळ अर्थात 38° सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्यास झाडावर तीव्र उष्णतेचा ताण येतो, त्यामुळे बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढतो, पानातून पाणी कमी होतं, मुळांद्वारे होणारे पाणी शोषण कमी होऊन झाडामध्ये जलताण निर्माण होतो. तसंच मंडळी दुसरं कारण म्हणजे पाण्याचा ताण. जमिनीत ओलावा कमी झाल्यावर किंवा दीर्घकाळ पाणी न मिळाल्यास मुळांची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे मुळांची वाढ थांबते, सूक्ष्म मुळं मरतात, अन्नद्रव्याचे शोषण कमी होतं, प्रकाश संश्लेषण कमी होतं, परिणामी झाडांची वाढ थांबते आणि अचानक मर येते. मंडळी याचं तिसरं एक कारण म्हणजे शेतात पाणी साचणं हेही एक कारण आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्यास मुळांना ऑक्सिजन मिळत नाही, मुळांची श्वसनक्रिया मंदावते, मुळं कुजण्यास सुरुवात होऊन अन्नद्रव्याचे शोषण थांबते. अजून एक कारण म्हणजे जलवाहिन्यांचं नुकसान. पाण्याच्या ताणामुळे अन्नद्रव्य शोषून घेणाऱ्या जलवाहिन्या फुगीर बनतात आणि नलिका बंद होतात, त्यामुळे अन्नद्रव्य वहनामध्ये अडथळे निर्माण होतात.
1: श्रोतेहो, आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकला. आज या कार्यक्रमामध्ये आकस्मिक मर रोग व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती आपण ऐकली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणात आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्हीही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजपासून नेत्रदान पंधरवडा सुरू होतोय. या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याबद्दलच माहिती करून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: नेत्रदान म्हणजे नेमकं काय असतं ते जरा सविस्तर सांगा.
2: नेत्रदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे किंवा आवश्यक असलेले नेत्रबुबुळ वैद्यकीय पद्धतीने मिळून ते गरजू रुग्णाच्या उपचारासाठी वापरणे. मृत व्यक्तीचा कॉर्निया काढून जो अंध व्यक्ती आहे त्याला बसवण्यात येतो, ह्यालाच प्रत्यारोपण असे म्हणतात.
1: बरं, आपल्या भारतामध्ये नेत्रदानासाठी काही नियम आहेत का?
2: डेथ सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये डेथ कशामुळे झालेली आहे मृत व्यक्तीची ते कारण महत्वाचं आहे. नॉन इन्फेक्टिव्ह जर असेल तर आपण नेत्रदान करून घेऊ शकतो.
1: बरं सर, हा जो राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो आपल्याकडे, तो साजरा करण्यामागे उद्देश काय आहे?
2: नेत्रदानाबाबत समाजामध्ये अजूनही अनेक गैरसमज आहेत, तर ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून जसे की पथनाट्य आणि या पंधरवड्यामध्ये रांगोळी स्पर्धा घेणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रॅली काढणे यामार्फत आपण जनजागृती करत असतो. आणि वर्षभर आपल्याकडे आय डोनेशन काउन्सिलर आहे, तो तुम्हाला सर्व माहिती देऊ शकतात.
1: श्रोते हो, आता आपण नेत्रदानाचा संकल्प केलेल्या डॉक्टर रश्मी आठले यांचे विचार जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
1: मॅडम, आपल्या कुटुंबियांपैकी कुणी नेत्रदान केलं आहे का?
3: हो, माझ्या सासऱ्यांचं मरणोत्तर नेत्रदान केलेलं आहे.
1: बर.
3: देहदान पण केलेलं आहे.
1: बरं, यामागची तुमची भूमिका काय होती?
3: आम्ही स्वतः दोघेही डॉक्टर असल्यामुळे आमच्याकडून समाजाला काहीतरी देणं म्हणून नेत्रदान करायचं होतं. आम्ही दोघांनी नेत्रदानाचे फॉर्म तर भरलेलेच आहेत, परंतु माझ्या सासऱ्यांनाही नेत्रदान प्रथमपासूनच करायचं होतं म्हणून आम्ही ते केलं. आणि नेत्रदानाचं कसं आहे, आपल्या दोन नेत्रांमुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टीदान मिळतं ना,
1: हो,
3: त्यामुळे आम्ही ते करायचं ठरवलं होतं.
1: या दृष्टीनं लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी तुम्ही काय आवाहन कराल?
3: मी लोकांना असं सांगेन की आपल्या जीवलगांचे नेत्ररूपी अवयव असेल किंवा कुठलाही अवयव असेल, तर तो जर आपण दुसऱ्या व्यक्तीला दान केला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन त्याला जीवन जगण्याची एक नवीन संधी मिळते.
1: बरोबर.
3: तुम्ही विचार करा, एखादी अंध व्यक्ती असते, तुम्ही डोळे मिटून 5 मिनिटं चालायचा प्रयत्न करा, नाही ना आपण चालू शकत.
1: खरं.
3: तर त्या व्यक्तींना कसं वाटत असेल, पण त्यांना एका डोळ्याला जरी फायदा झाला तर त्यांना हे सुंदर जग बघायची एक संधी मिळू शकते, अशी एक भावना माझी तरी आहे. आणि आम्ही आमचं मरणोत्तर नेत्रदान करणार आहोत, अवयवदान करणार आहोत. आणि सांगायला मला आनंद होईल की आमच्या कुटुंबातील इतरही व्यक्ती म्हणजे आमचे काही जे नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा यापूर्वी नेत्रदान सुद्धा केलेलं आहे, देहदान सुद्धा केलेलं आहे.
1: म्हणजे मला असं वाटतं की सगळे आपले श्रोते जे आहेत ते या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन या मार्गावरती पुढे चालू शकतील निश्चितच. थँक्यू मॅडम.
3: धन्यवाद.
1: या होत्या डॉक्टर रश्मी आठले मॅडम. बरे श्रोते हो, उद्या पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
0: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 मिनिटांनी ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: आपण ऐकत आहात. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर. परिसर.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
2: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि ते कसं करायचं याविषयी आज जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये वल्लभ वणजू आलेले आहेत. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर सुरुवातीला सांगा की रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र म्हणजे नेमकं काय.
3: त्यापूर्वी मी एक सांगू इच्छितो की 1995 स्टॉकहोम येथे बोलताना त्यावेळेचे वर्ल्ड बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट इस्माईल सेरागेल्डिन म्हणाले होते की या शतकातील युद्ध जर तेलासाठी झाली असतील तर पुढच्या शतकातील युद्ध हे पाण्याचं योग्य नियोजन केलं नाही तर होतील.
2: खरं
3: हे वाक्य खूप महत्वाचं आहे.
2: बरोबर.
3: आता आपल्याला एक सांगता येईल की भारतामध्ये सरासरी 1170 मिलीमीटर पाऊस पडतो ह्या जमिनीवरती आणि बरंचसं पाणी म्हणजे धरणामध्ये ओढ्यांमध्ये तलावांमध्ये पाणी साठवलं जातं आणि वाहून जाणारं पाणी हे नदी नाले ओढे ह्या मार्गे समुद्राला जाऊन मिळतं.
2: खरंय.
3: हे वाहून जाणारं पाणी आहे ते आपल्याला अडवलं पाहिजे. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पाण्याची शेती करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
2: बरोबर. आता ही पाण्याची शेती कशी करायची.
3: रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती अवलंबता येतील. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी साठवणं ते जमिनीत मुरवणं आणि त्याचा योग्य वापर करणं.
2: मग आज पावसाचं पाणी साठवण्याची गरज नेमकी का भासते.
3: याला कारण अनिर्बंध पद्धतीने झालेला पाण्याचा उपसा, वाढलेलं शहरीकरण, शेतीचं वाढलेलं प्रमाण, वाढलेली लोकसंख्या ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत.
2: खरंय.
3: आपण काय करतोय की नुसतं जमिनीतलं पाणी उपसून घेतोय. आपण त्याच्यात परत भरत नाहीये.
2: बरोबर.
3: म्हणजे जसं आपण आपली जी ठेव असते बँकेमध्ये ती आपण काढतो, आपल्याला गरजेनुसार आपण ते पैसे काढतो, पण ते काढल्यानंतर आपण परत त्या बँकेमध्ये आपले पैसे भरतो कारण ते आपल्याला पुढे कधीतरी आपल्या संकटाच्या काळात आपल्याला उपयोगी पडतील.
2: पाण्याचं पण असंच आहे.
3: पाण्याचं पण
2: आपण वापरतोय पण उद्यासाठी ते साठवणं गरजेचं
3: आहे आणि आपण ते करत नाही आहोत.
2: बरोबर. पण हे पाणी साठवण्याच्या पद्धती मगाशी तुम्ही म्हणालात त्या कोणत्या आहेत.
3: प्रथम आहे ते शेततळ. मोठ्या प्रमाणात शेततळी बांधता येतात आपल्याला, सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. त्याच्यानंतरची दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मोठ्या मोठ्याले हौद बांधणं किंवा टँक बांधणं, त्या टँकमध्ये हे पाणी साठवणूक करणं. दुसरी गोष्ट आहे जिथे मातीची जमीन असेल त्या मातीच्या जमिनीला वेगवेगळ्या ठिकाणी चर मारून, खास करून उतारावरची जी जागा आहे तिथे चर मारायची मोठ्या प्रमाणात, म्हणजे ते पाणी त्या चरात येतं आणि ते पाणी जमिनीत मुरतं. आता आपण कोकणाचा विचार केला तर आपल्याकडे बरेचसे सडे आपण ज्याला म्हणतो की जे कातळ सडे आहेत, त्या कातळ सड्यांवरती आपण जमिनीला छेद देऊन म्हणजे आर्टिफिशियली त्याला ब्रेक करून आपण त्याच्यामध्ये पाणी सोडू शकतो, किंवा आपल्या विहिरीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने आपण उतारावरचं पाणी चॅनलाइज करून ते आपण आपल्या विहिरीमध्ये सोडून आपल्या विहिरीची पातळी आणि पर्यायाने भूजल पातळी आपण वाढवू शकतो.
2: नक्कीच. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पाणी टंचाईवर मात करता येईल.
3: नक्कीच करता येईल. जर आपण उपसलेलं पाणी हे जीवन आहे, अत्यावश्यक आहे, आपल्याला त्याची गरज आहे, पण आपण जे पाणी उपसतोय तेच पाणी परत आपण जमिनीच्या पोटात भरणं गरजेचं आहे. हे जर आपण नाही केलं ना तर जसं मी पहिलं वाक्य सांगितलं हेरॉल सरांचं, तर ती युद्ध आपल्याला टाळता येणार नाहीत.
2: निश्चितच. श्रोते हो, याविषयीच आपण अधिक माहिती घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
1: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता.
1: FM बँड 101.

0: 1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाले आहेत. आता जाणून घेऊया आजचा दिनविशेष. श्रोतेहो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 3 भाद्रपद शके 1948, दिनांक 25 ऑगस्ट 2026. आजचा सुविचार, अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. आजचा दिनविशेष, इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ मायकेल फॅरांडे यांचा आज स्मृतिदिन आहे. नवकथेचे जनक गंगाधर गाडगीळ यांचा आज जन्मदिन, 1923 रोजी त्यांचा जन्म झाला. हिंदी साहित्यकार मुंशी प्रेमचंद यांचा आज स्मृतिदिन आहे. 25 ऑगस्ट 1926 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आजच्याच दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट 1943 रोजी आझाद हिंद सेनेची स्थापना झाली. तर सर्वांची मौली संत ज्ञानेश्वर यांची आज जयंती आहे. हा होता आजचा दिनविशेष. आता ऐकूया काही जाहिरात संदेश.
1: मुळव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94 23 13 87 89.
3: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
5: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ज्ञ.
6: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940 44 16 756.
7: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
8: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
7: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
8: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825 872.
6: हनुमान मंदिर मुगट, तालुका मुदखेड इथं अखंड हरिनाम आणि टाळ सप्ताहास दिनांक 18 ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला असून मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सांगता दुपारी 12 वाजता हरिभक्त परायण काशीनाथ महाराज फुलकळसकर यांचं काल्याचं कीर्तन, त्यानंतर नगर प्रदक्षिणा, दहीहंडी आणि महाप्रसाद होईल. परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा. विनीत समस्त गावकरी मंडळी, मुगड तालुका, मुदखेड.
1: मुळव्यात, भगंदर, फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
9: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
10: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेईकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
11: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत देशभक्ती गीत. आज यामध्ये ऋतुजा घाटगे यांच्या स्वरात आनंद मोडक यांचं हे गीत आपण ऐकणार आहोत.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:08 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: FM 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत. पण त्याआधी
1: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेनं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळानं आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरत दादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
2: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता जारी. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ आणि अहिल्यानगर इथं डॉ बाळासाहेब विखे पाटील आरोग्य विज्ञान विद्यापीठ उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्याशी सरकारी शिष्टमंडळाची चर्चा. मुंबईत पुढील बैठक घेण्याचं आश्वासन. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड. आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी तसंच नांदेड जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा दुसरा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला. यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतल्या 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटींचं वितरण करण्यात आलं आहे. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अहिल्यानगर इथं डॉ बाळासाहेब विखे पाटील आरोग्य विज्ञान विद्यापीठ उभारण्यास, नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास तसंच त्यासाठीची पदे आणि अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीसही मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. यूथ ऑलिम्पिक आणि यूथ पॅराऑलिम्पिक स्पर्धेतल्या सुवर्ण पदकासाठीचा पुरस्कार 22.5 लाखांवरून 50 लाख, रौप्य पदकासाठी 15 लाखावरून 30 लाख तर कांस्य पदकासाठी 7.5 लाखावरून 20 लाख रुपये करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुट्या तेलाच्या विक्रीसंदर्भात आदर्श कार्यपद्धती तयार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. सुटतेल विकणारे आणि खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अडचण येऊ नये, त्यांच्यावर अन्याय होऊ नये आणि भेसळही रोखली गेली पाहिजे, हा सर्व विचार करून अन्न आणि औषध प्रशासनाला कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश दिले जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल आंतरवाली सराटी इथं भेट दिली. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत तसंच मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांचा या समितीत समावेश आहे. शासनानं घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीत प्रशासकीय पातळीवर त्रुटी झाल्याचं विखे पाटील यांनी मान्य केलं असून यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. 28 ऑगस्टपर्यंत नोंदी असलेल्या नागरिकांना प्रमाणपत्र आणि वैधता देण्याची मागणी करत ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत मात्र प्रमाणपत्र किंवा वैधता मिळालेलं नाही अशांनी आंतरवाली सराटीत यावं असं आवाहन जरांगे यांनी केलं. या मागण्यांबाबत मुंबईत बैठक घेऊन सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिलं. मराठा समाजाच्या मागण्यांची आणि शासनानं घेतलेल्या निर्णयांची 28 ऑगस्टपर्यंत अंमलबजावणी न झाल्यास 29 ऑगस्टपासूनचं आंदोलन निर्णायक असेल असा इशारा जरांगे यांनी दिला. उच्च आणि शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून आयआयटी मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉ संदीपान नरोटे या 3 प्राध्यापकांची निवड झाली आहे. मराठवाड्यातल्या 2 शिक्षकांसह 4 शिक्षकांनाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं 11वीच्या प्रवेशासाठी 10वी फेरी जाहीर केली आहे. 27 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होऊन प्रवेश घेता येणार आहे. राज्यात अद्यापही 11वीच्या 8,94,000 जागा रिक्त आहेत.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाइट आणि ऍप वर, ट्विटर आणि फेसबुक पेज वर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: मराठी भाषा आणि व्याकरण तज्ञ डॉक्टर यास्मी शेख यांचं काल पुण्यात निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या पूर्वाश्रमीच्या जेरुशा रुबेन उर्फ यास्मिन शेख यांनी भाषाशास्त्र आणि प्रमाण मराठीच्या समर्थनासाठी आयुष्यभर कार्य केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या मिलिंद महाविद्यालयात अध्यापन केलेल्या यास्मिन शेख यांनी मुंबईतल्या SIES महाविद्यालयातही मराठीच्या प्राध्यापक म्हणून तसंच मराठी विभाग प्रमुख म्हणूनही काम केलं. मराठी लेखन मार्गदर्शिका, मराठी शब्दलेखन कोश, सुगम मराठी व्याकरण कोश ही त्यांची काही पुस्तकं मराठी अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध आहेत. यास्मिन शेख यांच्या निधनानं मराठी भाषा विश्वातील एक व्रतस्थ, अभ्यासू आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथले सरस्वती भुवन महाविद्यालयातले प्राध्यापक नागेश अंकुश यांच्या मागोवा या पुस्तकाला यास्मिन शेख यांनी प्रस्तावना लिहिली होती. नागेश अंकुश यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
2: मागोवा मराठी भाषेच्या प्रमाण लेखनाचा इतिहास हे पुस्तक पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर सुधीर रसाळा सरांच्या सूचनेनुसार मी ते नीट तपासून घेण्यासाठी प्राध्यापिका यास्मिन शेख यांच्याकडे घेऊन गेलो. शंभरीच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी ते अत्यंत बारकाईने तपासलं, मौलिक सुधारणा सुचवल्या आणि या कामाचं मनापासून वेगळेपण अधोरेखित केलं, महत्व अधोरेखित केलं. या पुस्तकासाठी त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि अत्यंत आत्मीयतेने प्रस्तावना लिहिली. त्यांच्या हस्ताक्षरातली ती प्रस्तावना माझ्यासाठी आजही अनमोल असा ठेवा आहे.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभ्यासक यास्मिन शेख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. शब्दांशी त्यांचं नातं हे केवळ अभ्यासापुरतं नव्हतं तर मराठीवरील निस्सीम प्रेमाचं नातं होतं, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉक्टर यास्मिन शेख यांच्या निधनानं मराठी भाषा विश्वाची मोठी हानी झाली असून मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अमरावतीमधल्या स्त्री जिल्हा रुग्णालयातल्या अग्निकांडात दगावलेल्या अर्भकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. जखमी अर्भकांवर शासकीय खर्चानं उपचाराचे निर्देशही अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून या प्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सदर रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या वेळी कक्षात 39 अर्भकांवर उपचार सुरू होते, त्यापैकी 36 अर्भकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून 6 अर्भकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यात काल जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. या परिषदेत राज्य शासन आणि जिल्ह्यातल्या नवउद्योजकांमध्ये 92 सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून 3,066 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून सुमारे 4,169 जणांना रोजगार उपलब्ध होईल. या गुंतवणूक परिषदेला छत्रपती संभाजीनगर इथले उद्योग आणि सेवा सहायक आयुक्त संजय भुरेवाल, लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त निखिल पाटील यांच्यासह उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते. श्रावण महिन्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं काल कावड यात्रा काढण्यात आली. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून दुपारी 12 वाजता यात्रेला सुरुवात झाली. जिल्हाभरातून या यात्रेसाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं पहिल्या डावात 9 बाद 503 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनं 117, ध्रुव जुरेल 115, ऋषभ पंत 63 तर कर्णधार शुभमन गिलनं 50 धावा केल्या. कालचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेच्या 2 बाद 8 धावा झाल्या होत्या. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2रा हप्ता जारी. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ आणि अहिल्यानगर इथं डॉ बाळासाहेब विखे पाटील आरोग्य विज्ञान विद्यापीठ उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्याशी सरकारी शिष्टमंडळाची चर्चा, मुंबईत पुढील बैठक घेण्याचं आश्वासन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रीगंगा हॉस्पिटल.
1: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हिअर.

0: झालं. घरच्यांनी त्याला डोळ्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेलं. तपासणीनंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली. प्रॉब्लेम डोळ्यांचा नव्हता, तर डोळ्यांच्या मागील मुख्य नसांमध्ये होता. पुढील उपचारांसाठी रमेशला श्री गंगा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. तिथे ब्रेन अँड स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी त्याची तपासणी केली. MRI रिपोर्ट आल्यानंतर परिस्थितीची गंभीरता स्पष्ट झाली. दोन्ही डोळ्यांच्या मुख्य नसांजवळ असलेल्या गाठींचा कॅन्सर झाला होता, त्यामुळेच त्याची दृष्टी पूर्णपणे गेली होती. रमेश आणि त्याच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता, पण त्याच्या कुटुंबाने डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांच्यावर विश्वास ठेवला आणि सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सर्जरीला सुरुवात झाली आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्जरी यशस्वी झाली आणि अवघ्या 4 ते 5 दिवसात रमेशची दृष्टी पुन्हा पूर्ववत झाली. जो रमेश काही दिवसांपूर्वी स्वतःच्या डोळ्यांनी काहीच पाहू शकत नव्हता, त्याला पुन्हा स्पष्ट दिसू लागलं. योग्य वेळी झालेलं निदान, डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांचे कुशल उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे एका कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश परत आला.
1: श्री गंगा हॉस्पिटल, जिथे प्रत्येक उपचारामागे असते एका आयुष्याला पुन्हा उभं करण्याची जिद्द आणि जबाबदारी. आणि जेव्हा प्रश्न ब्रेन आणि स्पाइनचा असतो, तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या व जटिल शस्त्रक्रियांवर आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा. श्री गंगा हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला घरांची विटू माऊस.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
5: फोन फरमाईश.
6: FM बँड 101 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, स्वरातून साधना, साधनेतून संस्कार आणि संस्कारातून घडणारी पिढी हे संगीताचं खरं सौंदर्य आहे. आपल्या आवाजाइतकाच आपला अभ्यास, आपलं संशोधन आणि अध्यापनातून संगीत समृद्ध करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे या मॅम ज्या आहेत, त्यांनी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे आणि एक संगीत क्षेत्रातली जी चळवळ आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. आणि या संगीत क्षेत्रातील चळवळीसाठी कशा पद्धतीनं त्या कार्य करतात आणि हा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी किती प्रयोगशील प्रयत्न करतायत, याचविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आज निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भारतीय चित्रपट संगीत म्हटलं की एक आत्मा आहे आपला सगळ्यांचा आणि त्यावरच आपण जगतोय की काय असा एक म्हणजे संभ्रम म्हणण्यापेक्षा तीच आहे की संगीतावर आपण जगतोय आणि ती एक आपला आधार आहे जगण्याचा. मात्र याचा जर आपण विचार केला पूर्ण अगदी पहिल्यापासून तर तो कसा विशद करता येईल? खरं तर हा इतिहास सांगायला गेलं तर खूप मोठा आहे, पण थोडक्यात जर तुम्ही सांगायचं झालं तर काय सांगाल?
1: आपली चित्रपट संगीताची परंपरा खूप मोठी आहे आणि नेहमी मी दाखला देते, कारण हे माझं म्हणणं नाहीये तर प्रख्यात संगीततज्ज्ञ फार मोठे विशेषज्ञ होते आमचे डॉक्टर अशोक रानडे सर. त्यांनी एके ठिकाणी हे सांगितलंय की आपलं जे चित्रपट संगीत आहे आणि विशेषत आपलं जे हिंदी चित्रपट संगीत आहे ते खऱ्या अर्थाने भारताचं लोकसंगीत आहे.
0: अच्छा.
1: कारण ते लोकांनी निर्माण केलं आणि लोकांच्या ओठी ते रुळतं आहे अनेक वर्ष. आपण लहानपणापासून ते अगदी आपल्या वृद्धत्वापर्यंत ती हिंदी गाणी आपली काही साथ सोडत नाहीत. आणि आजही तो जो सुवर्ण काळ होता म्हणजे 50 गाणी, 60 गाणी, 70 दशकातली गाणी, त्या सुवर्ण काळात खूप अतिशय मोलाचं काम झालेलं आहे आणि त्यावर आजची पिढी उभी आहे. आजचे संगीतकार त्यावर उभे आहेत, आजचे गायक त्यावर उभे आहेत. या सगळ्यांनी मिळून एक तो इतिहास घडवला आणि मग ते अगदी राजा हरिश्चंद्र पासून जो आपला इतिहास आहे, आधी मोकपट होते मग बोलपट आले आणि 1934 साली मुळात पार्श्वगायन सुरू झालं. त्यानंतर मग उसना आवाज देणं म्हणजे मग तिथे दोन भूमिका वेगळ्या झाल्या की गायिका वेगळी किंवा गायक वेगळा आणि नट वेगळा. आधी गायक नटच होते, त्यामुळे नंतर ह्या दोन भूमिका झाल्यावर खऱ्या अर्थाने गायिकांचा प्रवेश झाला, खऱ्या अर्थाने गायकांचा प्रवेश झाला, तेव्हा संगीतकारांना चांगलं काम आणखीन करता येऊ लागलं. नाहीतर संगीतकाराला छान चाल सुचली तरी उपयोग नाही, कारण जो समोर आहे तो नट गायक आहे आणि तो गाणं शिकलेला नाहीये, त्यामुळे मग आपोआप तडजोड ही करायला लागणार. कारण त्यांना जर वाटलं की इथे या वरच्या स्वरापर्यंत मला ही चाल न्यायची आहे पण त्या नटाचा गळा तसा तयार नाहीये, मग कुठेतरी तडजोड करा, मग ती चाल सोपी करा, या सगळ्या प्रकारात त्यांच्या प्रतिभेवर मर्यादा येत होत्या.
0: अच्छा.
1: त्या मात्र नंतर दूर होत गेल्या, कारण उत्तम शिकलेले चांगले गायक आपल्याला लाभायला लागले आणि तिथून ही पहिला हा ज्याला आपण ट्रान्झिशन म्हणू किंवा मोठा एक संक्रमण म्हणू, ते संक्रमण इथं प्रथम झालं. आणि जसजसे विषय चित्रपटांचे बदलत गेले तसतशी गाणी आणि संगीताची जातकुळीही बदलत गेली. सुरुवातीच्या काळात पौराणिक विषय होते बघा, म्हणजे अगदी कोणी जोखीम पत्करली नाही. आपली भारतीय जनता अतिशय श्रद्धाळू आहे आणि त्यामुळे राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद असे सगळे पौराणिकच विषय घेऊन सिनेमे निघाले, त्यामुळे आपोआप संगीत त्या पद्धतीचं होतं. हळूहळू हा जो बदल झालाय ना, तो पौराणिक ते सामाजिक, सामाजिक ते कौटुंबिक असा हा बदल होत गेला, त्यातून संगीताची जातकुळी बदलत गेली. आणि मग ही सगळी आव्हानं त्या गीतकारांनी संगीतकारांनी पेलली आहेत. आधी अगदी भक्तिरस प्रधान गाणी होती, मग जे आपण म्हणतो देमार सिनेमे होते.

0: काही ऍक्शनपट होते, त्यात संगीताला असा वाव नव्हता, पण तरीही त्यात एक मारधाडीची का होईना गाणी होती. हळूहळू हा सगळाच बदल जो होत गेलेला आहे की अरे नाही, देवदेवता नाही, आपल्याकडे सामाजिक विषय आहेत, ते सुद्धा हाताळले गेले पाहिजेत. नंतर सामाजिक तर आहेतच, मग त्यात तुम्ही बघाल तर मदर इंडिया सारखा सिनेमा आहे, पौराणिक पण सामाजिक सुद्धा असा मुघले आजम सारखा सिनेमा आहे, पाकिजा सारखे सिनेमे, हे कल्ट मूवीज आहेत आपले. मग ह्यातनं पुढे हा सगळा प्रवास होत गेला, नंतर लोकांच्या लक्षात आलं की सामाजिक तर आहेच पण नातेसंबंधांमध्ये पण तणाव येत चाललाय, मग त्यावर चित्रपट बनायला लागले. मग ते संगीत हे थोडं आणखीन सॉफ्ट होतं. आता तुम्ही अनुभव सारखा सिनेमा घ्या, त्यात मेरी जा मुझे जाना कहो हे गाणं काही फार वाद्य संगीताचं असूच शकत नाही, कारण ते एक अगदी नाजूक क्षणांचं गाणं आहे. मग तसे तसे बदल होत गेले, जसे विषय बदलले तसे संगीतही बदललं. आणि दुसरं ट्रान्झिशन ज्याला म्हणून ते फार मोठं झालं, ते आपल्या सगळ्यांचा आवडता महानायक अमिताभ बच्चन, त्याचा ज्या क्षणी प्रवेश झाला तिथे जातकुळी आणखीन बदलली. कारण आधीचे जे नायक होते ते नायक थोडे सुशिक्षित पांढरपेशा, ज्याला आपण चॉकलेट हिरो असंही म्हणतो त्या टर्मिनॉलॉजीमध्ये, तसे होते. असा मारामारी करणारा नायक नव्हता, म्हणजे नाही केला वाचवण्यापुरती तो मारामारी करत असेल, पण मुळात जिथे नायक आम्ही म्हणतो की नायकच जिथे अँग्री यंग मॅन झाला, चिडलेला आहे मुळात तो, या सगळ्या रचनेवर चिडलाय, विषमतेवर चिडलाय, अन्यायावर चिडलाय, तर मग तो सॉफ्ट कसा होईल, तो तरल कसा होईल. त्यामुळे ती गाणी थोडी तिथे बदलली. पण ह्यातूनही ह्या संक्रमणातून सगळ्या एक लोकप्रियता काही हिंदी चित्रपट संगीताची कमी होऊ शकत नाही, कारण ते आपल्या तनामनात अगदी भिनलेलं आहे
1: निश्चितच. आणि भारतीय चित्रपट सृष्टीची स्थित्यंतरं जी आहेत त्यामध्ये संगीतामध्ये सुद्धा ही स्थित्यंतरं झालेली पटकन आपल्याला कळत नाहीत, पण ती खूप मोठी आहेत आणि ते बदल खूप आहेत. म्हणजे जसं अगदी सुरुवातीला तरल भावनिक म्हणूया आपण, आणि नंतर लगेच कॅबरे पर्यंत येऊन आपण पोहोचलो, आणि ती सुद्धा अजूनही आपल्या मनावर रुंजी घालतात ती गाणी.
0: म्हणजे तुम्हाला जर आता गुंड दाखवायचे, गुंडांचे अड्डे दाखवायचे, तर मग तिथे तरल संगीत कसं असेल? म्हणजे ते संगीत हे अतिशय तीव्र स्वरूपाचं, भडक स्वरूपाचंच असणार. म्हणजे शोले मधलंच आता मेहबूबा मेहबूबा या गाण्याचं चित्रण, त्याचं टेकिंग, त्याची चाल, हे भडकच असलं पाहिजे. आणि असं गाणं बनवणं किंवा असं गाणं करणं सोपं अजिबात नाहीये. याला आम्ही म्हणतो सिच्युएशनल सॉन्ग. खास त्या सिच्युएशनसाठी तयार झालेली म्हणून जी गाणी असतात ती त्या त्या सिच्युएशनला न्याय देणारीच असतात.
1: निश्चित.
0: त्यात तुम्ही राग वापरलाय का किंवा गायकीचे काही विभ्रम आहेत का हे शोधायलाच जायचं नसतं. गाणं त्यासाठीच बनलंय, त्या सिच्युएशनसाठी बनलंय. मग मेहबूबा मेहबूबाचं टेकिंग, त्यात गायकी काय आहे, किती वेगळ्या आवाजात ते आर डी बर्मननी गायलं, कारण ते असं अंगावर येणारच झालं पाहिजे. त्यामुळे ती मागणी असते त्या त्या प्रसंगाची,
1: आणि तेही एक संशोधनच आहे. संशोधनाअंतीच अशा पद्धतीनं अगदी आपण माइलस्टोन म्हणून
0: बरोबर
1: ते आपल्याला आजही मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आपण भारतीय शास्त्रीय संगीत आपण पाहायला गेलं तर त्यामध्ये घराणे परंपरा आहे आणि आजही आहे ती, आणि घराणे परंपरा म्हणूया गुरु परंपरा, तर हा सुद्धा फार महत्वाचा विषय आहे. आणि तो म्हणूया आपण प्रवास तुमचा होत असताना गुरु गायकी म्हणूया किंवा घराणे परंपरा, त्याचा कसा प्रभाव पडला?
0: मला फार सांगायला आनंद वाटतो की मला अतिशय उत्तम गुरु जे लाभले त्यांनी. मी आधी ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, कारण ती सगळ्या घराण्यांची जननी मानली जाते. शास्त्रीय संगीत हे ज्याला आपण म्हणू की बंधनातलं स्वातंत्र्य आहे. आता तुम्ही म्हणाल बंधन आणि स्वातंत्र्य दोन ह्या विसंगत किंवा एकमेकाशी न पटणाऱ्या गोष्टी कशा एकत्र येतात, तर बंधनही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. बंधन काय आहे तर राग संगीत गाताना रागाचं व्याकरण सांभाळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे रागाचे आरोह अवरोह असतात, त्याच्यात एक नियम असतात, हा अमुक स्वर ह्यात वर्ज्य आहे हे भान ठेवावं लागतं, म्हणजे नियम आले, व्याकरण आलं, तिथे नियम आले. पण त्या नियमांमध्ये राहून तुम्ही जर सारे गप धसा हा जर भूप आहे तर तुम्ही म्हणून त्यातही अनेक कॉम्बिनेशन जी करू शकता स्वतःच्या मनाने त्याला उपज म्हणतो.

0: की मी एकदा सारेगा म्हणेन, एकदा सागर आहे म्हणेन, तर ती मला परवानगी आहे. एका व्यक्तीने आत्ता आवर्तनात सारेगप म्हटलं म्हणजे मला तसंच म्हटलं पाहिजे का? नाही, तू पगर ऐसा करून सुरुवात कर, ह्याला स्वातंत्र्य म्हणतो आपण. म्हणजे आहे त्या स्वरांमध्ये माझ्या मनाच्या स्वररचना रागाचे नियम सांभाळत मी करते, ते शास्त्रीय संगीत आहे. म्हणून त्याचं भान राखणं म्हणजे घराण्यांमध्ये प्रत्येक गोष्टीला किती तुम्ही महत्व दिलंय त्यावर घराणं ठरतं. एखादं घराणं म्हणतं की आम्ही सुरांची पद्धतशीर बढत करू, आम्ही लय अतिशय विलंबित ठेवू. विलंबित लय म्हणजे काय? दोन मात्रांमध्ये जास्त अंतर आहे. थोडक्यात हळू स्लो ज्याला म्हणू, सामान्य माणसांना सांगायचं तर हळू ज्याला टेम्पो स्लो म्हणाल तुम्ही तुमच्या भाषेत, त्याला विलंबित लय म्हणतो आपण. मग सुरांकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून लय त्यांनी धीमी ठेवली आहे किराणा घराण्याने. तेच काही तालप्रधान घराणी आहेत, आग्रा घराणा आहे, ग्वाल्हेर घराणा आहे, ज्याच्यात तालक्रिया पण चालते. म्हणजे तालाच्या अनुसरून तुम्ही जेव्हा उपज मांडायला लागता एखादा आवर्तन, तेव्हा थोडी लय ही जास्ती ठेवली जाते. कारण त्यांना तालाच्या कप्प्यात कसे ते आम्ही स्वर उपज आमची बांधतोय हे सांगायचंय. म्हणजे तालही आहे स्वरही आहे, पण दोन्हीला दिलं गेलेलं महत्व त्यात फरक पडतो म्हणून घराणी होतात. आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शास्त्रीय संगीतात नाही आहेत फक्त घराणी. मी जो विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय माझ्या लेखनाद्वारे, माझ्या व्याख्यानाद्वारे, की सुगम संगीतालाही स्वतःचं सौंदर्य शास्त्र आहे आणि त्यातही घराणी आहेत.
1: वा, आणि खरंच म्हणजे आपण जेव्हा खोलवर जाऊन याचं संशोधनच करणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला कळतं. वरवर या गोष्टी आपल्याला फार साध्या आणि सोप्या वाटतात. श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत म्हणजे स्वरांची साधना आणि त्या साधनेतून निर्माण होणारी संस्कृती, त्याचबरोबर त्यामध्ये केला जाणारा अभ्यास आणि संगीत ऐकताना आपण कशा पद्धतीनं ऐकलं पाहिजे किंवा शब्द जे आहेत, लय आहे, सूर आहे, ताल आहे, याचा अंतर्मुख होऊन आपण कसा आस्वाद घेतला पाहिजे आणि त्यासोबतच अभ्यास कसा केला पाहिजे, या एकंदरीतच संपूर्ण संगीताबद्दल आणि या संगीत क्षेत्रात केलेल्या अलोखनीय किंवा अगदी अमूल्य अशा कार्याबद्दल आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होत्या सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश फडकर यांच्या स्वरात श्रीधर फडके यांनी संगीत दिलेलं कवी ग्रेस यांचं हे गीत.

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
3: मुळव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
3: मोबाईल 94-23-13-87-89.
5: हनुमान मंदिर मुगट, तालुका मुदखेड इथं अखंड हरिनाम आणि टाळ सप्ताहास दिनांक 18 ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला असून मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सांगता दुपारी 12 वाजता हरिभक्त परायण काशीनाथ महाराज फुलकळसकर यांचं काल्याचं कीर्तन, त्यानंतर नगर प्रदक्षिणा, दहीहंडी आणि महाप्रसाद होईल. परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा. विनीत समस्त गावकरी मंडळी, मुगड तालुका मुदखेड.
6: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
7: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
6: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
7: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
3: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
6: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
8: आई बाई, अक्का, मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो. फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
9: RBI सांगते, QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
10: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ञ.
5: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.
11: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
12: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
11: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
12: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
11: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
12: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
13: महाराष्ट्र ग्रामीण बँक, शासकीय मालकीची शेड्यूल बँक, आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT, SMS सुविधा, ATM, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, GST स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक, शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात सुहास तपस्वी यांचं गीत होतं. संगीत दिलं होतं आशिष मुजुमदार यांनी. श्रोत्याहो, आपण ऐकत आहात भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात शेवटी ऐकूया हेमंत आळसकर यांचं श्रीकृष्ण चंद्राते यांनी संगीत दिलेलं हे गीत आहे सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार
1: दादा, आता आपण मूळ विषयाकडे येऊया. ती म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
0: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
1: बर,
0: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
0: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: खरे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली.
1: ओके.
0: यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळं

0: त्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं

0: आलं म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो. त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. पण लक्षात ठेवा लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा अक्षय तृतीया गुरुपुष्यामृत दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचा माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची तांब्याची पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथं काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात. ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल तर आता घेऊन जा तुम्ही पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद. खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता बिझी लँड बिल्डिंग कुमठेकर रोड चितळे बंधू मागील लेन सदाशिवपेठ पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: जितेंद्र घोडके सराफ पुणे हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला असून मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सांगता दुपारी 12 वाजता हरिभक्त परायण काशीनाथ महाराज फुलकळसकर यांचं काल्याचं कीर्तन, त्यानंतर नगर प्रदक्षिणा, दहीहंडी आणि महाप्रसाद होईल. परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा. विनीत समस्त गावकरी मंडळी, मुगड तालुका, मुदखेड.
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची विटू माऊ.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाइश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
5: फोन फरमाइश.
6: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये स्थानिक समुदायांची बळकट भारतीय बंध तयार करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना. गव्हाचं पीठ आणि आनुषंगिक पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारकडून मागे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश. इराणच्या उत्पन्नाचे स्रोत बंद करणं हे निर्बंधांचं उद्दिष्ट असल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण. आणि कोलंबो इथं सुरू असलेल्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 9-503 धावांवर घोषित, तर दिवस अखेरीस श्रीलंकेच्या 2-8 धावा.

आता सविस्तर बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये शेवटच्या स्तरापर्यंत संवाद साधत स्थानिक समुदायांशी घट्ट भारतीय बंध तयार करावेत अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भारतीय परदेश सेवा म्हणजे आयएफएसच्या 2025 तुकडीच्या अधिकाऱ्यांशी सेवातीर्थ इथं ते काल संवाद साधत होते. आयएफएस अधिकाऱ्यांनी पारंपरिक राजनैतिक वर्तुळांपलीकडे जाऊन आपलं वर्तुळ वाढवावं असं ते म्हणाले. भारताच्या नागरी ताकदीला तंत्रज्ञान नाविन्य आणि परिणामकारक संवादाची जोड देऊन भारताचं स्थान जागतिक स्तरावर बळकट करावं असंही त्यांनी नमूद केलं. भारत को जानिए प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून जगभरातल्या तरुणांमध्ये भारताबाबत रस तयार करावा अशी सूचनाही त्यांनी केली. गव्हाचं पीठ आणि अनुषंगिक पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारनं उठवले आहेत. त्यामुळे आटा मैदा रवा आणि इतर उत्पादनांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. परकी व्यापार महासंचालनालयानं म्हणजे DGFT याबाबत अधिसूचना जारी केली आहे. निर्यात धोरणातले हे बदल लगेच लागू होतील असं DGFT म्हटलं आहे. गहू आणि दुरुमच्या काही विशिष्ट जातींची विभागवारी निर्बंधांवरून निर्बंधमुक्त अशी बदलण्यात आली असल्याची ही अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात आली आहे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलावीत असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिले. 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी योग्य चौकट तयार करण्यासाठी उपलब्ध माहितीच्या विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. दहशतवाद आणि मूलतत्ववादाशी परिणामकारकपणे लढण्यासाठी गृहमंत्रालयाच्या प्रहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी योग्य प्रशिक्षण द्यावं तसंच बेकायदा कृत्य प्रतिबंध कायदा म्हणजे UAPA प्रकरणांबाबत चौकशी करताना सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवावा असंही अमित शहा म्हणाले. केंद्र सरकारनं नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे CAA अंतर्गत सुनावणी घेण्याचे आणि पात्र अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्र जारी करण्याचे अधिकार पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. यासंदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आतापर्यंत 2,30,000 अर्जदारांपैकी 23,000 नागरिक पात्र ठरले असून त्यांना ओळखपत्र जारी केल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी वार्ताहरांना काल दिली. धार्मिक छळामुळे बांगलादेशातून यावं लागलेल्या नागरिकांनी CAA अंतर्गत अर्ज करण्याचं आवाहनही सुवेंदू अधिकारी यांनी केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल रशियात क्रेमलिनमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. द्विपक्षीय व्यापार आर्थिक सहकार्य आणि आगामी शिखर परिषदांबाबत चर्चा झाली. भेटीत जयशंकर यांनी बळकट भारत रशिया संबंध अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेशही जयशंकर यांनी पुतीन यांच्याकडे दिला. भारताला खतांचा पुरवठा वाढवण्याची तयारी पुतीन यांनी दाखवली आणि भारतातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी रशिया पावलं उचल योजत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होत आहेत. अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार द्विपक्षीय आर्थिक भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यावर भेटीत भर दिला जाणार आहे. या दौऱ्यात सीतारामन कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन संवाद साधतील. शिवाय प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष आणि वरिष्ठ प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात अमेरिकेत त्या गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील तसंच एशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. अमेरिका इराणवर घालत असल्याच्या नवीन निर्बंधांचं उद्दिष्ट इराणच्या उत्पन्नाचे संभाव्य स्रोत बंद करणं हा असल्याचं अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं आहे. देशांनी इराणशी आर्थिक संबंध तोडावेत अन्यथा अमेरिकेकडून निर्बंधांची कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. कोणत्या देशांवर निर्बंध लादले जातील त्या देशांची नावं त्यांनी स्पष्ट केली नाहीत. अमेरिकेच्या धोरणाबाबत कोणतीही अस्पष्टता नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. जे देश इराणशी कोणताही आर्थिक व्यवहार करतील त्यांना अमेरिकेच्या ताकदीची पळ भोगावी लागतील असं ते म्हणाले. दरम्यान इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद गलिबाफ

0: यांनी या धमक्या फेटाळून लावल्या. इराणचे इतर देशांशी असलेले संबंध तोडण्याची आर्थिक शक्ती अमेरिकेकडे राहिली नसल्याचा दावा त्यांनी समाज माध्यमांवर केला. अमेरिकेवर कोणीही विश्वास ठेवत नाही हे त्यांना माहीत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेतल्या मृत नवजात बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जखमी बालकांवरील उपचाराचा खर्चही शासनाकडून करण्यात येणार आहे. पहाटे 3:30 सुमारास नवजात शिशु कक्षातल्या व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवाद्यांच्या गोदामातून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारुगोळा, स्फोटकं हस्तगत केली. शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे काल राज्य सुरक्षा दल, राज्य राखीव दल आणि बस्तर फायटर्स यांनी भांडारपादर आणि मुनूरकोंडा इथल्या जंगल आणि डोंगराळ भागात संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आज बीजिंगमध्ये 25व्या भारत चीन विशेष प्रतिनिधी संवादाअंतर्गत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करणार आहेत. उभय देशांमधला सीमेबाबतचा प्रश्न तसंच द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही दोन्ही नेते संवाद साधणार आहेत. अजित डोवाल चीनचे उपाध्यक्ष हान झेंग यांचीही भेट घेणार आहेत. कोलंबो इथं सुरू असलेल्या भारत श्रीलंका कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी पावसानं व्यत्यय आणला. भारतानं काल ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांच्या शतकांच्या जोरावर यजमान श्रीलंकेविरुद्धचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला. ध्रुव जुरेलनं 9 बाद 115 धावा केल्या तर देवदत्त पडिक्कलनं 117 धावांची दमदार खेळी करत भारताच्या धावसंख्येचा पाया रचला. या मालिकेत भारत 1-0 असा आघाडीवर आहे. श्रीलंका कालच्या 2 बाद 8 या धावसंख्येवरून आपला पहिला डाव आज सुरू करेल. हवामान. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तमिळनाडू, केरळ, कर्नाटकचा किनारी प्रदेश इथंही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थान, ओडिशा, अंदमान आणि निकोबार बेटं आणि कर्नाटकात विजांसहित जोरदार वारे वाहतील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. दरम्यान बिहारमध्ये पाटणा आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये गंगा नदीची पातळी वाढल्यामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पूरस्थितीचा फटका बसलेल्या जिल्ह्यांची हवाई पाहणी केली आणि मदत आणि पुनर्वसन कार्य तातडीनं करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये स्थानिक समुदायांची बळकट भारतीय बंध तयार करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना. गव्हाचं पीठ आणि संबंधित पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारकडून मागे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश. इराणच्या उत्पन्नाचे स्रोत बंद करणं हे निर्बंधांचं उद्दिष्ट असल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण. आणि कोलंबो इथं सुरू असलेल्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 9 बाद 503 धावांवर घोषित तर दिवसअखेरीस श्रीलंकेच्या 2 बाद 8 धावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम.

गझल गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया भूपेंदर सिंग आणि मिताली मुखर्जी यांच्या स्वरात गुलजार यांची ही गझल. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेईकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
1: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
2: आई बाई अक्का मामा आणि काका, 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो. फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
3: RBI सांगते, QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
4: पोटविकार, मूळ व्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळ व्याध तज्ञ.
5: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.
6: मूळ व्याध, मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
7: संपर्क डॉक्टर अशोक पाटील, MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्र पाटील यांचे. अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड, पाण्याच्या टाकी जवळ, सिडको, नांदेड.
6: मोबाईल 94-23-13-87-89.
8: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
9: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
8: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
9: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
8: आजच अपॉइंटमेंट घ्या.

0: ना
1: लगेच फोन करतो 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक संपर्क 95 95 24 25 59।
2: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार। शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन। संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड।
4: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया।
5: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार।
4: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध। एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।
5: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड। मोबाईल नंबर 825 800 72।

गझल गीतांच्या कार्यक्रमात आताच आपण ए हरिहरन आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गझल ऐकली. संगीत दिलं होतं राजू सिंग यांनी. श्रोतो कार्यक्रमात यानंतर चंदनदास यांच्या स्वरात त्यांनी संगीत दिलेलं बशीर बद्र यांचीही गझल ऐकूया.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: रंगमंच से रुपहले पर्दे तक कुछ अनकहे किस्से, कुछ यादगार किरदार।
1: रावड़ी राठौड़ में मेरा करेक्टर इंस्पेक्टर का था, जो कि पॉजिटिव था, और कर्नाटका में एक जगह है जो बहुत मंदिर है जहाँ, उसकी जगह पे शूटिंग हुई थी इसकी।
0: अभिनय के दुनिया की बेमिसाल जोड़ी यशपाल शर्मा और प्रतिभा शर्मा, सुनिए उनकी जिंदगी, उनके रिश्तों और सिनेमा की बातें।
2: पिज्जा एमएमएस का मैं खास करके बताना चाहूंगी कि दो ही एक्टर थे उसमें, और दो ही एक्टर की 16 मिनट की नॉन कट मतलब फिल्म है वो।
0: सेल्यूलॉइड के सितारे 25 अगस्त शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर।
3: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण। श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतशिल्प। श्रोतेहो, जीवनशैली म्हणजे आजच्या काळात आपण म्हणतो ती लाईफस्टाईल। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे केले जाते किंवा करावे लागते, हे सर्व जीवनशैलीमध्ये अंतर्भूत आहे। आपले कपडे लत्ते, सणवार, कुटुंब पद्धती, शिक्षण, संस्कार आणि ज्याला आपण एटिकेट्स किंवा मॅनर्स असेही म्हणतो, तेही अगदी आपल्या जीवनशैलीत येते। जीवनशैली म्हणजे राहण्याची, जगण्याची एक पद्धती। तशी आपण भारतात पाहिली तर पोशाख, आहार, सांस्कृतिक आचार विचार हे सर्व अगदी वेगवेगळे आहे, कुठेही समानता अशी दिसून येत नाही। खाण्यापिण्यामध्ये तर एकीकडे इडली डोसा तर दुसरीकडे आलू मटर पराठा, काही ठिकाणी शिवपूजा तर काही ठिकाणी राम आणि कृष्ण यांचा जय जयकार। प्रत्येकाचं राहणं खाणं पिणं वेगळं, प्रत्येक भागातील व्यक्तीही वेगवेगळे, भाषाही वेगवेगळ्या, तरीही एक समानता दिसून येते। आणि प्रकर्षाने जाणवणारा भाग म्हणजे भारतात असणारे विविध संस्कार, हे सर्व काही ना काही कुठे ना कुठे एकसारखे आपल्याला दिसायला मिळतात।

आणि ह्या सर्वांच्यात आपण एक धागा पकडून आपल्याकडे चालतंय ती आपली फिल्म इंडस्ट्री. त्यातही आता काही बदल होत आहेत. या बदलांचाच आपण काहीसा आढावा घेत घेत ऐकूया हे गीत. कार्यक्रमात सुरुवातीला आवारापण या चित्रपटातील गीत आहे. सुझेन यांचा स्वर, सईद कादरी यांचं हे गीत आहे तर संगीत आहे प्रीतम यांचं.

सांगत होतं. म्हणजे अगदी 20 वर्षापूर्वी जर तुम्ही गीत ऐकलं असेल की मेड इन इंडिया कसा हवा आहे, तर मेड इन इंडिया. आणि आतासुद्धा हेच गीत असं सांगतं की मलाही परत तसंच हवं आहे. काळ बदलला, भारतीय जीवनशैलीही बदलली. राहणीमान, कपडे यातही बराच बदल झाला. पण मूळ मूल्य जोपासण्याचा आपण प्रयत्न अजूनही करतोय. अजूनही आपण त्या स्वभावापासून, त्या संस्कारापासून दूर जात नाही आहोत. शेवटी काही ना काही अजूनही उरलं आहे आणि ते नक्कीच चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नक्ष अजीज आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात इर्शाद कामिल यांचं हे गीत. संगीत दिलं आहे विशाल शेखर यांनी आणि चित्रपट आहे भारत.

श्रोतेहो, भारत हा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि विविध लोकसंख्या, विविध जाती धर्म आणि विविध परंपरा असलेला देश. अलीकडच्या वर्षात देशामध्ये जीवनशैलीच्या आणि इतर विकारांमध्येही वेगवेगळे प्रकार झाले आहेत आणि त्यात या विकारांमध्ये जास्त वाढ झाली आहे. हा विकार तसा अस्वस्थकर आहे. आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव आणि विविध घटकांच्या संयोगामुळे हे सर्व विकार आपल्या भारतातल्या सर्वांना जडलेत असं म्हणायला हरकत नाही. यासोबतच आपल्या हातात असणारा हा छोटासा स्मार्टफोन आपल्याला एकमेकापासून खरंच दूर जाऊन घेऊन जातोय का? एकदा विचार करूया आणि ऐकूया कॉकटेल या चित्रपटातील हे गीत पूजा नेहा कक्कर आणि नक्ष अजीज यांच्या स्वरात. अमिताभ भट्टाचार्य यांचं हे गीत आहे. संगीत दिलं आहे प्रीतम यांनी.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
4: फोन फरमाईश.
5: श्रोते हो, सध्याच्या या जीवनशैलीमध्ये आपण पाहतो आहोत आणि आता आपण बोललो त्याप्रमाणे आपल्या हातात असणारा हा स्मार्टफोन आपल्याला सगळ्यांपासून दूर घेऊन जातोय. आणि यासोबतच दैनंदिन जीवन जे आहे ते आपले सक्रिय तर झाले आहे पण तरी बसून काम करणे हा प्रकार जास्त झाला आहे. शारीरिक हालचालींचा अभाव आहे जे शिवाय प्रगती आपण म्हणतो आहोत पण या एका जागेपासून राहणे काम करणे जरी तो आपल्या आयुष्याचा भाग असेल तरीही आपल्याला काही वेळ आपल्या निसर्गात जावं लागेल आणि गेलेलं आपल्यासाठी ते चांगलं असेल. सतत टीव्हीवरच्या मालिका पाहणे किंवा टीव्हीवरती सतत काही ना काही पाहत राहणे, हातातल्या स्मार्टफोनवरती सतत स्क्रोल करणे किंवा संगणकावर बसून सतत काम करणे, या सगळ्यासोबतच आपल्यासाठी वेळ द्यायचा म्हणजे फक्त स्वतःसाठी आणि अशा काही कामांसाठी ज्याच्यामुळे आपल्या शरीरावरती आपल्या जीवनावरती वाईट परिणाम होत आहेत, यापासून थोडंसं दूर गेलो तर नक्कीच आपलं आयुष्य अजूनही छान होईल. ऐकूया डेली बेली या चित्रपटातील गीत, कीर्ती सिंघादिया आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. मुन्ना धीमन यांचं हे गीत आहे तर संगीत दिलं आहे राम संपत यांनी.

श्रुते हो, ऐकलं? अगदीच हेही वाक्य एक 8-10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी असायचे, पण तरीही त्यातली नजाकत, त्यातला हळवेपणा हा काही वेगळा होता. त्यात आपुलकी वाटायची. आणि आता जरी असेल खरंच, म्हणजे वातावरण बदललं आहे, आपण ते ॲक्सेप्ट करायला हरकत नाही असं म्हणता म्हणता सुद्धा काही जण सहज म्हणून जातात की नाही, आधीच्या ह्याच्यात आणि आता फरक पडलाय असं वाटतं आपल्याला. बऱ्याच वेळेस अशा ह्या सगळ्या कामात मद्यपान केल्याने काम करताना आपल्याला जागायचं आहे, किंवा बऱ्याच जणांची नाईट शिफ्ट किंवा इतर आता कामं वाढली त्याप्रमाणे या सर्व अल्कोहोल घेण्याने शरीराचे हृदयाचे नुकसान होते आणि या सगळ्यांमध्ये आजारांचे धोके वाढायला लागतात. माणसाचं आयुष्यमान कमी झालं आपण म्हणतो, पण यामध्ये आपल्या जीवनशैलीचा नक्कीच कुठे ना कुठे हातभार लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे जीवनशैली खरंच थोडी सुधारूया, आपलं स्वतःचं आयुष्यमान वाढवूया. या सर्वांमध्ये आयुष्यमान वाढवण्यासाठी आपल्याला रात्रीची झोपही तितकीच आवश्यक आहे. पण या झोपेसोबतच आज जो बदल झाला आहे ते हे गीत सांगतं. की अँड का या चित्रपटातील गीत आहे, मीत ब्रदर्स जयश धामी आणि अदिती शर्मा यांच्या स्वरात. कुमार यांचं गीत आणि संगीत दिलं आहे मीत ब्रदर्स यांनी. ऐकूया हे गीत.

श्रोतेहो, आजची ही धावपळीची आणि आधुनिक जीवनशैली सुखसोयीनी युक्त जरी असली तरी ताणतणाव, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव यामुळे आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम करत आहेत. कामाचा ताण तास जसे वाढत आहे त्याप्रमाणेच मधुमेह, लठ्ठपणा या समस्याही वाढत आहेत. आधुनिक जीवनशैलीचे पैलू चुकीचे आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी, वेळेवर न जेवणे, शारीरिक हालचालींचा अभाव, तासन तास एका जागी बसून काम करणे, मानसिक ताण, स्पर्धेचा वाढता ताणतणाव, अपुरी झोप, मोबाईल किंवा स्क्रीनचा अतिवापर या सर्वांमुळेच आपल्या शरीरावरती आणि आपल्या जीवनावरती खरंच वाईट परिणाम होत आहेत. एक छोटासा उपाय करूया. 30 मिनिटे व्यायाम, सकस आहार, व्यवस्थित रोज आपले चालणे ठेवा, वेळेवर जेवण घेणे, स्क्रीन टाईम कमी करा आणि पुरेशी झोप घेऊन ध्यानाद्वारे ताणतणाव नियंत्रित करूया. आणि या विचारासोबतच आजचा आपला गीतशिल्प हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. लेखक आशा बगे, अभिवाचक जयश्री पुराणिक आणि याचा आज 69वा भाग आपण ऐकणार आहोत.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: आता मंदिराच्या सभागृहात थोडी वर्दळ जाणवली. सकाळी 6:30 कुणाचा तरी महाप्रसादाचा नवस होता, अभिषेक होता. तरुण लग्न झालेलं जोडपं असावं. मंदिराचा पुजारी त्यांच्या मस्तकांवर कलशाचा आणि दिव्याचा स्पर्श करत होता. त्या ग्रुपमधल्या बायका सभागृहात गोलाकार बसून हातांनी ताल देत भजन म्हणायला लागल्या. तामिळमध्ये सुस्नात, जरीची कोरी वस्त्र आणि अलंकार असं सगळं घालून सजलेल्या त्या स्त्रिया. त्या भजनातून मात्र श्रीकृष्णाच्या विरागी विराट स्वरूपाला आळवीत होत्या. पण तिला ते ऐकावंसं वाटलं. या शांतवेळी ते स्वर, ते शब्द फार चांगलेही वाटले. पावलोपावली असंख्य प्रार्थनांना नकार नोंदवतानाही त्या दात्याच्या घरातले ते पूजेचे शब्द त्यांनी क्षणमात्र थांबवलं होतं. आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागर. आकाशातून पडलेलं पाणी जसं सागराकडे जातं तसं. इथं माणसाच्या इच्छेचा काय प्रश्नच नसावा, हेच अटळ. सतत जाणवत राहणाऱ्या गर्भित प्रकाश अंधाराचं हेच एक सूत्र. या पलीकडचा प्रदेश अज्ञाताचा.

तिथं कुठलेही किनारे नाहीत, होड्या नाहीत, मुळात मग समुद्र तरी आहे की नाही, की तोही या अज्ञाताचाच एक अंश, म्हणूनच तो इतका निर्विकारही होऊ शकतो. ती पुन्हा परत येईल की ती वाट बंद झाली असेल. ती त्या छोट्या समुद्र किनाऱ्याला पुन्हा कधी गेली नाही, इतक्या जवळ असून गेली नाही. तो तिला सतत तिच्या एकाकीपणाचा, एकटेपणाचा साक्षी वाटला म्हणून. छे, हे सगळे भास, फक्त भास. घोड्यांच्या टापा ऐकू आल्या, अगदी जवळ येऊन थांबल्या, म्हणून मागं वळून पाहावं तो घोडा नाही, टापांच्या खुणाही नाहीत, आणि मुख्य म्हणजे मागं घोडा येईल इतका रस्ताच नाही. मग त्या टापांचं काय, ज्या इतक्या जवळून ऐकू आल्या. शंतनू उठायला लागला तेव्हा ती म्हणाली, थोडं बसा ना, 5 मिनिट उशीर होईल. नाही होणार, बसा ना. तो मग नाईलाजानच बसला. एकदम सांगून टाकणं तिला कठीणच गेलं. मी बंगलोर विद्यापीठात अप्लाय केलं होतं, काल इंटरव्ह्यूचा कॉल आला, जॉब मिळाला तर मी घ्यायचं ठरवलं आहे. शंतनूनं अतिशय आश्चर्यानं तिच्याकडे पाहिलं. एक आश्चर्याचा हुंकार तोंडून निघाला. मग त्या आश्चर्याची जागा हळूहळू काहीशा आनंदानं घेतली. तो निदान मैथिलीला चेहऱ्यावर दिसू नये इतकंही त्याला जागरूक राहता आलं नाही. बंगलोर जवळ आहे तसं, तो एकदम बोलून गेला. हो, जवळ आहे, तीही म्हणाली. येणं जाणं राहील. पुन्हा अंशुमन मोठा जाणता झाला आहे, फार अडचणी येणार नाहीतच. जानकीला दिवसभरही ठेवता येईल, रात्री एकदमच ती जाईल. अंशुमनला अजून नाही सांगितलं, आता सांगीन. पगार स्केल जास्त आहे? माहीत नाही, इथली सिनियॉरिटी जाती की काय तेही माहीत नाही. पगाराचं काय, इथून जाणं महत्वाचं. तुम्हाला त्याची गरज आहे आज, आणि मलाही. तिला हे सगळं म्हणायचं होतं, पण तिनं ते शब्द उच्चारलेच नाहीत. शंतनूनं तिच्याकडे पाहिलं, ती विलक्षण शांत होती. काय जे प्रक्षोभ असतील ते सारे तिच्या आत, नजर दूर कुठंतरी. आजवर तिचा अभिमान, अहंकार, त्याला तो नेहमीच कठीण वाटला होता, तो आज अंशालाही नव्हता. पण आता त्या तिच्या अभिमानाहूनही काही एकदम वेगळं, सत्वपूर्ण असं मैथिलीत त्याला जाणवलं. त्याकडे त्याला नजर देववेना. ही आपली बायको म्हणून असलेली स्त्री कुठंही आपली, आपल्याकरता म्हणून नव्हतीच. तो उठला, काहीशा वेगानं चालायला लागला, मग काय वाटलं तर तिच्याकरता थांबला. मैथिलीजवळ आल्यावर पुन्हा चालायला लागला न बोलताच. तीही मुकाट्यानं त्याच्याबरोबर चालू लागली. एकदम हे सांगून टाकल्यावर बोलण्यासारखं काही नव्हतंही. मैथिलीला वाटलं घराच्या भिंतीत पहाऱ्यात सांगणं हे कठीण गेलं असतं कदाचित, इथं सांगता तर आलं.

रात्री अंशुमन वाचत होता. 11:30 होऊन गेलेले. शंतनू आजकाल लवकर झोपतो. पहाटे 3 त्याला जाग येते, मग तो जागाच असतो. मैथिली अंशुमनजवळ उभी राहिली. सर्व खोल्यातून अंधार. दिव्याचा उजेड तेवढा अंशुमनकडे वळवलेला. त्याची पानावरची एरवीची एकाग्र नजर आज स्थिर नव्हती. किती वेळचं ते एकच पान समोर धरून तो बसला होता. त्याचे कुरळे केस, त्यातून तिनं हात फिरवला. तिच्याच सारखे त्याचे काहीसे पिंगट डोळे, तिचाच गोरा रंग, ताट खांदे बसून खुर्चीत बसलेला तो. ही सवय तिनं लावली. खांदे पाडून पाठीला पोक काढून शंतनूसारखं बसला की ती टोकायची. आता सुटलीच ती सवय. पुस्तकावर धरलेला त्याचा हात धरून ती म्हणाली, काय वाचतोस? असंच. इंटरेस्टिंग आहे. त्यानं पुस्तक मिटलं. तिच्याकडे वळून म्हणाला, मला डॅडीने सांगितलं आहे. तिच्याकडे वळलेला त्याचा निरागस चेहरा, अजूनही तो तसाच आहे. डॅडींना गाडीची वेळ माहिती होती ग, मी आठवण करून दिली होती. तेच होऊन स्टेशनवर उशिरा आले. तिला बिलगुन सांगणारा अंशुमन लहानपणचा.

तुला अप्लाय करण्याआधी मला सांगता आलं नसतंच. सांगून विचारून कल्पना देऊन हे करताच आलं नसतं. पहिल्याच पावलाला मी मागं फिरली असते. तुला त्रास झाला असेलच, पण अम्मा, यू हॅव टेकन अ राईट डिसिजन अँड दॅट टू ऍट द राईट टाइम. तिनं त्याच्याकडे पाहिलं. तो इंग्रजीतून बोलत होता. दोघांच्या संवादाची भाषा ही मराठीच होती तरी, मर्माचं जिव्हाळ्याचं ती दोघं मराठीतूनच बोलत तरी. आज हे मोठे अवघड शब्द, मात्र शब्द अवघड तर होतेच आणि परकेही. त्यांना तीच भाषा बरी होती. त्यापेक्षा तो नुसता अम्मा म्हणून जवळ येता तरी सर्व बोलून झालं असतं. पण अम्मा, मी काही म्हणालो म्हणून तू वेड्या? कुणामुळं असे एवढे मोठे निर्णय कुणी घेतं का? आणि तुझ्यामुळं तर निश्चितच नाही, उलट तू आहेस म्हणूनच मी. तिने त्याला जवळ घेतलं, लहानपणी घ्यायची तसंच. तो आता तिच्यापेक्षा उंच धिप्पाड असा, मिठीत मावलाच नाही. मग लक्षात आलं की त्यानंच तिला जवळ घेतलं आहे. तोच तिची सांत्वना करतोय शंतनूच्या वतीनं, शंतनूच्या उघडच दिसून येणाऱ्या आनंदाच्या वतीनं आणि कदाचित त्याच्या स्वतःच्याही वतीनं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: भूमी या कादंबरीचं परमशा अभिवाचन आता आपण ऐकलं. लेखिका आशा बगे, अभिवाचक जयश्री पुराणिक याचा 69वा भाग आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची विटू माऊस.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
5: फोन फरमाईश.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो, सकाळचे 10:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. बालाजी जाधव आणि सहकार्यांनी गायलेली काही लोकगीतं आपण ऐकणार आहोत.

लोकसंगीत हा कार्यक्रम आपण ऐकला. आज यामध्ये बालाजी जाधव आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकली. लोकसंगीत हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT, SMS सुविधा, ATM, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, GST स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 11:30:58 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया यशपाल मुंबारकर यांनी गायलेलं आणि संगीत दिलेलं डॉ सतीश गायकवाड यांचं हे भावगीत.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची विदुमाऊस.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:30.
5: फोन फरमाईश.
6: श्रोते हो, आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर तलत अजीज यांच्या स्वरातील ही गझल ऐकूया. तस्लीम फाजिल यांची, संगीत दिला आहे नौशाद यांनी.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.

0: चा फोन क्रमांक 9405255120.
1: आमचा फोन क्रमांक 9405255120.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो
2: फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
3: फोन फरमाईश.
4: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अल्ताफ राजा यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं अरुण भैरव यांचं हे अल्बम गीत.

0: की और मुझको शर्माना पड़ा।
1: श्रोते हो, या अल्बम गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत। हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून।

FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजत आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो श्रोते हो, श्रावण महिना म्हटला की एक वेगळीच लगबग सुरू होते. सणवारांची तर रेलचेल असते. एकीकडे या निसर्गातल्या झाडा फुलांना एक वेगळाच बहर आलेला असतो. हे छान हिरवाई बघून आपलं मन तृप्त होतं. तो फुलांचा सुगंध तर सगळीकडे दरवळत असतो. मग अशा वेळेला या सणांमध्ये होणारी मजा, मस्ती आणि त्यासोबतच्या गप्पांना अक्षरशः ऊत येतो. आणि अशाच गप्पा रंगतात त्या घराघरात. तेव्हा मैत्रिणींनो श्रोते हो, तुम्हालाही उत्सुकता असेलच ना की आजच्या आपल्या आपुलकी या घरात या कौटुंबिक श्रुतिकेमध्ये नेमक्या काय गप्पा रंगल्या आहेत ते. चला तर मग ऐकूया कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. आणि यात सहभागी झाले आहेत अर्चना दिनेश, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

0: अरे
1: जी
0: अरे अरे, आज तुला झालंय तरी काय? आज एकदम उदास झालायस काय रे दादा?
1: हो ग शर्वरी, काय सांगू तुला, सुखदाची ट्रीप अजून काय संपायला मागत नाहीये. आठवडा झाला आता कोकणातून आता पुढे म्हणे गोव्याकडे गेले आहेत फिरत फिरत. म्हटलं आता फिरत फिरत घरी ये बाई एकदाची.
0: हो ना रे, सुखदा नाही इतर घरात करमतच नाहीये. आमच्या दोघींची बडबड, गप्पा, चेष्टा, मस्करी हे सगळं मिस करतेय रे मी.
1: सध्या तरी ना म्हणजे परत येण्यासाठी मला तारीख पे तारीख देत येते.
0: ओ
1: एका अर्थी बरंच आहे म्हणा, थोडं फिरून येईल असं म्हणायचं होतं मला.
0: बर बर बर.
1: अगं मित्रमैत्रिणींसोबत असे दिवस सारखे येत नाहीत. बरं ऐक शर्वरी, चहा झाला का? आणि हो, माझा पेपर कुठे ठेवलायस?
0: अरे काय हे दादा, कमालच आहे तुझी. अरे तुझ्या हातातच आहे हा काय?
1: अरे हो की, अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे सकाळपासून मी पेपर हातात घेऊन शोधत फिरतोय. हे कसं झालं माहिती का? काखेत कळसा आणि गावाला वळसा.
0: वा वा वा. पण एक सांगू का, ही तुझी सवय आहे ना ती काही नवीन नाही.
1: माहितीये,
0: लहानपणी तू एखादी वस्तू शोधायला घर भर फिरायचास आणि शेवटी ती तुझ्याच जवळ सापडायची.
1: काय ना शर्वरी, तू इथे आली असते म्हणजे माझ्या जुन्या चुका शोधायला आली असते.
0: नाही नाही नाही. अरे सुखदा नाहीये ना म्हणून तुला करमत नसणार याची खात्री होती, म्हणून तुला पिडायला आलेले आहे.
1: अगदी अगदी अगदी, रोहितला पिडणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच असं तू लहानपणी म्हणायचीस, ते विसरलेलो नाहीये मी अजून.
0: असू दे असू दे. बर सुखदा कधी येणार आहे, काही म्हणाली का?
1: हे बघ, काल मी तिला फोन केला होता. तिथे इतकं छान आहे की तिला इथे यावंसच वाटत नाहीये म्हणते. अगं फिरतायत मस्त ते लोक, फोटो पाठवतायत वर, कुठेतरी समुद्र किनारी वगैरे बसल्या होत्या सगळ्या जणी.
0: छान छान, मस्तच केलं तिने हे. आपण स्वतःसाठी मित्रांसाठी वेळ काढायला हवा, हो की नाही?
1: पण गंमत बघ, सुखदा मैत्रिणींबरोबर फिरायला गेली आणि मला पहिल्यांदा जाणवलं की आपण म्हणजे मोठं झाल्यानंतर मित्रमैत्रिणींसाठी किती कमी वेळ देतो, नाही का?
0: हो ना, कारण आयुष्य व्यापून टाकतं आपल्याला. नोकरी, घर, जबाबदाऱ्या, मुलं, आजारपण, पैसे आणि मग मित्रांसाठी वेळ काढणं ही तर एखादी नंतर करायची गोष्ट आहे असं वाटायला लागतं.
1: म्हणजे वेळ मिळाला की भेटू असं म्हणता म्हणता किती वर्ष जातात आणि वेळ काही मिळतच नाही शेवटपर्यंत.
0: आणि मग अचानक एखादा जुना फोटो हातात पडतो आणि वाटतं अरे आपण याच्या किती जवळचे होतो, नाही का?
1: खरे, फोटोवरून आठवला, काल तुम्हाला एक फोटो पाठवला होताच बघ तो.
0: कोणता रे?
1: आपल्या शाळेतला ग.
0: त्याच्यात तू, मी आणि
1: ती स्वाती.
0: बरोबर.
1: किती वर्ष झाली तिला भेटून?
0: खूप.
1: आपण तिला कधी शेवटचं भेटलो होतो का, आठवते तुला?
0: मलाही काही नेमका आठवत नाही पण खूप वर्ष झाली हे नक्की.
1: आणि गंमत म्हणजे त्यावेळी काय वाटायचं माहितीये की आयुष्यभर आपण असेच मित्र राहणार, भेटणार.
0: तेव्हा मैत्री टिकवण्यासाठी काही ठरवावं लागत नव्हतं.
1: तर काय, शाळा सुटली की भेटायचं रोजच्या रोज, सुट्टीमध्ये सुद्धा भेटायचं, एखाद्याच्या घरी जायचं, मैदानात खेळायचं, काही कारण असं नसायचं ग.
0: कारण मैत्रीचं कारण असायचं.
1: हो, आज मात्र भेटायला कारण लागतं, नाही का?
0: आणि वेळही.
1: खरंच शर्वरी, आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात पण त्यातले मित्र किती आहेत?
0: हा प्रश्न हल्ली खूप महत्वाचा झालाय दादा.
1: का सांग.
0: कारण जगभरात मैत्री कमी होत चालली असं दिसतंय. अगदी याला एक नावही दिलं गेलंय.
1: काय?
0: फ्रेंडशिप रिसेशन.
1: हो, फ्रेंडशिप रिसेशन. आर्थिक मंदीचं ऐकलं होतं पण मैत्रीत सुद्धा मंदी असते. काहीतरी नवीनच ऐकतोय मी.
0: अरे हो, त्याचं झालंय असं की आर्थिक मंदीमध्ये व्यवहार कमी होतात, तशीच माणसांमधली जवळीक कमी होतीये.
1: पण आज तर आपण आधीपेक्षा जास्त जोडले गेलेलो आहोत. फोन आहे, व्हॉट्सअप, सोशल मीडिया, किती माध्यम आहेत.
0: तू बरोबर बोलतोय दादा, जोडलेलो आहोत पण जवळ आलोय का?
1: जोडलेलो आहोत पण जवळ आलोय का? खरंच हा विचार मी काही केला नव्हता शर्वरी.
0: फोन मध्ये शेकडो नावं असतात, सोशल मीडियावर कित्येक लोक असतात, पण एखाद्या रात्री मन खूप अस्वस्थ असेल तर आपण कुणाला फोन करणार, सांग बघू.
1: खरे खरे खरे, प्रश्न अवघडच आहे
0: म्हणूनच. अरे बेल वाजले दाराची.
1: या वेळेला कोणाला असेल ग?
0: ते दार उघडल्यावरच कळेल.
1: तू चिडवायची एकही संधी सोडू नकोस हा मला.
2: आत येऊ का?
1: अरे स्वाती.
0: अरे देवा स्वाती.

0: काय झालं, भूत पाहिल्यासारखे काय बघताय दोघ?
1: अगं तू इथे कशी काय?
0: काल शर्वरीनी तो जुना आपला फोटो पाठवला, फोटो पाहिला आणि मग बराच वेळ बसून राहिले आणि वाटलं फोटो मध्ये आपण तिघ इतके जवळ आहोत, मग आयुष्यात एवढे दूर का?
1: अच्छा, म्हणून आलीस तर वा,
0: विचार केला मैत्रीची सुरुवात करण्यासाठी कदाचित पुन्हा एकदा बेल वाजवावी लागते.
2: वा वा वा.
1: पण आधी सांग, तू इतकी वर्ष कुठे होतीस स्वाती?
0: तुमच्या सारखीच. अरे आयुष्य जगत होते, काम, घर, मुलं, जबाबदाऱ्या, आणि मध्ये मध्ये वाटायचं की तुम्हा दोघांना फोन करावा, मग विचार करायचे आता नको नंतर करते.
2: आणि ते नंतर कधी आलंच
0: नाही.
1: सुखदा असती ना तर तिला आज खरंच खूप आनंद झाला असता. बरं का स्वाती, ती ट्रिप वर गेलीये.
0: अरे वा, किती मस्त ना.
1: मैत्रिणींबरोबर फिरतीये आपली आणि मी आपला एकटे एकटाच घरात.
2: असो असो असो, खरंच, कारण मैत्रीसाठी वेळ काढणं ही आता चैनीचीच गोष्ट ठरली आहे.
1: कसं बरोबर बोललीस अगदी, कधी नव्हे ते.
2: मी काल एक रिपोर्ट वाचत होते अमेरिकेतल्या लोकांमध्ये जवळच्या मित्रांची संख्या किती कमी होतीये याबद्दल. 1990 च्या आसपास माझा एकही जवळचा मित्र नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सुमारे 3% होतं. आता ते जवळपास 12% पोहोचलंय.
1: बापरे, म्हणजे चक्क चौपट झाली मैत्रीची ही सगळी प्रमाणबद्धता.
0: हो, आणि 10 किंवा त्याहून अधिक जवळचे मित्र असणाऱ्यांचं प्रमाणही खूप घटलंय.
2: म्हणजे काय, ओळखी वाढतायत आणि जवळचे मित्र कमी होत आहेत.
0: अगदी, आणि हे फक्त अमेरिकेपुरतच मर्यादित राहिलेलं नाहीये बर का. आपल्या शहरांमध्ये बघा, आपण रोज कितीतरी लोकांना भेटतो, ऑफिस, सोसायटी, जिम, कॅफे, कार्यक्रम, पण त्यापैकी किती लोकांशी आपण खरंच मनापासून बोलतो?
1: हो ना, पूर्वी लोकलमध्ये 2 अनोळखी लोक बाजूला बसले तरी एखाद्या विषयावर गप्पा अगदी सहज सुरू व्हायच्या.
2: आता दोघेही मोबाईल मध्ये बघत बसतात.
0: आणि सगळ्यात गंमत म्हणजे गर्दीत सुद्धा माणूस एकटा असतो.
1: हे मात्र खरं, गर्दीत सुद्धा माणूस एकटा असतो.
2: कधी कधी एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला गेलो की आजूबाजूला शेकडो लोक असतात पण आपण कोणाशीच बोलत नाही,
0: कारण अनोळखी व्यक्तीशी बोलायची सवयच कमी झालीय.
1: हो, आणि कदाचित थोडी भीती सुद्धा वाटते.
2: स्वाती, तू म्हणालीस ना मैत्री कमी होतीये, त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो म्हणतात.
1: एकटेपणा किंवा सामाजिक तुटलेपणा यांचा हृदयरोग, मानसिक आरोग्याच्या समस्या, संज्ञानात्मक क्षमतेमध्ये घट आणि प्रसंगी अकाली मृत्यूच्या जोखमीशी संबंध असल्याचं संशोधनातून दिसून आलेलं आहे.
0: म्हणजे मित्र असणं ही फक्त भावनिक गरज नाही.
1: मजबूत सामाजिक संबंध हे आरोग्यासाठी सुद्धा महत्वाचे असतात. काही अभ्यासांमध्ये दीर्घकाळ समाजापासून तुटलेपणाच्या परिणामांची तुलना दिवसाला 15 सिगरेट ओढण्या इतक्या धोक्याशी करण्यात आलेली आहे.
0: बापरे, किती भयंकर आहे हे.
2: आणि म्हणूनच हॉवर्डचा जवळपास 80 वर्षांचा अभ्यास खूप महत्वाचा वाटतो. इतकी वर्ष लोकांच्या आयुष्याचा मागोवा घेतल्यानंतर एक गोष्ट पुन्हा पुन्हा समोर आली, फक्त पैसा, यश किंवा प्रतिष्ठा नव्हे तर चांगली जवळची नाती माणसाला अधिक आनंदी आणि निरोगी ठेवतात.
1: म्हणजे आपण आयुष्यभर कमाई करत राहतो पण खर तर जपायचं काही वेगळंच असतं, नाही का?
2: पैसा कमी जास्त होतो, पद बदलतात, घर बदलतात, शहर बदलतात, पण संकटाच्या वेळी मी आहे असं म्हणणारा मित्र असेल तर माणूस सावरतो.
0: आणि तो मित्र नेहमीच आपल्याशी सहमत असेल असं मात्र नाही.
1: अगदी
0: खरा मित्र कधी कधी आपल्याला आपली चूकही सांगतो, कारण त्याला आपल्याला खुश करण्यापेक्षा आपल्यासाठी खरं काय चांगलंय याची काळजी असते.
1: तुला आपले शाळेतले दिवस आठवतात का ग स्वाती?
0: कोणते? तुम्हाला सायकलवरनं पाडलं होत असते.
1: तू विषय आता कशाला काढतीस तू?
2: का काढू नये, मला सगळं आठवते. रोहितने शर्यत लावली होती, तू म्हणालीस सुद्धा की मला सायकल नेट चालवता येत नाही, पण याला कुठे ऐकायचं होतं?
1: अगं पण स्वतःच म्हणाली होती की मी चालवते.
0: हो, पण मला माहित नव्हतं की तू एवढ्या जोरात चालवशील.
2: आणि मग तिघ घरी आलो तेव्हा आईने आधी तुझ्या गुडघ्यावर औषध लावलं आणि मग रोहित दादाची चांगलीच धुलाई केली.
1: ती
2: ही साबणाशिवाय मशीन मध्ये न टाकता.
0: किती वर्ष झाली नाही या गोष्टीला?
1: नेमकं आठवत नाही किती वर्ष, पण 20-25 तरी झाली असतील.
0: पण आठवण मात्र अजून ताजी आहे नाही.
2: म्हणूनच मित्र म्हणजे संपत्ती.
1: हो, बँकेत ठेवलेल्या पैशांवरती व्याज मिळतं, तसं मित्रांच्या आठवणींवर आयुष्यभर आनंद मिळतो.
0: आणि ती संपत्ती वाटली की

0: कमी होत नाही.
1: पण आजच्या काळात ना आणखी एक गोष्ट जाणवते, म्हणजे लोकांना एकटं राहण्याची सवय लागतीय.
2: सवय की व्यसन
0: दोन्हींच्या मध्ये कुठेतरी. सतत स्वतःच्या जगात राहणं, कुणाला भेटायची गरज नाही असं वाटणं, फोनवर सगळं मिळतंय असं मानणं, हळूहळू एकटेपणा आरामदायक वाटायला लागतो.
1: आणि मग माणूस बाहेर पडतच नाही.
0: हो, पण एकटं राहणं आणि एकटेपणात अडकणं वेगळं आहे. स्वतः सोबत वेळ घालवणं ही सुंदर गोष्ट आहे, पण आपल्याला कोणाचीच गरज नाही असं वाटायला लागलं तर तिथे मात्र धोका आहे.
2: कारण माणूस मुळात सामाजिक प्राणी आहे.
0: आणि म्हणूनच आता काही विद्यापीठांमध्ये मैत्री हा अभ्यासाचा विषय झालाय. स्टॅनफोर्ड मध्येही निरोगी मैत्री कशी निर्माण करावी आणि कशी टिकवावी यावर अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय.
1: वा वा वा, म्हणजे भविष्यात मैत्री कशी करावी हे सुद्धा शिकावं लागणार. तर
2: आपल्याला शिकायची काय गरज, आपल्याला तर हे माहीतच आहे.
1: हो, कारण मित्र मिळवणं म्हणजे फक्त लोकांना भेटणं नाही, मित्र टिकवणं म्हणजे वेळ देणं, ऐकणं, क्षमा करणं, गैरसमज दूर करणं आणि पुन्हा पुन्हा पुन्हा भेटत राहणं. बरं, आता ऐका, राष्ट्रीय क्रीडा दिन जवळ आलेला आहे.
2: हो, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस, त्यांच्यामुळेच हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो.
1: ध्यानचंदजी म्हणजे हॉकी आणि हॉकी म्हणजे ध्यानचंदजी असं एक समीकरणच झालं होतं, नाही का?
2: हो ना, त्यांच्या खेळाबद्दल इतक्या कथा ऐकल्या आहेत. चेंडू त्यांच्या हॉकी स्टिकला जणू चिकटूनच राहायचा असं म्हणतात, म्हणून त्यांना हॉकीचा जादूगार असं म्हटलं जायचं.
1: पण मला त्यांच्या गोष्टीतला आणखी एक भाग महत्वाचा वाटतो. त्यांचा खेळ फक्त वैयक्तिक कौशल्याची गोष्ट नव्हती, तर हॉकी हा संघाचा खेळ आहे. मैदानावर एकट्याने कितीही चांगलं खेळलं तरी संघाशिवाय विजय मिळत नाही.
0: म्हणजे खेळातूनही मैत्रीचा धडा मिळतो.
2: हो ना, मैदानावरचा साथीदार म्हणजे फक्त टीममेट नसतो, तो आपला बेस्ट बडी असतो. कारण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा लागतो.
1: आणि तो विश्वास म्हणजे मैत्रीचाच एक प्रकार आहे. खेळामध्ये तुम्ही एकमेकांना संधी देता, चुका झाल्या तर पुन्हा उभं करता, एकमेकांसाठी धावता, म्हणजे मी पेक्षा आपण महत्वाचं होतं तिथे.
0: आज आपणही तसंच काहीतरी विसरलोय का?
2: कदाचित. आपण सगळं मी आणि माझं आयुष्य या भोवती बांधतोय,
0: आणि मैत्री मात्र आपलं मागते.
1: ध्यानचंदजींचा काळ वेगळा होता ग, मैदानं वेगळी होती, साधनं वेगळी होती, पण खेळाची भावना मात्र आजही तशीच आहे. बरं का,
2: मेहनत, शिस्त, संघभावना आणि एकमेकांवरचा विश्वास.
0: आणि हरलात तरी पुढच्या दिवशी पुन्हा मैदानात उतरायचं.
1: तर हे मैत्रीत सुद्धा लागू होतच की?
2: हो, तर एखाद्या मित्राशी भांडण झालं म्हणून मैत्री संपवायची नाही. कधी कधी पुन्हा सुरुवात करावी लागते.
0: मी आज इथे आले ते त्याच्याचसाठी.
1: अच्छा, म्हणजे तू फक्त आमच्या दारावरची घंटी नाहीस तर जुन्या मैत्रीला नवीन उजाळा ठरलीस.
0: हे वाक्य जरा जास्तच जड झालं, नाही का?
2: असो, पण रोहित दादा कधी कधी असं फार छान बोलतो.
1: कधी कधी काय?
0: हो, म्हणून आजचा दिवस लिहून ठेवायला हवा, आज रोहित काहीतरी छान बोलला म्हणून.
2: आता आपण एक ठरवूया.
1: काय काय काय?
2: आपण पुन्हा हरवायचं नाही.
1: म्हणजे
2: महिन्यातून एकदा भेटू, मोठा कार्यक्रमच करायला हवा असं काही नको. एखाद्या दिवशी साधं जेवण, फेरफटका, एखादा सिनेमा बघायला जाऊ किंवा नुसत्या गप्पा मारू.
0: आणि काय करायचं?
2: एकमेकांना फोन करायचा, मेसेजवर काय म्हणतोस असं लिहून मैत्री निभवायची नाही.
1: चालतंय की?
2: आणि सुखदा परत आली की तिलाही सांगूया.
0: नक्की, तिच्या ट्रीपनी आपल्याला एक चांगली आठवण करून दिली. मैत्रिणींना भेटण्यासाठी सुट्टी घेणंही आवश्यक आहे.
1: आणि कधी कधी जुन्या मित्रांना भेटण्यासाठी सुट्टीची गरज नसते,
0: फक्त दारापर्यंत यायची हिम्मत करावी लागते
2: आणि फोन करण्याची.
1: हो, अरे अवघ, सुखदाचा मेसेज आलाय ग.
2: वा वा वा, काय म्हणतेय?
1: ती म्हणतेय की हा, ट्रिप वरून लवकर परत येते आहे. घर स्वच्छ करून ठेव. हो, आणि माझ्या अनुपस्थितीत घरात काही गोंधळ करू नकोस. बघितलंस कशी लिहिते ही?
0: म्हणजे रोहित, तुझं काही खरं नाही आता.
2: हो, तर आता तुझी काही खैर नाही. हा,
1: हो तर आता मला घर स्वच्छ करून ठेवावंच लागणार.
2: नाहीतर लहानपणी आई तुझी धुलाई करायची. आता सुखदा करेल इतकं.
0: ऐका ना, आपण तिला आपला फोटो पाठवूया.
1: चालेल, पण त्यासाठी आधी फोटो काढावा लागतो.
2: चला चला चला लगेच काढूया.
0: पण फोटो काढून झाला की फोन लगेच खाली ठेव, नाहीतर पुन्हा जाशील.

0: सोशल मीडियाच्या जगात आणि आम्हाला विसरशील.
1: हो हो हो, हा क्षण आणि ही वेळ महत्वाची आहे. सोशल मीडिया नेहमीचाच आहे.
2: थांबा, आम्ही काढतो फोटो. क्लिक,
0: काढला.
2: हा फोटो मी लगेच सुखदाला पाठवतो.
0: आणि खाली काय लिहिणार?
2: तू ट्रिप वर गेलीस तर आम्ही सुद्धा आमच्या मैत्रिणीला भेटलो.
1: छान आहे.
2: आणखी एक ओळ लिहितो.
0: काय रे?
2: काही माणसं आयुष्यातून दूर जातात पण मनातून नाही.
1: आणि त्यांना पुन्हा जवळ आणायला फार काही लागत नाही.
2: फक्त एक फोन,
1: एक भेट
0: आणि थोडीशी आपुलकी.
1: अगं स्वाती, चल आपण निघूया का आता?
2: अगं इतकी काय घाई आहे, थांबा जरा.
0: नको नको, आम्ही निघतो. सुखदा आल्यावर पुन्हा येऊ.
2: अरे आलात काय, चाललात काय?
1: आता गेलो नाही तर तू आम्हाला घर साफ करायला लावशील.
0: हो ना, आम्हाला कामाला लावून तू बसशील पेपर वाचत आणि चहा पित आणि म्हणशील तो बघा तिकडे कचरा राहिलाय.
1: हो ना, त्यापेक्षा तूच कर. आम्ही आपल्या जातो कशा?
2: अरे यार, माझ्या पूर्ण प्लॅनला तुम्ही पाण्यात घातलं एकदम.
1: तुझ्या मनात काय चाललंय ते मला नीट कळतं बरं का रोहित दादा?
0: आणि मलाही. आता पळतो आम्ही, तू कर साफसफाई.
1: हा गे झाडू आणि लाग कमाला. बाय बाय.
2: अरे यार, नसतेस घरी तू तेव्हा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात कौटुंबिक श्रुती का आपुलकी या घरात. याचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते अर्चना दिनेश, मधुलिका नेरुरकर आणि दिनेश अडावतकर.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. आता आपण ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला.

0: श्रोते हो, एकदा एका साधारण सभागृहामध्ये ध्यानधारणेचा एक वर्ग सुरू होता आणि त्या वर्गात वेगवेगळ्या वयाची वेगवेगळ्या स्तरांमधली माणसं एकत्र जमलेली होती. कोण असतील ती माणसं? तर शिक्षक होते, विद्यार्थी होते, डॉक्टर्स होते, पेशंट्स होते, एवढंच नाही तर या सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस, गुन्हेगार आणि गुन्ह्यांचे बळी असे सगळेजण एकत्र मेडिटेशन करत होते. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण मी काही एखादी काल्पनिक किंवा रचलेली गोष्ट सांगत नाहीये. जगाच्या इतिहासात योग किंवा मेडिटेशन साधनेच्या इतिहासात घडलेली ही एक खरी घटना आहे. अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये. पण असं घडलंच कसं आणि का, पुढे काय झालं हे सगळं जाणून घ्यायचंय ना, मग त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर आत्मिक शांती आणि शांतीपूर्ण जीवनासाठी कार्य करणारे मंदार आपटे आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी इथे हजर आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे FM गोल्ड वाहिनीवरती.
1: नमस्कार. तुझं हे बोलणं आणि तुझं इंट्रोडक्शन ऐकून माझ्या आयुष्यात 7 वर्ष मागे गेलो आणि ती रूम मला अशी दिसली.
0: अरे वा.
1: सो रिअल लाईफ मधले टॉम आणि जेरी समोर होते.
0: आणि त्यांच्याबद्दल नक्की काय घडलं, त्या घटना कशा घडत गेल्या, हे सगळं कुठून सुचलं आणि त्याच्या नंतर त्याचे रिझल्ट काय आले, त्याचे परिणाम काय होते, हेही सगळं आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. पण कसं होतं ना, दरवर्षी 21 जून अर्थात जागतिक योग दिवस जवळ आला की आपल्याला आपल्या भारतीय परंपरेतून आलेली संतुलित जीवनशैली, जी भारताने जगाला दिलेली देणगी आहे, हे सगळं आपल्याला तेवढ्या काळापुरतं आठवतं आणि मग पुन्हा आपल्या रोजच्या रहाटगाडग्यामध्ये आपण हे सगळं विसरून जातो. पण तुम्ही स्वतः अमेरिकेत राहत असताना सुद्धा, म्हणजे एका नामांकित कंपनीमध्ये तुम्ही नोकरी करत होतात, उच्च पदस्थ होतात, आणि अमेरिकेतलं जे सगळ्यांना वाटतं अर्थात तर तसं उच्च असं राहणीमान अनुभवत असताना सुद्धा मेडिटेशनचं महत्व, ध्यानधारणेचं महत्व तिथल्या लोकांना सांगावं, याच्या मागचा उद्देश काय होता आणि प्रेरणा काय होती?
1: सो दुसऱ्यांना शिकवायच्या आधी पहिली गोष्ट झाली की मला माझ्याच संस्कृतीमध्ये हे योग, धारणा, ध्यान, समाधी हे सगळं आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती. कारण लहान असताना आम्ही क्रिकेट खेळायचो.
0: बर.
1: आई सांगायची योगा क्लासेसला जा. मुंबईमध्ये वाढलेला, शिवाजी पार्कला, अभ्यासात चांगला असलेला, 12वीत चांगले मार्क, रूपा रेल, मग चांगले मार्क म्हणून UDCT, या ज्या ट्रॅकमध्ये मी होतो आणि मला असं वाटायचं की यार थोडा मेहनत करेगा, टेक्निकल कॉम्पिटन्स आहे, सगळं होऊन जाईल. पण जेव्हा मी अमेरिकेत पोचलो, तिकडे पण अगेन शिक्षणात पेट्रोलियम इंजिनिअरिंगचं शिक्षण केलं, टेक्निकल कॉम्पिटन्स वाढला म्हणून शेल नावाच्या छोट्या कंपनीमध्ये रिसर्च लॅबमध्ये सायंटिस्ट म्हणून नोकरी मिळाली. हे सगळं टेक्निकल कॉम्पिटन्सवर होतं.
0: बरोबर.
1: आणि 2001 जो 9/11 ची घटना झाली तिकडे, त्याच्या 1 आठवड्यानंतर प्लेननी मी नायजेरियाला गेलो, माझ्या पहिल्या इंटरनॅशनल बिझनेस ट्रिपवर.
0: बर.
1: नायजेरियामध्ये. आणि माझ्यावर एक मॉब अटॅक झाला. आम्ही 3 पेट्रोलियम इंजिनियर्स नायजर डेल्टा म्हणून जी जागा आहे तिकडे ऑइल फील्डवर काम करत होतो. पूर्ण गावच्या गाव अशा तलवारी आणि सुरे आणि काठ्या वगैरे घेऊन असं आमच्या अंगावर धावून आलं. पहिलं मिनिट किंवा क्षण मला वाटलं की काय होत आहे, मूवीतला सीन दिसत होता. नंतर कळलं की ते आमच्यावर अटॅक करायला येत आहे. आणि बॉलिवूड पिक्चर आपण बघितलेले असते त्यामुळे पटकन कळलं की बॉस. आणि मी माझ्या टीममेट्सना सांगितलं भागो. आणि तिथे नायजेरियन मिलिटरी ट्रक उभा होता, कारण ऑइल एक्झिक्युटिव्हना सगळे किडनॅप करतात असं होतं तिकडे, म्हणून आमच्या बरोबर तो मिलिटरीचं वाहन होतं. मग तिथपर्यंत आम्ही धावत धावत गेलो, मिलिटरी ट्रक मध्ये बसलो आणि पळालो. बाल बाल बच गे असं 2001 माझं झालं. 2-3 दिवस तिकडे नायजेरियामध्ये मला झोप तर आली नाहीच, पण ते सगळे जे झालेलं त्याचे फ्लॅशेस येत बसले. आणि मग असं सगळं झालं की कामात लक्ष लागत नाही, म्हणजे कोणी बोलत असेल तरी आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं, आपलं काहीतरी वेगळंच मनात चाललेलं असतं. तर त्या 3-4 दिवसात असं आतनं हादरायला झालं की पेट्रोलियम किंवा पंप किंवा कॉम्प्रेसर हा बिघडला तर ते फिक्स करायला मला शिकलोय मी. पण सिस्टम जेव्हा मी असतो आणि मी जेव्हा बिघडतो तेव्हा मला कसं फिक्स करायचं,
0: ओहो,
1: याचं ट्रेनिंग नव्हतं काही. आणि

0: मी हे सगळं माझे आई बाबा मुंबईत राहतात, तिथून फोनवर पण कोणालाच सांगितलं नाहीये, कारण हे सांगणार कसं असं काय होतंय. आणि तेव्हा तर 2001 काउन्सेलिंगचा पण ट्रेंड नव्हता की अरे काउन्सेलिंगला जा. ह्याला म्हणतात पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस. ट्रॉमा झालेला असतो पण तो विसरत नाही आपण. सो ह्याच्या अनुषंगाने मी ह्युस्टनला परत गेलो आणि 2-3 बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या. मूवीज, वेकेशन वर जा, समुद्रावर जाऊन बसा, पुस्तक वाचा, माइंड डिस्ट्रॅक्ट करायला,
1: बर,
0: पण हे जात नाही असं. त्यामुळे माझ्या एका खूप चांगल्या मित्राने सांगितलं की प्राणायाम ध्यान काय नाही शिकत तू, म्हणून मी आर्ट ऑफ लिव्हिंग नावाचं जी संस्था आहे त्या वर्कशॉपला रजिस्टर केलं ह्युस्टन मध्ये 2002. आणि माझे टीचर्स 2 अमेरिकन होते, हजबंड वाईफ. आणि मी काही एनलाइटनमेंट साठी किंवा मला मुक्ती मिळेल ह्याच्यासाठी गेलो नव्हतो. मी गेलो होतो की मला झोप चांगली येईल. आणि 6 वर्कशॉप मी केला. तिकडे एक सुदर्शन क्रिया नावाची प्रक्रिया शिकवतात आणि त्या दिवशी शिकल्यानंतर मी एकदम मस्त झोपलो.
1: वा.
0: आणि हे 6 होत गेलं आणि तेव्हा मला वाटलं की अरे हे आधी का नाही शिकलो आपण, कारण इश्यूज बरेच असतात ना, एक्झामचं टेन्शन किंवा कॉलेजमध्ये अरे गर्लफ्रेंडनी नाही म्हटलं किंवा वॉट एव्हर, एवढ्या अमेरिकेत जाऊन राहणं एकटं त्याचं अँग्झायटी. पण हे मला शिकल्यानंतर असं वाटलं की यार हे तो अच्छा आहे. माइंड ऑफ कसं करायचं हे मी शिकलो, कारण मन जर आपलं स्थिर नसेल किंवा क्लिअर नसेल तर आपले डिसिजन्स पण मे बी लेटर ऑन आपल्याला त्याच्याबद्दल पश्चाताप होतो की अरे यार छ चूक झाली. सो ते सगळं मी जुळवत गेलो. मला ज्या नॉलेजनी पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस मधनं बाहेर आणलं होतं ते आता मी शिकवायला इच्छा होती माझी. आणि अशा लोकांना शिकवायची इच्छा होती की ज्यांना PTSD आहे. सो 2003-04 मी हे टीचर ट्रेनिंग प्रोग्राम केला आणि त्याच्यात बरंच काय काय शिकायला मिळालं. पतंजली योगसूत्र, नारद मुनींची भक्तीसूत्र, अष्टावक्र गीता जनक राजाला त्यांनी शिकवली. तर जनक राजा जेव्हा विचारतो प्रश्न की रियालिटी काय आहे, खरं काय आहे, त्याचं उत्तर त्याला कोणीच देत नाही. मग शेवटी अष्टावक्र म्हणजे 8 वक्र असणारे एक साधू येतात आणि ते त्याला हे गीता सांगतात आणि त्याचं कल्याण होतं. पण मला असं वाटलं की अरे जनक तर राजा होता पण त्या गीतेमध्ये आणि या गीतेमध्ये फरक मोठा आहे की एका ठिकाणी अर्जुन लढाई सोडून हिमालयात जायचं म्हणत होता आणि इथे तर जनक राजा राजा होता, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती त्यांनी आणि हा रिस्पॉन्सिबिलिटी सोडून चालला होता. तर त्याला गीताजी शिकवली अष्टावक्र ऋषींनी आणि कृष्णानी ती वेगळी होती, कारण स्टार्टिंग पॉइंट वेगळा होता. सो तिथे मी कनेक्ट केलं की अरे हे सगळं तर लीडरशिप डेव्हलपमेंटमध्ये आलं पाहिजे. म्हणून माझा कल 2004 असा आहे की जगात जर चांगलं व्हायला हवं असेल ना तर जो लीडर असतो, म्हणजे जो पॉलिटिशियन असू दे किंवा बिझनेस CEO असू दे किंवा घरी आई बाबा पण लीडर असतात ते असू दे, त्यांच्या माइंडमध्ये पीस हवं. आणि मग त्या ह्याने प्राणायाम योगा हे टूल्स आहेत. जसं आपण सकाळी उठून ब्रश करतो, पहिल्यांदा आपण जेव्हा ब्रश करायला शिकलो तेव्हा आईने एक काडी टाकली आणि आपण असं आम्हाला नको तोंडात काहीतरी असं, मग आईने आपल्याला थोडं फसवलं ना की अरे ढग बघ ई कर. जोपर्यंत आपल्याला त्याचा अर्थ कळला नाही की अरे दात घासणं चांगलं आहे माझ्यासाठी, तोपर्यंत आपल्याला एक गुरु लागला जो आपल्याला हात पकडून आपले ब्रश करायचा. हे आपण का करतो आता, घराच्या बाहेर निघायच्या आधी आपण ब्रश सगळे करतो, त्याच्यात आपल्याला काही आनंद मिळत नाही. तुला आनंद मिळतो का? नाही.
1: ती गरज आहे,
0: गरज आहे, पण ती मेकॅनिकल झालंय आता. तू चेहऱ्याकडे बघतेस आरशात, चूळ भरते 2-3 आणि मग तू कामाला जातेस. तो ही जी ऍक्ट आहे 5 वडेवर ब्रश करण्याची, ती आपण का करतो? कारण आपल्याला असं वाटतं की जर हे केलं नाही घाण वास येईल, मग माझे कोणी जवळच येणार नाही माझ्या आणि मला डेंटल डिके होईल मे बी केलं नाही तर. सो डेंटल हायजीन साठी आपण करतो, 5 करतो. मेंटल हायजीन साठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही. तर तुम्ही घरात फ्रीज आणला, TV आणला, व्हॉटएव्हर फोन आणला, ते चोरून घेऊन जाऊ शकतो ना ते धन. पण इनर पीस ह्याला जे टूल्स लागतात ते चोरी कोणी करू शकत नाही ना, ते तुझे असतात, म्हणून त्याला साधना म्हणतात. सो ही 5 जर

0: पण साधना केली स्टार्टिंगला की बाबा रात्री ना झोपायच्या आधी मी शांत बसणार आणि मनात कोणाबद्दलही वाईट विचार ठेवणार नाही, माझ्याबद्दलही नाही ठेवणार. नो रिग्रेट, नो ब्लेम, नो गिल्ट, अशी 5 मिनिटाची जर आपण साधना ठेवली तर झोप पण चांगली लागेल आणि झोप चांगली लागली की प्रकृती पण चांगली होईल. सो योगा दिवस हा जो आपला जून 21 आहे तो फक्त काय योगा मॅटवर नाहीये, तर योगा म्हणजे एक मेंटल एक्सरसाइज आहे खरा, की मनाला कसं जिंकायचं. तिथे प्राणायाम विद्या आणि ही सुदर्शन क्रिया जी प्रॅक्टिस आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वर्कशॉपमध्ये शिकवतो त्याचा मला प्रचंड फायदा झालाय. दुसऱ्यांना शिकवायच्या आधी आपण आपल्यावरच ह्या प्रॅक्टिसेसचा यूज करूनच मग दुसऱ्यांना काही शिकवू शकतो अशी माझी भावना आहे.
1: खरं तर तुमच्या या प्रवासातले प्रत्येक टप्पे हे आम्हा सगळ्यांना श्रोत्यांना सुद्धा थक्क करणारे आहेत आणि नेमकं पुढे काय घडलं याबाबतची उत्सुकता आम्हा सगळ्यांना आहेच.
0: 2004 मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर झालो आणि जसं सांगितलं की ज्यांना पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस आहे त्या लोकांना मी शोधून शिकवायला माझा वेळ द्यायचो.
1: बर,
0: म्हणजे नोकरी शेल मध्ये होती, पाईपलाईन डिझाईन करत होतो. संध्याकाळी आणि सॅटर्डे संडेज ना मी डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये ज्यांना इम्पॅक्ट झालाय अशा बायकांना जाऊन शिकवायचो एनजीओ मध्ये. मग 2009 अमेरिकेत दर 22 मिनिटाला सुईसाईड व्हायचा. अमेरिकन सोल्जर जो इराक आणि अफगाणिस्तान मध्ये लढाई लढून येतो तो पोस्ट ट्रॉमा स्ट्रेसनी यायचा आणि बेसिकली मेंटल डिझीज आहे ना. इतकं मोठं तेव्हा झालेलं आहे की अमेरिकन सोल्जर परत आल्यानंतर जास्ती मेले, इराक आणि अफगाणिस्तानमध्ये लढाईमध्ये नाही मेले एवढे. सो असल्या लोकांना मी प्राणायाम विद्या शिकवायचो आणि असे हजारो मी सोल्जर्स बरोबर टाइम स्पेंड करून त्यांच्या फॅमिलीजना पण शिकवलंय. तर 2009 ना एक सोल्जर आणि त्याची बायको मला कडक मिठी मारली त्यांनी आणि मला म्हणाले, मंदार माय हजबंड स्लेप्ट लाईक अ बेबी यस्टरडे, काल माझा नवरा लहान बाळासारखा झोपला.
1: ओहो,
0: तू इतके वर्ष कुठे होतास? म्हणजे मला जे नायजेरियामध्ये झालेलं तेच ह्याला होत असणार की झोप नसेल मिळत. लाईक हे मोमेंट्स एकदम असे ट्रान्सफॉर्मेटिव्ह असतात ना, की आपण आपल्यालाच विचार करतो की यार क्या कर क्या राहू मैं, लाईफमध्ये काय करतोय आपण. हा एक तो मोठा प्रसंग होता माझ्यासाठी.
1: बर,
0: मला माझा मॅनेजर म्हणाला की हे तू काम बाहेर करतोय, तू शेल मध्ये का नाही शिकवत?
1: अच्छा.
0: तर मी म्हटलं शेल मध्ये, तर तो म्हणाला की हे बघ आपण जेव्हा रिसर्च किंवा इनोव्हेशन करतो तेव्हा फेलियर तर बरोबर येतच आणि इंजिनिअरिंग ट्रेनिंग मध्ये फेलियरला प्रसंगाला कसं डील करायचं हे कुठे शिकवलं जातं? तो इंजिनियरचा इगो जो असतो तो फेलियर ऍक्सेप्ट नाही करत. सो तू तुझं प्राणायाम ध्यान असं चॉकलेट सारखं सजव आणि त्याला रॅपर घाल, हाऊ टू बी मोर क्रिएटिव्ह, हाऊ टू बी मोर इनोव्हेटिव्ह, हाऊ टू बी मोर एंटरप्रेन्योरियल, असं माझ्या बॉसनी मला विचारलं. सो असे प्रोग्राम त्याने मला करायला सांगितले. तर 3 मी ऑलमोस्ट 2000 स्टाफना जगभर ट्रॅव्हल करून सुदर्शन क्रिया प्राणायाम विद्याचं चॉकलेट शिकवलं. त्याच्यासाठी मला एक अवॉर्ड मिळाला. त्या अवॉर्डमध्ये पण 2012 एंटरप्रेन्योर, माहितीये तुला ऐकून, राईट, जो नवीन काहीतरी येऊन काहीतरी नवीन प्रॉडक्ट तयार करतो, अवॉर्डचं नाव होतं इंट्राप्रेन्योर. सो एंटरप्रेन्योर बट इनसाइड अ लार्ज कंपनी. तर माझा अवॉर्ड कशासाठी होता, मी माझ्या कंपनीमध्ये माझं पॅशन आणून 2000 इनोव्हेशन लर्निंग प्रोग्राम शिकवला होता. आणि ते इझी नसतं, कारण जोपर्यंत आपल्याला आपला बॉस म्हणत नाही ना की अरे हे पण तू कर ना, तोपर्यंत हा इंट्राप्रेन्योर जो व्यक्ती असतो तो त्याचं पॅशन कधी दाखवत नाही लोकांना.
1: बरोबर.
0: सो हा अवॉर्ड मिळाल्यानंतर मला असं वाटलं की प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये ना हा इंट्राप्रेन्योर व्यक्ती शोधला पाहिजे.
1: अच्छा.
0: इंट्राप्रेन्योर जो असेल त्याला जर मी पकडला तर तो त्या ऑर्गनायझेशनला चेंज करण्याची इच्छा दाखवू शकतो.
1: बरोबर.
0: सो हा माझा विचार 2012 होता की बॉस पोलीस मध्ये गँग मध्ये सगळ्या सिस्टम मध्ये ना इंट्राप्रेन्योर शोधले पाहिजे. सो असे अजून 3-4 गेले, माझी नोकरी पण मस्त होती. अवॉर्ड मिळाल्यानंतर मला नवीन रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली सीईओ कडनं. कंपनीचं सोशल इनोव्हेशन डिपार्टमेंट स्टार्ट करून मॅनेज कर.
1: वा.
0: आणि हे करता करता असं कळत गेलं की काही काही सोशल इनोव्हेशन जे असतात ना ते सामाजिक गुड म्हणजे सोशल गुड करतात पण त्याच्या बिझनेस व्हॅल्यूशी काही संबंध नसतो. म्हणजे कोणी कोणी झाडं

0: लावतात, राईट, कोणी कोणी शाळा बांधतात. पण माझा जॉब मी असा तयार केला होता की अशा सोशल इनोव्हेशन आपण शोधल्या पाहिजेत ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतात, सोशल चेंज पण होतोय आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण आहे.
1: बर,
0: एक एक्झाम्पल देतो. मला एक माणूस भेटला लंडनमध्ये जो उंदरांना शिकवायचा लँड माईन कशा शोधायच्या.
1: बर,
0: ओके. सो पहिला म्हणजे असला माणूस मला कधी आयुष्यात भेटला नव्हता, अशी कल्पनाही केली नव्हती की उंदरांकडनं जमिनी खाली ज्या लँडमाईन असतील त्या शोधून घे. आणि त्याने 300 उंदीर तयार केले होते असे. जसं कुत्र्याला लीश असतं तसं उंदराला पण लीश म्हणजे पट्टा असायचा आणि उंदीर जिथे लँडमाईन आहे तिकडे नाकाने तो स्मेल करायचा आणि मग ह्या माणसाला कळायचं की तिकडे लँडमाईन आहे.
1: अच्छा.
0: सो मेंटली ब्लोन आउट म्हणतात ना, तसं माझं मेंटली माइंडच उडालं होतं की याचं पण कोणी करू शकतं. तर मी त्या माणसाला विचारलं, तू हे का करतोस? तू 200 अजून गोष्टी करू शकतोस पण तू हे का करतोयस? 300 उंदीर म्हणजे आर्मी तयार केली आहे तू, ज्याचा भाऊ एका लँडमाईन मध्ये ब्लास्ट होऊन पाय त्याचा गेला असेल, असं होतच असेल ना कुठ ना कुठेतरी. त्या भावाला वाटत असेल की अरे हे कोणा दुसऱ्यावर नाही झालं पाहिजे म्हणून मी हे काम करतोय, कारण त्याचे उंदीर जायचे लँडमाईन शोधायला ना. सो मला असं वाटलं की या प्रश्नाचं उत्तर तो असं काहीतरी देईल की बॉस माझ्या आयुष्यात पण असं काहीतरी झालं आणि मला आता सोल्युशन शोधायचंय. पण त्याचं उत्तर ते नव्हतं. त्याचं उत्तर होत, मंदार, बिकॉज आय लव्ह रॅट्स. आणि मी लिटरली असंच म्हटलं की क्या पागल आहे क्या? तर तो म्हणाला, नाही मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मला डिप्रेशन यायचं आणि मी रस्त्यावर झोपायचो आणि रस्त्यावर मी उंदरांना पाळायचो.
1: बापरे.
0: आणि ते माझे फ्रेंड्स होते.
1: बरं.
0: आणि मी आता लोकांना दाखवून दिला की उंदरांमध्ये पण काही क्वालिटी आहे जी बेनिफिट देऊ शकते म्हणून त्याने हे काम सुरू केलं होतं. तर मी त्याला म्हटलं, बॉस तू तर उंदरांचा ब्रँड मॅनेजर आहे, तर माझं कार्ड तू घे, बिझनेस कार्ड घे. ओके. बिझनेस कार्डवर टायटल होतं, 10 लोकांची टीम होती माझी, 10 जण सीईओला आम्ही रिपोर्ट करायचो. आणि मी त्याला म्हटलं की मी एक फंड चालवतो, मला तू आवडलायस, मला तुझ्याबरोबर काहीतरी करायचंय.
1: बर,
0: काय करायचंय आत्ता माहिती नाही.
1: बर,
0: असं म्हणून मी लंडन मधनं ह्युस्टनला गेलो आणि माझ्या बॉसनी मला त्या दिवशी विचारलं की कोणाला भेटला, तर मी म्हटलं ह्याला भेटलो. तर तो हसला, तो कम्प्युटरवर गेला, त्याने प्रिंट आउट घेऊन आला आणि म्हणाला, शेल मध्ये किती लोक असतील पेरोलवर लँडमाईन क्लीन अप करायला? मी म्हटलं, तू विचारतोय तर 0 नसणार, 100. तर तो हसला, त्याने प्रिंट आउट दाखवला, कंपनी इराक मधल्यानी 2000 लोकांना तिकडे जॉब दिले होते लँडमाईन क्लीन करायचे.
1: बर.
0: कारण इराक आणि कुवेत मध्ये एक युद्ध झालं होतं 1992 मध्ये, गल्फ वॉर झालं होतं.
1: बरोबर.
0: तर तिकडे त्यांनी माईन टाकल्या होत्या सगळीकडे इंजिनियर्सना. त्या बॉर्डर मध्ये $1 billion ऑफ नॅचरल गॅसचं फील्ड मिळालं होतं, म्हणजे जमिनी खाली.
1: बापरे.
0: सो त्यांनी विचार काय केला असेल की आपण प्रोडक्शन कसं करणार, आपण रिफायनरी कशी बांधणार, तर लँड डिमाईन करायला पाहिजे ना, माइन्स काढल्या पाहिजेत आधी. तर चला लोकांना जॉब्स देऊया. मग हे ह्याला म्हणतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR म्हणतात. एक चांगला रिपोर्ट तयार होतो आणि आपण दाखवू शकतो की बघ आपण जॉब्स तयार केले, मग गव्हर्नमेंट बरोबर रिलेशन चांगलं होतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि ऑफकोर्स लँड माईन क्लीन केल्यानंतरच आपण प्रोडक्शन करू शकू ना. सो त्याचा बिझनेस पण त्यांना दिसला होता. हे ऐकून मी आणि माझा बॉस ओरडलो, रॅट्स, आपण टॅन्झानिया मधल्या रॅट्स आणायच्या आणि आपण ह्या 2000 माणसांना हे रॅट्स द्यायच्या, त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य सेफ होईल ना, त्यांना कळेल कुठे लँडमाईन आहे.
1: बर.
0: बिझनेस व्हॅल्यू अशी होती की हे जे उंदीर होते ते 1 किलोग्रॅम वजन होतं त्यांचं. ओके. म्हणजे ते पाऊच रॅट म्हणतात त्यांना, मोठे रॅट्स असतात. आणि कुत्रा 5 किलोग्रॅम वगैरे असतो आणि लँडमाईन ब्लास्ट होऊ शकत, पण उंदराचं वजन कमी असतं त्यामुळे तो करून पुढे पुढे जाऊ शकतो. सो एक तर ह्या माणसांचं आयुष्य सेफ होईल, यांना कळेल कुठे लँडमाईन आहे. आणि दुसरी गोष्ट, हे उंदीर माणसांपेक्षा 10 पट फास्ट काम करतात.
1: अच्छा.
0: हे आम्हाला त्या माणसांनी सांगितलं.
1: ओके.
0: म्हणजे काय की पोटेन्शियली आपल्याला ही जागा 10 पट जास्ती लवकर मिळेल, ह्याला बिझनेस व्हॅल्यू म्हणतात, की मला पटकन प्रोडक्शनला जाता येईल. सो ऍक्सिडेंटली मला असं कळलं की इनोव्हेशन हे एनर्जी टेक्नॉलॉजी रिलेटेड असायची गरज नाही, हे सामाजिक पण काही असू शकतं, सोशल कॉज पण असू शकतं.

0: बरोबर.
1: पण ते CSR नाहीये, त्याच्यामुळे शेलला बिझनेस फायदा पण आहे. सो हे माझी स्कॉलरशिप होतो. असा प्रोग्राम मी शेलमध्ये 4-5 वर्ष चालवला, मल्टी मिलियन डॉलर प्रोग्राम, इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम. की अजून असे काय आहेत का प्रोजेक्ट्स की दबंग माणूस काहीतरी अच्छा कर रहा
0: आहे
1: पण त्याने कधी विचार नाही केला आहे की शेलला ह्याचा बिझनेस फायदा आहे. सो असा माझा जॉब होता. असा जॉब करताना 2016 फेब्रुवारी महिन्यामध्ये माझा एक मित्र मेक्सिको मधला, तो पेट्रोल भरायला गेला होता आणि एक गोरा माणूस गन घेऊन आला आणि त्याने माझ्या मित्राच्या डोक्यावर गन ठेवली आणि त्याला धमकी दिली की गेट आउट ऑफ माय कंट्री.
0: बापरे.
1: आणि तो घाबरत माझ्या घरी आला आणि मला त्याने हे सांगितलं आणि त्याचं ऐकूनच मला असं बापरे झालं की तोपर्यंत ना आपण सगळं टीव्हीवर बघत होतो की असं होत आहे, शूटिंग होत आहेत, रेसिझम आहे, पण आता ते टीव्हीवर नव्हतं ना, आता ते माझ्या आयुष्यात आलं होतं, माझा बेस्ट फ्रेंड. सो तो म्हणाला की काय तू इनोव्हेशन इनोव्हेशनचं बोलत असतो सारखा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर ना, व्हायलन्स इन अमेरिका. क्वेश्चन तर चांगला होता. असा प्रसंग जेव्हा येतो ना आपल्यावर की काहीतरी आपल्यावर घटना घडते तरच आपण त्याचं सोल्युशन शोधायला निघतो.
0: बरोबर.
1: तोपर्यंत ते टीव्हीवर असतं. म्हणून त्या दिवशी संध्याकाळी मी बुक स्टोअर मध्ये गेलो आणि मार्टिन लुथर किंग नावाचे जे पॅस्टर होते त्यांची ऑटोबायोग्राफी मी विकत घेतली आणि ती रात्री वाचत होतो. त्याच्यात त्यांचा एक चॅप्टर होता पिलग्रीम एज टू इंडिया आणि पहिलं वाक्य होतं इफ आय ट्रॅव्हल द होल वर्ल्ड आय विल गो ॲज अ टुरिस्ट, इन इंडिया आय हॅव कम ॲज अ पिलग्रीम ॲज अ सीकर. आणि 30 पानं ते लिहितात. सो त्या दिवशी रात्री मी लाईक झोपूच नाही शकलो. मी म्हटलं बस इसने ऐसा इंडिया देखा है जो मैंने कभी देखा ही नाही आहे. असं झालं असेल ना की आपण आपल्याच आजूबाजूचं काही लक्ष देत नाही पण बाहेरचा माणूस जेव्हा येऊन बघतो तेव्हा त्याला त्याची व्हॅल्यू कळते.
0: बरोबर.
1: आत्ताच्या माझ्या जनरेशनच्या अमेरिकेला याच मार्टिन लुथरच्या पावलांवर पाऊल ठेवून आपण भारतात घेऊन जाऊया आणि बघूया काय होतं.
0: भारताने जगाला दिलेली योग नावाची जी देणगी आहे त्याच्याशी तुमचा परिचय होऊन बराच काळ उलटलेला होता आणि त्यानंतर जेव्हा मार्टिन ल्युथर किंग वाचनात आले तेव्हा कळलं की भारताबाहेरच्या लोकांना खरोखरच या गोष्टीबद्दलचं आकर्षण आहे. आणि मग या दोन्ही संस्कृती म्हणा किंवा हे दोन्ही प्रकारचे विचार एकत्र करून जेव्हा पाश्चिमात्य लोकांना तुम्ही हे सगळं सांगायचं की भारतीय सभ्यता संस्कृती भारताची परंपरा काय आहे आणि तिथे तुम्हाला आत्मिक शांती किंवा समाधान मिळणार आहे, तर हे नेमकं कधी घडायला सुरुवात झाली?
1: आपण हे मार्टिन लुथर भारतात आले होते हे मी तरी कधी शिकलो नव्हतो बाबा, मला तर माहिती नव्हतं. मला एवढं माहिती होतं की हे गांधीजींचे डिसायपल होते पण ते भारतात आलेले 5 आठवड्यांसाठी हे मला माहिती नव्हतं.
0: बर.
1: आणि नंतर मग असं पण आपल्याला मला माहिती होतं की स्टीव्ह जॉब्स हॅड कम टू इंडिया, मार्क झकरबर्ग इंडियामध्ये आला आहे, सेल्स फोर्स नावाची एक अमेरिकेत मोठी कंपनी आहे मार्क बेनियॉफ, त्याने मला स्वतःनी सांगितलं होतं की मी भारतात गेलो होतो 1 महिना हॉलिडेसाठी. सो असे बरेचसे जे लीडर्स आहेत ते त्यांच्या ग्रोथसाठी प्रगतीसाठी टाइम आउट घेऊन भारतात आले होते.
0: बर.
1: हे माहिती आहे आपल्याला. तर मार्टिन लुथर किंग का इम्पॉर्टंट आहे, कारण मार्टिन लुथर किंग हा बिझनेस लीडर नाही आहे, मार्टिन लुथर किंग हा सोशल लीडर आहे, सोशल चेंज त्याने आणलाय. सो म्हणून मला असं वाटलं की अमेरिका, माझ्या जनरेशनची अमेरिका, म्हणजे जिथे गन व्हायलन्स होतोय, गँग व्हायलन्स आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आहे, ड्रग्ज आहे, डिप्रेशन आहे, अशा लोकांना जर मी घेऊन माझ्याबरोबर आलो आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि जर मी ते फिल्मवर कॅप्चर केलं तर अमेरिकेला जागवायला ही फिल्म यूज होऊ शकते.
0: बर. म्हणजे नेमकं काय केलं?
1: म्हणजे आयडिया, की ही आयडिया आली कुठून, ही आयडिया आली ते पुस्तक वाचून. हा माणूस गेलेला, ह्याच्या पावलावर पाऊल ठेवून याच्या जर्नीवर असे अमेरिकन जाणायचे की जे फॉर एक्झाम्पल गँगमध्ये त्यांनी ड्रग्ज विकले आहेत किंवा मर्डर्स केले आहेत, राईट, क्रिमिनल्स आहेत, असे माणूस आणायचं की ज्याला डोमेस्टिक व्हायलन्स झालाय किंवा रेशियल व्हायलन्स झालाय, आणि अशी व्यक्ती आणायची की जिला गनचा दुष्परिणाम जाणलाय की तिने सर्व्हायव्हर आहेत लोक, तर परपेट्रेटरला पण आणायचं, क्रिमिनलला पण आणायचं आणि सर्व्हायव्हरला पण आणायचं.
0: बर.
1: आणि अशा याने मी

0: महिन्याची सुट्टी घेतली आणि त्या एका महिन्यात मी उतरलो गंगेमध्ये आणि माझी ही फिल्म एका महिन्यात तयार झाली.
1: अच्छा.
0: पुस्तक वाचल्यापासून एका महिन्यात मी फिल्म मेकर झालो होतो.
1: ही जी काही फिल्म बनवली त्याच्यामध्ये नेमकं काय होतं आणि ज्याच्यामुळे त्याच्या नंतर म्हणजे अनेक लोकांना प्रेरणा मिळाली त्याच्यातून?
0: तर फिल्म बनवली मी अशी की काळा, गोरा, हिरवा, निळा, लाल सगळ्या कलरचे अमेरिकन झाले पाहिजेत. म्हणजे फक्त व्हाईट माणसं नाही, वेगळ्या वेगळ्या स्किन कलरची इश्यूजची माणसं आणली पाहिजे. दुसरं एकच इश्यू नाही घ्यायचा, तर गन वापरणारा पण आला पाहिजे आणि गनचा इम्पॅक्ट ज्याच्यावर झालाय तो पण आला पाहिजे. त्यामुळे माझी फिल्म गन बद्दल नाही आहे, कारण अर्ध्या अमेरिकेला वाटतं गन हवी, अर्ध्या अमेरिकेला वाटतं गन नाही पाहिजे. मला त्याच्यात पडायचं नाही आहे. सो मी आणला एक मेक्सिकन गँगचा लीडर.
1: अच्छा.
0: लॉस एंजेलिस मधला ब्लॅक लाईव्ह मॅटर म्हणून एक तिकडे मुवमेंट आहे रेशियल जस्टिस साठी. त्याच्या दोन ऍक्टिव्हिस्ट, एक स्कूल मधला टीचर, अमेरिकेतल्या सर्वात डेडली व्हायलंट नेबरहूड मधल्या शाळेतला एक टीचर.
1: बर.
0: ज्याने त्या नेबरहूड मध्ये बराच व्हायलन्स बघितलेला आहे. आणि सहावं कॅरेक्टर होतं एक गोरी अमेरिकन बाई जिचा मुलगा सँडी हुक नावाच्या एका स्कूल शूटिंग मध्ये त्या घटनेमध्ये तो
1: गेला
0: मेला होता. ती घटना एकदम त्यावेळेला, म्हणजे मी हे आता 2016 बोलतोय ना, तर ही घटना जस्ट झाली होती, म्हणजे 2014 झाली होती. की 15 वर्षाच्या एका मुलानी AK-47 घेऊन शाळेमध्ये जाऊन फर्स्ट स्टँडर्ड क्लासरूम मध्ये जाऊन 20 मुलांना गननी मारलं होतं. मग तो टीचर रूम मध्ये जाऊन 7 टीचर्सना मारतो, त्यातली एक त्याची आई असते, आणि मग तो स्वतःचा पण बळी घेतो. ही एकदम घाण डेडली मास शूटिंग झालं होतं. अशा शाळेमधल्या पेरेंट्सची माझी ओळख झाली आणि त्यातली एक बाई माझ्या बरोबर यायला तयार झाली.
1: बर.
0: तिने मला विचारलं, मंदार आय लाईक दिस, व्हॉट इज द नेम ऑफ युअर फिल्म? मी म्हटलं बघ, मी आता मार्टिन लुथर किंगचं पुस्तक वाचलंय, तो ना अहिंसा घेऊन आला भारतातनं, आणि अहिंसा म्हणजे ना प्रेम आहे. अहिंसा इज नथिंग बट प्रेम. सो माझ्या फिल्मचं नाव आहे फ्रॉम इंडिया विथ लव.
1: वा.
0: ओके. मग बनवलं मी हे नाव त्या दिवशी. ती म्हणाली साइन मी अप.
1: अच्छा.
0: तर तिचा माझ्यावर भरोसा, म्हणजे फोन कॉलवर, व्हिडिओ कॉलवर, हे बघून त्या दिवशी मलाच एकदम असं वाटलं, बापरे मी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय, कारण एवढ्या ट्रॅजेडीमधनं गेलेली एक बाई जर यायला तयार असेल ना, तर तिचं काळजी घेतली पाहिजे. असे माझे एक्सपिरियन्सेस होत गेले की असे 6 लोक माझ्यावर यायला तयार झाले.
1: त्यांना तुम्ही भारतात घेऊन आलात?
0: त्यांना मी भारतात घेऊन आलो. त्यांचं सगळं खर्च बिर्च मीच केला. आणि ते मार्टिन लुथर किंग सगळ्यांना एकदम असा रोल मॉडेल आहे ना, त्यामुळे ते तयार झाले.
1: मग ही फिल्म शूट कशी केली गेली आणि त्या अमेरिकेतून इकडे आणलेल्या माणसांना नेमकं काय काय दिसलं?
0: मग मी 2 दिवस ते येणार त्याच्या 2 दिवसा अगोदर पर्यंत माझ्याकडे फिल्म क्रू नव्हता आणि मी त्यांना सांगितलेलं होतं की मी फिल्म बनवणार आहे. सो मला असे 4-5, 25-26 वर्षाची मुलं भेटली जे बॉलिवूडमध्ये कॅमेरामॅन होते आणि ते समहाव ते पटले, सर बहुत अच्छा आयडिया आहे हम आएंगे. सो वाचलो मी, कारण मला फिल्म कुठे, फिल्म मेकर कुठे शोधू मी. सो हे 4-5, 25 वर्षाची मुलं माझ्याबरोबर आली, तयार झाली. आम्ही सगळे फ्लाय करून दिल्लीला गेलो, माझे अमेरिकन गेस्ट दिल्लीला आले आणि तिथून जर्नी सुरू झाली 10 दिवसाची. पहिलीच गोष्ट मी सांगतो, ती गोरी जी बाई होती सँडी हुक स्कूल शूटिंगची, ती शॉक मध्ये की मंदार तिला एअरपोर्टवर घ्यायला आलाय. कारण अमेरिकेत असं नसतं ना, अमेरिकेत आपण स्वतः उबर करून हॉटेलमध्ये चेकआउट व्हा, तिकडे कोणी घ्यायला येत नाही तुम्हाला.
1: बरोबर.
0: ती हेच बघून तिला एकदम भारवून आलेलं की मंदार इट्स 2 AM, यू केम, यू स्टेड अप ऑल नाईट. म्हटलं दॅट्स हाऊ वी ट्रीट अवर गेस्ट.
1: बरोबर.
0: आपण येणारच ना, कोणी आलं आपल्याकडे तर एअरपोर्टला रिसिव्ह करायला जाणारच आपण. आणि तिथून मग आमची जर्नी सुरू झाली. तर जर्नी मधलं सांगतो, आता जर्नी मध्ये मी असं विचार केला होता की इनर एक्सपिरियन्स तर द्यायचाच त्यांना. सो मला सुदर्शन क्रिया शिकवायला येते, ती मी त्यांना पहिल्या दिवसापासून शिकवणार आणि 10 दिवस आम्ही नक्की साधना करणार. योगा, मेडिटेशन, क्रिया हे दर दिवशी आम्ही करणार. दुसरा आउटर एक्सपिरियन्सेस मी त्यांना देणार, म्हणजे दर दिवशी एक होमवर्क देणार की आज एका नवीन माणसाला तुम्ही भेटायचं, त्याच्याशी बोलायचं, संवाद साधायचा आणि त्याच्याबद्दल जे काही एक तुम्हाला शिकता येईल ते क्वेश्चन आन्सर मध्ये शिकायचं. पण तो माणूस टेस्ला गाडी, मर्सिडीज गाडीचा

0: कोणाला नाही पाहिजे, तो कॉमन माणूस पाहिजे. ओके, म्हणजे तो डबेवाला पाहिजे किंवा पानवाला पाहिजे, छोटा मुलगा शाळेत जातोय बॅग घेऊन, असं पाहिजे. ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की त्यांना रिअल माणूस भारतातला मिळेल बघायला. ओके, जो फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही राहत. सो दॅट वॉज आउटर एक्सपिरियन्स. आणि आउटर एक्सपिरियन्स मध्ये मग मी त्यांना म्हटलं की आपण जेवण बनवूया एकत्र, राईट, किंवा ट्रॅव्हल करूया. आणि आम्ही मग आग्र्याला गेलो, दिल्ली आग्रा. आणि मग आम्ही ऋषिकेशला गेलो. ऋषिकेशमध्ये गंगेमध्ये जायचं माझं मन होतं, मी कधीच गेलो नव्हतो. आणि मी यांना म्हटलं की आमच्या देशामध्ये असं म्हणतात की गंगेत जर कोणी उतरलं आणि तीन वेळा जर नाक बंद करून ओम नमः शिवाय असं तीन वेळा जर केलं, तर असं मी ऐकलंय की याला म्हणतात की जे काही तुला लोड असेल या आयुष्यातलं या जन्मातलं, ते गंगा आम्ही नदी म्हणून तिला आई म्हणतो, ते तुम्ही रिलीज करा. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते सांगायची गरज नाही, खाली जाल तेव्हा जस्ट रिलीज, कारण ती आई आहे. आणि हे मी पण गेलो बरं का, आणि पाणी एकदम असं गार, 4 डिग्री 5 डिग्रीचं गार पाणी. सगळ्यांनी केलं हे, डुबा ओम नमः शिवाय डुबा असं तीन वेळा आम्ही सगळ्यांनी केलं. आणि मला असं वाटलं की ते पाणी एवढं थंड असतं, छाती भरून येते आणि छातीमधनं असं रिलीज होतं. हे तीन वेळा केलं ना, तर माझा सायंटिस्ट इंजिनियर माइंड मला सांगतोय हे रिबर्थ आहे. म्हणजे जी कोई जुनी हवा आहे ना ती गेली आणि सगळं शरीर आपलं इनर क्लेन्स झालं, त्याला म्हणे रिबर्थ म्हणू शकले असतील. आणि हा गँगस्टर येतो, तीन वेळा डुबकी मारतो, बाहेर येऊन आम्ही त्याला विचारतो कसं वाटलं, तो म्हणतो इट फील्स लाईक रिबर्थ. म्हटलं बॉस, त्याला तर मी सांगितलं नव्हतं हे. सो त्याचे एक्सपिरियन्स होते ते. आणि किती पण थिअरी तुम्ही वाचली ना, तर एक्सपिरियन्स मोर इम्पॉर्टंट असतो.
1: बरोबर.
0: आणि तो मी त्याला 10 दिवस तर हे क्रिया करतच होते. आणि गंगेच्या बाजूला बसून आम्ही क्रिया केली त्या दिवशी. तर ही सँडी हुकची जी आई होती, ती क्रिया झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना म्हणाली दिस इज द मोस्ट पीसफुल आय हॅव एव्हर फेल्ट इन माय लाईफ. आणि काय बोलणार, तिचं काय सिच्युएशन आहे, तिचा काय मुलगा आणि काय स्टोरी आहे. आणि जर माझ्या थ्रू हिला हा एक्सपिरियन्स मिळाला असेल की ह्या आयुष्यात अजूनपर्यंत तिने असली मनशांती कधी पाहिली नव्हती, मला तर बाबा एकदम असं भरून आलं. पण आपलं काम करत जायचं, त्याचा रिझल्टची वाट नाही बघायची.
1: अक्षरशः अंगावरती सहारा आणणारे असे हे अनुभव सगळे तुमच्यापर्यंत पोहोचत होते.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, ही मुलाखत याआधी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली होती. आज आपण ऐकलात या मुलाखतीचा भाग पहिला. श्रोते हो, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल पुढच्या मंगळवारी. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचा 1 वाजत आहे. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना। आणि H-1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त $1,00,000 जास्त नवशुल्क आकारण्याचा अमेरिकेच्या गृह विभागाचा प्रस्ताव। युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात UPI प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झालीत। 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता, तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत UPI हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे। या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तत्काळ करणं शक्य झालंय। UPI या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। UPI 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर एक संदेश सामायिक केलाय। UPI प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे। देशवासियांनी UPI बद्दलचे आपले अनुभव सामायिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील UPI 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय। UPI ही जगातली सर्वात मोठी वास्तव वेळेतली पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलंय। UPI हे नवोन्मेषाच्या माध्यमातून भारताच्या परिवर्तनाच्या वाटचालीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचं एक उत्तम उदाहरण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केलाय। यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल। आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे। परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टेरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10,00,000 टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती। ही आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली होती। मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे। इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत सुनावणी घेण्याचे आणि पात्र अर्जदारांना नागरिकत्वाचे दाखले देण्याचे अधिकार केंद्र सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत। केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात राजपत्रित अधिसूचना जारी केली आहे। पश्चिम बंगालमधल्या 2,30,000 अर्जदारांपैकी आतापर्यंत पात्र ठरलेल्या 23,000 जणांना नागरिकत्वाचे दाखले देण्यात आलेत। मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ही माहिती दिली। उर्वरित अर्जांवर त्वरित कार्यवाही करून संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत दाखले सुपूर्द केले जातील असं त्यांनी म्हटलं आहे। EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि प्राप्तीकर परताव्याच्या माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी सुरक्षा उपाययोजना निश्चित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत। पियुष शर्मा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर काल सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली। वैयक्तिक माहिती खासगी संस्थांपर्यंत पोहोचवणं ही चिंतेची बाब असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं या सुनावणीत म्हटलं। व्यावसायिक तंत्रज्ञान परिसंस्थेत होणाऱ्या वैयक्तिक माहितीच्या देवाणघेवाणीविषयी खंडपीठानं चिंता व्यक्त केली। या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मदतीनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा विकसित करावी असा

सल्लाही न्यायालयानं केंद्र सरकारला दिला. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतल्या लोकभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचं अभिनंदनही केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार द्विपक्षीय आर्थिक आणि वित्तीय भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यावर या भेटीत प्रमुख भर दिला जाईल. या दौऱ्यात सीतारामन कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आर्थिक आणि वित्तीय संवाद साधतील. याशिवाय प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष, वरिष्ठ प्रतिनिधींशीही त्या संवाद साधतील. दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच अॅशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. H1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त 1,03,265 अमेरिकी डॉलर इतकं नवं शुल्क आकारण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या गृह विभागानं मांडलाय. याअंतर्गत उच्च पदवीधारकांद्वारे केल्या जाणाऱ्या अर्जांचाही समावेश आहे. ज्या H1B व्हिसासाठी मर्यादेचा नियम लागू नाही अशांसाठी हे शुल्क लागू नसेल. याअंतर्गत काही ना नफा ना तोटा तत्वावरच्या सरकारी संशोधन संस्था आणि उच्च शिक्षण संस्थांकडून दाखल होणाऱ्या अर्जांचा अंतर्भाव असेल असं या प्रस्तावात म्हटलंय. अर्ज दाखल करतानाच हे प्रस्तावित शुल्क घेतलं जावं अशी तरतूदही या प्रस्तावात मांडली आहे. अमेरिकेकडे H1B व्हिसासाठी दरवर्षी अंदाजे 85,000 अर्ज केले जातात. या नव्या शुल्क आकारणीमुळे वर्षाला सुमारे 8.80 अब्ज अमेरिकी डॉलरचा महसूल मिळेल असा अंदाज विभागानं वर्तवलाय. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणविरुद्ध आर्थिकदृष्ट्या डी डे अर्थात निर्वाणीच्या कारवाईची घोषणा केली आहे. याअंतर्गत इराणच्या लष्करी गरजा, खरेदी व्यवस्था तसंच पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल व्यापाराशी संबंधित संबंधांवरून 60 संस्था, व्यक्ती आणि जहाजांवर निर्बंध लादले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेला ओलीस ठेवण्यासाठी इराणद्वारे वापरल्या जाणाऱ्या महसुलाला आळा घालणं हा यामागचा उद्देश असल्याचं बेसेंट यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या या विस्तारित निर्बंधांचा 2 वर्षांपर्यंत सामना करण्यासाठी इराण सज्ज असल्याची प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. निर्बंध असतानाही तग धरण्यासाठी इराणकडे स्वतःची संसाधनं असल्याचं इराणचे अर्थमंत्री अली मदानी जादेह यांनी म्हटलंय. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंका पहिल्या डावात अजूनही मोठ्या पिछाडीवर आहे. श्रीलंकेनं आज आपला पहिला डाव कालच्या 2-8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमिल याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या कामिंदू यानं अर्धशतकवीर पसिंदू सोबत 87 धावांची भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. प्रसिद्ध कृष्णा यानंच कामिंदू याला बाद करत ही जोडी फोडली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात श्रीलंकेच्या 5-147 धावा झाल्या होत्या. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं आसपासच्या अनेक भागात त्याचा प्रभाव दिसून येतोय. दक्षिण बंगालमध्ये अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, मिदनापूर, झारग्राम, पुरुलिया, बांकुरा, कोलकाता आणि हावडा या जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. झारखंडमध्ये पुढचे 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर 10 जिल्ह्यांना 27 ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. ओदिशात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. तर उत्तर किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतोय. भद्रक आणि जाजपूर जिल्ह्यांमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानं काही ठिकाणी शाळा बंद ठेवल्या आहेत. हवामान विभागानं 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे.
छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, ईशान्य भारत, पश्चिम बंगालचा काही भाग, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, कर्नाटक किनारपट्टीचा काही भाग आणि केरळ इथं मुसळधार

0: पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व राजस्थान, ओदिशा, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटं, लक्षद्वीप आणि कर्नाटकमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर. आणि H-1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त $1,00,000 जास्त नवशुल्क आकारण्याचा अमेरिकेच्या गृह विभागाचा प्रस्ताव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: .7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: लातूर जिल्ह्यात पावसाची ओढ कायम. 23 ऑगस्ट पर्यंत सरासरीच्या केवळ 57% पाऊस. स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण. आणि स्कूल ठीक करो अभियानातील पाहणीवरून अभिजित दिपके यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवार 23 ऑगस्ट रोजी रात्री लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली. जवळपास 15 मिनिटांच्या मुसळधार सरींमुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असून कोमेजत चाललेल्या पिकांनाही या पावसामुळे आधार मिळाला आहे. मात्र जिल्ह्यातली पावसाची तूट अद्याप कायम आहे. जूनपासून जिल्ह्यात 270.7 mm पाऊस झाला असून तो एकूण सरासरीच्या केवळ 57.3% आहे. पावसाच्या दीर्घखंडामुळे अनेक भागातील पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिकं पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचंही संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. देशाचा स्वातंत्र्य दिन लातूर जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, रोबोटिक्स, स्टार्टअप आणि आधुनिक शेती यासारख्या क्षेत्रात पुढे यावं असं आवाहन भोसले यांनी केलं. लातूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात 22,963 शेतकऱ्यांसाठी 159 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. लातूरमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी नागरिकांशी संवाद साधत विविध समस्या आणि तक्रारींची निवेदनं स्वीकारली. जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेतली. पिण्याच्या पाण्याचं नियोजन, जलस्रोतांमधील पाणीसाठ्याचा आढावा आणि अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी संयुक्त पथकं कार्यरत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूरमध्ये 45 तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. मालमत्ता वाढ, सायबर फसवणूक, दाखल गुन्ह्यांचा तपास आणि अवैध व्यवसाय यासह विविध विषयांवरील तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या. तक्रारींची गांभीर्यानं दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना उमाप यांनी दिल्या. औसा इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या पाहणीवरून काँग्रेस जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके, लातूरचे समन्वयक अजिंक्य शिंदे आणि अन्य व्यक्तींविरुद्ध औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शाळेतली दुरावस्था, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न समोर आणल्यामुळेच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा समन्वयक शिंदे यांनी केला आहे. यापूर्वी अभिजित दिपके यांनी स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या उजनी, एकांबी, चिंचोली, काजळे, औसा आणि लातूर शहरातल्या शाळांची पाहणी करून शिक्षण व्यवस्थेतले विविध प्रश्न उपस्थित केले. उदगीर तालुक्यात पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून अघोरी विधी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली असून 2 आरोपी फरार आहेत. उदगीर शहर पोलीस ठाण्यात 2,143.79 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या परदेशी निधी व्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. खोटी प्रमाणपत्रे देऊन परदेशात निधी पाठवण्यास चुकीच्या पद्धतीनं सहाय्य केल्याच्या आरोपावरून CA श्याम शिवप्रसाद कलानी यांच्यासह 16 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लातूरमध्ये अवैध सावकारीविरोधात सहकार विभागानं धडक कारवाई करत संशयित सावकाराच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकला. कर्ज व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, धनादेश आणि खरेदी खतांसह विविध कागदपत्रे यावेळी जप्त करण्यात आली. लातूर।

0: मध्ये नागरिकांना आधारच्या विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अद्ययावत आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आलं आहे। हे केंद्र आठवड्याचे 7ही दिवस सुरू राहणार आहे। विविध पक्ष संघटनांच्या वतीनं लातूर जिल्ह्यात गेल्या महिन्यात आंदोलनं करण्यात आली। जिल्ह्यात कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं लातूर लांबजना महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं। जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। लातूर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं। सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांकडून अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 4 ते 5 महिन्यांचं मानधन रखडल्यानं कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं असून मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। लातूरमध्ये हळद व्यापाऱ्यांचे सुमारे 1.5 कोटी रुपयांचं थकीत पेमेंट वसूल करून देण्याच्या मागणीसाठी 18 ऑगस्ट रोजी बाजार समिती परिसरात धरणे आंदोलन करण्यात आलं।
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।
2: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। दुपारचे 1:45 आणि 45 सेकंद झाले।
3: थिएटर करते करते ही सारी चीजें मेरी जिंदगी में आई है, चाहे वो वॉइस ओवर्स हो, चाहे वो एड्स हो, एड्स में एज एन एक्टर काम करने की बात हो।
4: सुनिए अभिनेता जमील खान के सफर की दास्तान 1 सितंबर सेल्यूलॉइड के सितारे में ठीक 4 बजे विविध भारती पर।
5: ज्योति की कहानी एक मोड़ लेने वाली है। जैसा कि बात एक रात की थी, आसमान में खोया खोया चांद निकला था। खिड़की पर बैठी ज्योति ने अपने साजन का इंतजार किया, लेकिन इम्तिहा हो गई थी इंतजार की। फिर उनकी याद आई, हवा चली तो दिलबर की याद आई, तो गीत बजा, लो आ गई उनकी याद, पर वो नहीं आए। और इसी के साथ याद आई तो नैन भर आए, नैना बरसे रिमझिम रिमझिम। उसके बाद दिल ने कहा वो आ गया, पर उससे पहले तभी दूर से किसी के आने की आहट महसूस हुई। तो जरा सी आहट हुई तो लगा कि वो तुम ही हो। दिल ने कहा वो आ गया, पर ये क्या, ये तो बरसात की बूंदे थी। उदास मन लेकर ज्योति अंदर जा ही रही थी कि

chicken, ding, dak, chicken, ding, dak, chicken, ding.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी घेतली शपथ. आणि राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेने तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तत्काळ करणं शक्य झालं आहे. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर संदेश सामायिक केला आहे. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. देशवासियांनी यूपीआय बद्दलचे आपले अनुभव सामायिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतीवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ते 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली गेली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. राज्यात साखरेच्या दरात गेल्या 3 दिवसात प्रति क्विंटल 1500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं साखरेचे भाव नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. साखरेच्या दरात झालेली वाढ कृत्रिम होती अशी माहिती राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी दिली. घाऊक बाजारात 67 रुपयांवर गेलेले दर खाली आले असून किरकोळ बाजारातही प्रति किलो मागे 7 रुपयांची घसरण झाली आहे. राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ केदारी जाधव यांनी दिली. दरम्यान जळगाव महानगरपालिकेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल साखरेच्या दरवाढीविरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात रस्त्यामध्ये चिऊल पेटवून विना साखरेचा चहा तयार करून महायुती सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना आज राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतल्या लोकभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शुक्रे यांची नियुक्ती 2023 नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार केली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी हा 5 वर्षांसाठी किंवा ते वयाची 70 वर्ष पूर्ण करेपर्यंत यापैकी जे अगोदर असेल त्या दिवसापर्यंत असणार आहे. न्यायमूर्ती शुक्रे यांनी पुणे विद्यापीठातून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण आणि त्यानंतर अमरावती इथल्या डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून LLB शिक्षण पूर्ण केलं होतं. नागपूर विद्यापीठातून त्यांनी घटनात्मक कायदा या विषयात विधी शिक्षणाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती आणि

जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असून अर्ज पडताळणी 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा, राज्य आणि मंत्रालयीन स्तरावर पडताळणीची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातल्या आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या याआधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. आता ही अट रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. ही अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासोबतच संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीचीही नियुक्ती केली गेली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी दिली. मृत विद्यार्थी पहिल्या इयत्तेत शिकत होता. ताप आल्यानं 24 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. सध्या मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात 14 मुले आणि 16 मुली अशा एकूण 30 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. यातील 5 विद्यार्थ्यांना मनोर इथल्या ग्रामीण रुग्णालयात हलवलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. या घटनेनंतर खत्री यांनी पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शाळेतील जेवणासाठी वापरले जाणारे मसाले, तेल आणि इतर साहित्याचे नमुनेही तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तसंच शाळेत वॉटर फिल्टरही बसवले आहेत. धुळ्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी बिरसा मुंडा क्रांती दलानं आज आंदोलन केलं. नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृहांसाठी जारी करण्यात आलेल्या नवीन नियमावलीतल्या वादग्रस्त तरतुदी तात्काळ रद्द कराव्यात ही मागणी या आंदोलनात करण्यात आली. तसंच आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, अपुऱ्या सुविधा आदी मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. बुलढाण्यामध्ये वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेकडून सीड्स बॉल बॉम्बार्डिंग प्रोजेक्ट राबवला जात आहे. यामध्ये गोफणीच्या साह्याने पारंपरिक पद्धतीने हजारो मातीच्या बीज गोळ्यांची पेरणी केली जात आहे. ज्या ठिकाणी वृक्षारोपण करणं खूप अवघड आहे अशा ठिकाणी गोफणीच्या साह्याने हे मातीचे गोळे दूरपर्यंत फेकले जात आहेत. या बीजगोळ्यांमध्ये कडुनिंब, आवळा, कदंब, जांभूळ, बहावा, बांबू, रिठा यासारख्या विविध देशी आणि औषधी वनस्पतींच्या बियांचा समावेश आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 5 उपहारगृहांचे परवाने राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभाग FDA ने निलंबित केले आहेत. याविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज या प्रकरणाची सुनावणी प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखंड यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला FDA अधिकाऱ्यांकडून येत्या गुरुवारी होणाऱ्या तपासणीपूर्वी उपहारगृहाचा परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवशी श्रीलंकेसमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. श्रीलंकेने आज आपला पहिला डाव कालच्या 2-8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमील याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला 3रा धक्का दिला. त्यानंतर आलेला कामिंदू याने अर्धशतकवीर पसिंदू सोबत 87 धावांची भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात श्रीलंकेच्या 7-5 205 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्याने राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी घेतली शपथ. आणि राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमी

0: मंडळी, हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक प्रश्न भेडसावत असतात. शरीराचं टेन्शन, मनाचं टेन्शन, कामाचं टेन्शन, घरच्यांचं टेन्शन. मग अशा वेळी नेमकं काय करायचं? आणि महत्वाचं म्हणजे हा जो मानसिक ताण येतो त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं? हा प्रश्न काही फक्त लहानांचा किंवा मोठ्यांचा नाही तर सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि यासाठीच आपल्याला मार्गदर्शन करायला आल्यात डॉक्टर झरना शाह. वेलकम टू अवर शो मॅम.
1: थँक्यू सो मच मैथिली.
0: सध्या मानसिक ताण जो आहे तो सगळ्यांनाच आहे, आणि स्पेसिफिकली आजची जी तरुणाई आहे, आजचा जो युथ आहे, ते ही समस्या जी आहे ती खूप जास्त प्रमाणात एक्सपिरियन्स करतात. तर मग तुम्ही काय सांगाल की आजची जी तरुणाई आहे ती कोणत्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना जास्त फेस करत आहे?
1: युथ म्हणजे वी कन्सिडर स्टुडंट, वी कन्सिडर पीपल फ्रॉम द एज ऑफ यंग.

0: मीन्स स्कूल गोईंग 8, 9, 10 त्यांनाही आता ताण येतो. हा त्यांना स्टडीजचं स्ट्रेस असतं, त्यांना पुढे काय करायचंय त्याचं स्ट्रेस असतं.
1: बरोबर,
0: खूप काही स्ट्रेस ते घेतात आणि दॅट इज व्हॉट मेंटल इश्यूज आता आपण जे बघतोय त्याचं आपण बघूयात. मेन म्हणजे एन्झायटी येते लोकांना.
1: बरोबर.
0: सेकंड, बिकॉज ऑफ एन्झायटी देर इज पॅनिक डिसऑर्डर्स.
1: बर.
0: आणि इफ दॅट इज नॉट अड्रेस्ड, स्ट्रेस एन्झायटी कॅन लीड टू इवन डिप्रेशन, विच इज ऑल्सो समथिंग जे आजच्या काळात यूथ एक्सपिरियन्स करत असतं फॉर स्मॉल थिंग्स.
1: अच्छा.
0: राईट. तर ते आपण बघूया. मूड स्विंग्स येतात आणि बिहेवियर चेंजेस असतात. सो दीज आर व्हेरी कॉमन थिंग्स जे आपण नॉर्मली डे टू डे लाईफमध्ये पण बघतो.
1: मग अशा वेळी जेव्हा अशा प्रकारचे एन्झायटी किंवा डिप्रेशन ह्यासारख्या गोष्टी मुलांसोबत घडत असतात आणि त्यांना जो हा काही मेंटल स्ट्रेस असतो, तर मग आपलं मूल किंवा ही तरुणाई ह्या फेज मधनं जाते हे त्यांच्या पॅरेंट्सनी किंवा टीचर्सनी किंवा काय म्हणतात मित्रमैत्रिणींनी शिक्षकांनी वगैरे सगळ्यांनी कसं ओळखायचं की बाबा माझ्या एखाद्या मित्राला कदाचित थोडासा त्रास होत असेल बाबा मेंटल काहीतरी किंवा मानसिक ताणात ना एखादी व्यक्ती जाते, तर मग ह्या गोष्टींसाठीची लक्षणं काय असू शकतात?
0: सी मेन म्हणजे त्यांचे मूड शिफ्ट होतात.
1: अच्छा.
0: आता तुझा मित्र किंवा मैत्रीण जे कोण असेल ती नॉर्मली तू जेव्हा तिला भेटते तेव्हा जशी असते थोडा फेर तुला जाणवेल. इधर काहीच बोलत नाही, स्वतःच्या स्वतःतच राहतात आणि इट इज लाईक की त्यांचे नॉर्मलचे रुटीन चेंज होतात. म्हणजे इट इज लाईक स्लीपिंग पॅटर्न मेन. तर कोण कोण खूप जास्त झोपायला लागतात, थकवा येतो त्यांना. अँड देर आर सम पीपल ज्यांना झोपच लागत नाही.
1: अच्छा.
0: तुम्ही त्यांच्यात खूप लहान गोष्टी बघू शकता आणि यू कॅन पिक अप अँड यू कॅन अड्रेस इट. मीन्स आपण कोणाशी बोललो तर ते सॉल्व्ह होऊ शकतात.
1: बरोबर.
0: राईट. सो एनी वन, स्कूल टीचर्स अँड पेरेंट्स, ते पण बघू शकतात हे डिफरन्स इन द किड्स, इन द फ्रेंड्स, जे कोण असेल त्यांना ते बघितलं तर तुम्ही त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा. लाईक ट्राय टू मेक द पर्सन फील कम्फर्टेबल. सी आजच्या काळात कसं होतंय की नॉट टू फील ओके इज ऑल्सो ओके. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. मीन्स वी ट्राय टू शो इट सगळंच काय चांगलं चाललंय, बट इट इज नॉट ऑलवेज दॅट.
1: बरोबर. तर मग आता हा जो काय एकूण ताण येतो किंवा ह्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस असतात, चिंता असतात, तर मग त्या तरुणाईने कशा प्रकारे हँडल केल्या पाहिजेत, कशा प्रकारे त्या हाताळल्या पाहिजेत?
0: सी फर्स्ट म्हणजे यू हॅव टू बी अवेअर. लोकांना ते कळतच नाही की समथिंग इज गोईंग रॉंग. सो इफ चेंजेस आहेत तर आता स्कूल्समध्ये काउन्सिलर्स आहेत.
1: बरोबर.
0: कॉलेजमध्ये पण काउन्सिलर्स आहेत. देर आर मेनी फेसिलिटीज विच आर अवेलेबल वेअर यू कॅन टॉक. आपण बोलू शकतो.
1: बरोबर.
0: फ्रीली बोलू शकतो, विच विल बी कॉन्फिडेन्शियल. असं नाही की कोणाला कळेल, बिकॉज पीपल आर व्हेरी स्केअर्ड ऑफ गेटिंग जज्ड. की मी जर माझा हा त्रास, हे स्ट्रेस की एन्झायटी कोणाला सांगणार तर व्हॉट वुड दे रिॲक्ट, व्हॉट विल एव्हरी वन थिंक. So that is first thing is you have to be aware ki tumhala kahi tari tras hotoy.
1: Barobar.
0: And then go to them, talk to them. Tithun jar nahi milala then there are treatments also.

0: आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आपण बऱ्याच वेळ सोशल मीडियावर असतो. आपल्याला सगळ्या गोष्टींचे अपडेट्स त्याच्यावर टाकायचे असतात आणि आपण काय म्हणतात की आपल्याला जे काही वाटतंय ते सगळ्या गोष्टी आपण सोशल मीडियावर सांगत असतो आणि अगदी मनमोकळेपणाने आपण सगळ्या गोष्टी तिकडे बोलत असतो. तर मग हे सोशल मीडिया आहे ते तरुणांच्या मानसिकतेवर कशा प्रकारे परिणाम करतं?
1: सोशल मीडिया आत्ता खूपच परिणाम करतो कारण मोस्टली सगळेच इज ऑन द मोबाईल. सो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
0: बरोबर.
1: लहान मुलं पण करतात आता तर आणि मोठी पण सगळेच सोशल मीडियावर असतात.
0: बरोबर.
1: सोशल मीडियाचा परिणाम चांगलाही आहे कारण बिकॉज ऑफ सोशल मीडिया मेंटल हेल्थला खूप प्रमोशन मिळतंय. मीन्स मेंटल हेल्थवर चर्चा होते सोशल मीडियावर.
0: बरोबर.
1: पीपल आर नॉट शाईंग अवे.
0: खुलेपणाने
1: बोलतात. राईट. दॅट इज अ गुड पार्ट ऑफ सोशल मीडिया.
0: बरोबर.
1: बट नाऊ सोशल मीडियावर जर तुम्ही 3-4 तास पेक्षा जास्त राहिलात कि 3 तास पण राहिलात तर तुमच्या मानसिकतेवर इफेक्ट होतोच.
0: बरं.
1: द ड्युरेशन तुम्ही जे सोशल मीडियावर राहता
0: जितका वेळ आपण
1: घालवतो आणि ते आपण स्क्रोल करत राहतो तर त्याच्यामुळे इट अफेक्ट्स अवर ब्रेन नर्व्स. इट इटसेल्फ इज अ कॉज ऑफ एन्झायटी.
0: अच्छा.
1: राईट. कारण सी वन थिंग इज की सोशल मीडियावर एक सेट पॅटर्न असते, एक अल्गोरिदम सेट असतं की तुम्ही जे बघता तेच
0: रिलेटेड आपल्याला पाहायला मिळतं.
1: ते सगळं बघायला मिळतं आणि पाहायला मिळतं. इट इज लाईक की पीपल गेट अँक्शियस अबाउट देमसेल्फ की ते कसं राहतायत, धेअर लाईफस्टाईल, ते पण खूप अफेक्ट होत जातं. आणि दॅट इज
0: आणि सारखं जर आपण तेच पाहत असू तर मग ते एक सायकोलॉजिकल आपल्या डोक्यामध्ये ते परिणाम होणार
1: आहे. यू स्टार्ट ओव्हर थिंकिंग.
0: बरोबर.
1: अँड बिकॉज ऑफ दॅट ओव्हर थिंकिंग अगेन स्ट्रेस इज डेव्हलप्ड. सो सोशल मीडिया जर एक चांगलं माध्यम आहे टू एक्सप्रेस युअरसेल्फ.
0: बरोबर.
1: खूप वेळासाठी तुम्ही त्याच्यावर आहात तर इट इज क्रिएटिंग अगेन स्ट्रेस अँड एन्झायटी.
0: बरोबर.
1: सो इट इज नॉट अ गुड थिंग फॉर अ लॉंगर ड्युरेशन.
0: आता एक मेन म्हणजे कसं आहे की तरुणाई म्हटल्यानंतर मेंटल हेल्थ आहे पण मानसिक आरोग्य जितकं आपल्यासाठी महत्वाचं आहे तितकंच शारीरिक आरोग्यही महत्वाचं आहे. मग

0: हे दोन एकमेकांना कसं कनेक्टेड आहे. मानसिक आरोग्य जर तुमचं व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर कसा होईल?
1: खूप होतो. सी, मानसिक जर चांगलं नसेल तर इट अफेक्ट्स युअर बॉडी टू अ लॉट ऑफ एक्सटेंट. आपण जे म्हणतो म्हणजे साधारण इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो सायकोसोमॅटिक. सायको म्हणजे मानसिक, सोमा म्हणजे फिजिकल.
0: बर,
1: सो सायकोलॉजीवर जर परिणाम खूप झाला, मीन्स मानसिक परिणाम झाला, तर यू विल एक्सपिरियन्स फिजिकल चेंजेस इन युअर बॉडी.
0: बर,
1: नाव इफ यू टेक व्हेरी स्मॉल एक्झाम्पल, म्हणजे आता मेन्स्ट्रुअल सायकल आपली जी असते फिमेल्सची, सो इफ यू आर मेंटली नॉट वेल, तुम्हाला मानसिक खूप त्रास आहे आणि स्ट्रेस खूप घेत आहेत, तर तुमचे मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब होतात.
0: बर,
1: येस, सो दॅट इज अ फिजिकल सिम्पटम, राईट. सो तसंच इफ यू आर मेंटली व्हेरी डिस्टर्ब्ड, खूप एन्झायटी आहे की खूप मूड चेंजेस होतात, तर लोकांना हेडेक्स होतात.
0: अच्छा,
1: सो दॅट इज इफ यू कन्सिडर सेईंग हेडेक, दॅट इज मायग्रेन. सो मायग्रेनचं दुसरं नाव आहे टेन्शन हेडेक. ओके, यू कॅन गेट डिफरंट पेन्स इन युअर बॉडी ड्यू टू टू मच ऑफ स्ट्रेस. सो ॲज अ डॉक्टर वी ऑलवेज ॲडवाईज पेशंट की तुम्ही वॉकला जा, यू बी विथ पीपल हु आर हॅपी अराउंड यू, इज बिकॉज तुमचे स्ट्रेस लेवल्स कमी झाले की तुमचं ब्लड प्रेशर आणि डायबिटीज पण नॉर्मल होईल.
0: बरोबर.
1: सो मेंटल इज कनेक्टेड विथ फिजिकल अँड फिजिकल इज कनेक्टेड विथ मेंटल. मेंटल हेल्थ तुमची चांगली असली तर फिजिकल ऑटोमॅटिकली नॉर्मल होईल.
0: बरोबर, बरोबर. आता जर मला स्वतःला छान वाटायचंय, मला ताण आहे, मला स्ट्रेस येतोय बराच, पण ह्याच्यातनं पण मला स्वतःसाठी जर वेळ काढायचा असेल तर मग त्यासाठी मी काय करणं गरजेचं आहे की जिथे मला छान वाटेल किंवा माझा जो काही स्ट्रेस आहे तो काही काळापुरता का होईना थोडा कमी
1: होईल. राईट. सो फॉर मेंटल स्ट्रेस खूप बेसिक गोष्टी आपल्याला करायच्या असतात. इट इज मेनली, एक तर मी आधी पण सांगितलं, सेल्फ अवेअर. मीन्स यू आर अवेअर की ओके थोडी एन्झायटी आहे, सो यू डोंट वॉन्ट टू गो टू अ स्पेशलिस्ट, किंवा तुला स्वतःच बेटर फील करायचं आहे.
0: येस,
1: दॅट इज अ व्हेरी गुड वे. सो यू हॅव टू डू बेसिक थिंग्स, इज एक रुटीन सेट करायचं स्वतःचं. लाईक इफ यू ईट ऑन टाइम, यू स्लीप ऑन टाइम, ओके, अँड यू डू थोडी एक्सरसाइज, वॉक करा, योगा करा, किंवा एनी पर्टिक्युलर स्पोर्ट्स जे पण तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही करा. सो इफ यू सेट युअर रुटीन अँड यू फॉलो इट फॉर गुड अमाऊंट ऑफ फ्यू डेज, देन इट बिकम्स अ हॅबिट.
0: बरोबर.
1: अँड दॅट हेल्प्स यू टू कोप विथ एन्झायटी.
0: राईट.
1: तर ते तुम्ही जर केलं तर दॅट इज द फर्स्ट स्टेप. ईट हेल्दी, वेळेवर खायचं आहे, यू हॅव टू ईट 3 meals a day आपण जे म्हणतो ते तरी घ्यायचंय. सो दॅट इट सेल्फ विल स्टार्ट हेल्पिंग यू.
0: बरोबर.
1: अँड एक अजून गोष्ट हेल्प करते इज इफ यू फील के कोणाबरोबर शेअर नाही करायचंय, स्टार्ट रायटिंग इन अ जर्नल. दॅट ऑल्सो हेल्प्स.
0: बर, म्हणजे तुम्हाला जे काही फील होत आहे, तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या अल्टिमेटली तुम्हाला मोकळ्या करायच्यात.
1: हो,
0: मग त्या कोणाला सांगून का असे ना, किंवा तुम्ही त्या लिहून कागदावर उतरवलेल्या का असे ना, फक्त तुम्हाला ते मोकळं व्हायचंय की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही होणार आहे.
1: राईट.
0: बरोबर. मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तुम्ही युथला एकूणच मानसिक आरोग्य व्यवस्थित आणि तंदुरुस्त ठेवण्याबद्दल काय सांगाल?
1: आपण हे सगळं जे एन्झायटी डिप्रेशन सगळं जे म्हणालो, तर यूथ म्हणजे ते एक गोल ओरिएंटेड असतात, तर तुमच्या गोल कडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, पण त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या हेल्थवर, मेनली मेंटल हेल्थवर पण दुर्लक्ष करू नका. कारण जर ते चांगली नसेल अँड यू डोंट टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ, तर ते गोल अचीव्ह केल्यानंतर पण जे हॅपीनेस मिळायला पाहिजे ते मिळत नसते. So you have to take care of your mental and physical health. As we say, health is wealth. We should take care of our health.
0: डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं आपल्या तरुणाईला की त्यांनी त्यांच्या मेंटल हेल्थ बद्दल किती अवेअर असणं गरजेचं आहे, आणि एकूणच कितीही धकाधकीचं जीवन असलं तरी स्वतःसाठी थोडासा वेळ काढून आपल्या शरीराची, आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, थोडासा वेळ काढला पाहिजे, याबद्दल तुम्ही छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार.
1: थँक्यू.
0: तर मंडळी, धकाधकीचं जीवन असलं तरीही विरंगुळा म्हणून थोडासा वेळ का होईना स्वतःसाठी काढणं किती महत्वाचं आहे हे तर आज आपण पाहिलं. अशा बऱ्याच विषयांवर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण आता घड्याळ खुणावत आहे त्यामुळे इथेच थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या
4: तराने नए पुराने कार्यक्रम का शेष भाग आप सुनेंगे संध्या 6:05 से.

0: या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
2: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
3: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
4: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
5: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
6: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखी 39 धावांची गरज. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरुपात आणि तात्काळ करणं शक्य झालं आहे. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी समाज माध्यमावर संदेश सामायिक केला. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यूपीआय ही जगातली सर्वात मोठी वास्तव वेळेतली पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतीवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या

आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेच्या दरात आज पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रति किलो या दरानं साखर मिळत होती. महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना दररोज 12 तास मोफत वीज देण्याची आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करायची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर इथं केली. सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 12,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून 56,00,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली. कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळवण्याची प्रक्रिया करणाऱ्या तालुकास्तरीय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालच्या समित्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या 1 वर्षासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये वंशावळी जुळवण्याचं काम अजून पूर्ण झालेलं नसल्यानं ही मुदतवाढ द्यायचे निर्देश मराठा आरक्षणासंदर्भातल्या मंत्रिमंडळ उपसमितीनं दिले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आदिवासी विभागाच्या वसतीगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द केल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या या आधीच्या निर्णयानुसार वसतीगृहातल्या प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. ही अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवस अखेर श्रीलंकेसमोर फॉलो ऑनचा धोका कायम आहे. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा केल्या होत्या. फॉलो ऑनची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 39 धावांची गरज आहे. आज सकाळी श्रीलंकेनं आपला पहिला डाव कालच्या 2 बाद 8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामी वीर कमिल याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला 3रा धक्का दिला. श्रीलंकेच्या डावात आधी 4थ्या गड्यासाठी कामिंदू यानं अर्धशतकवीर पसिंदूसोबत 87 धावांची आणि नंतर 8व्या गड्यासाठी सोनल दिनुषा आणि केशारा यांनी 57 धावांची भागीदारी करत पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे इतर फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. खेळ थांबला तेव्हा सोनल 85 तर लाहिरू 8 धावा करून खेळपट्टीवर टिकून होते. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. वैश्यवाणी समाजातल्या पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. वैश्यवाणी समाजाच्या जातीच्या प्रमाणपत्र पडताळणीसह विविध प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयात सविस्तर चर्चा करण्यात आली होती. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांनी आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडून राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मुंबईतल्या लोकभवनात हा सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या गरजू रुग्णांना

0: किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधांबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असून अर्ज पडताळणी 15 सप्टेंबरपर्यंत होईल. त्यानंतर जिल्हा राज्य आणि मंत्रालयीन स्तरावर पडताळणीची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासोबतच संस्थाचालक मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीचीही नियुक्ती केली गेली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करायच्या कालावधीत बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखी 39 धावांची गरज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे वंदन सागराला।
2: लेखिका आहेत सुचिता लाडे,
1: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं,
2: संचालन रोहिणी सूर्यवंशी
1: आणि सादर करते आहेत आशिष बेनिशाम सातपुते।
3: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ।
4: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा। प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो। रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं। नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते।
5: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव।

0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
0: बंद प्रेमाचे
1: वंदन सागराला.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नुकतीच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची घोषणा झाली. देशभरातील 48 शिक्षकांची यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून आपल्या महाराष्ट्रातील 4 कर्तृत्ववान शिक्षकांनी या बहुमानावर आपलं नाव कोरलं आहे. या यादीत एक असं नाव झळकलंय ज्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलला. त्या आहेत बीड जिल्ह्यातील केज इथल्या साने गुरुजी निवासी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर कविता नरसिंहराव गीत्ते. ग्रामीण आणि वंचित भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला शिक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा देणाऱ्या डॉक्टर कविता गीत्ते यांच्या सोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार डॉक्टर गीते मॅडम, आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर्वप्रथम मॅडम, यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी तुमची निवड झाल्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी तुम्ही जे सातत्यानं प्रयत्न करत आहात, केले आहेत, त्या कार्याची दखल घेण्यात आली आहे आणि तुम्हाला हा पुरस्कार घोषित झाला आहे. काय वाटतंय, हा क्षण आपल्यासाठी किती मोलाचा आहे?
2: मॅडम, खरं म्हणजे हा क्षण मी शब्दात नाही त्याचं वर्णन करू शकत, इतका मोलाचा आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं माझ्या बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांचा या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान झालेला आहे आणि जे ऊसतोड कामगारांची मुलं आज माझ्या शाळेमध्ये शिकत आहेत, शिकून गेली आणि पुढे शिकणार आहेत, यांचा सुद्धा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून केंद्र सरकारनं केलेला आहे असं मला वाटतं. आणि हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि माझ्या ऊसतोड कामगारांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे.
1: नक्कीच. ऊसतोड कामगारांच्या मुलांचा, मुलींच्या शिक्षणाचा जेव्हा प्रश्न येतो, तर या मुला मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं किंवा वंचित विद्यार्थ्यांचा विकास करणं, शाळा गळती रोग आणि बालविवाह विरोधी चळवळीत उल्लेखनीय कार्य तुम्ही केलेलं आहे.

0: करताय, तर ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही जे काम केलं आहे आणि करत आहात त्याविषयी काय सांगाल?
1: खरं म्हणजे मॅडम, मी याविषयी असं सांगेल की माझा बीड जिल्हा हा संपूर्ण भारत देशामध्ये ऊसतोड कामगार पुरवठा करणारा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. आणि खरं म्हणजे ही ओळख काही भूषणावर नाही आहे. तरीही आता त्यांची जी काही आर्थिक परिस्थिती आहे, उद्योगधंदे नाहीयेत, जलसिंचनाची साधनं नाहीयेत, आणि त्यामुळे या लोकांच्या पुढे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न आहे. आणि तोच प्रश्न खूप मोठा आहे, तर शिक्षणाचा प्रश्न त्याच्याही पुढे आहे. आणि मग कुठेतरी असं वाटलं की वा, या लोकांचा जर शिक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, यांच्या पोटाचा प्रश्न जर सोडवायचा असेल, तर आपल्याला या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचंच आहे, नव्हे तर आणलंच पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही गेली 29 वर्षापासून आज तागायत मॅडम, या लोकांच्या गावोगावी तांड्या वस्ते वाडी फडात जाऊन सर्वे करते आहे. आणि शिक्षणापासून जे वंचित मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये आणण्याचं, नुसतं शाळेतच आणायचं नाहीये तर त्यांना दाखल करायचं, दाखल करून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं, सगळ्या सुविधा पुरवायच्या, आणि सुविधा पुरवून त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी मग त्याच्यासाठी बालरक्षक म्हणून मी काम करते आहे, संवाद यात्रा त्यांच्यासाठी काढलेली आहे, शिक्षण आपल्या दारी असा उपक्रम राबवलेला आहे. आणि या सर्वांच्या माध्यमातून मी मुलांना या शाळेच्या प्रवाहामध्ये आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर असं म्हणेल मॅडम, आता तुम्ही बालविवाह म्हटलात, तर ऊसतोड कामगारांचा खूप मोठा प्रश्न असा आहे की 7 ते 8 महिने त्यांना बाहेरच्या कारखान्यावरती परराज्यात जावं लागतं. आणि मग घरी दोघंही नवरा बायको गेलेले असल्यानंतर घरी सांभाळण्यासाठी कुणीही नसतं, आणि मग मुलीला एकटीला घरी कसं ठेवून जायचं, हा खूप मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आवासून आहे. आणि त्यामुळे मग तेव्हा कुठेतरी फडात गेलं तो सुरक्षेचा प्रश्न आहे, आणि मग काय करायचं म्हणून ते बालविवाह करत होते. पण ज्या वेळेस त्यांना हे समजून सांगितले, नाही बाबा तुमच्या हातातला जर कोयता सोडायचा असेल तर तुम्हाला मुलींना आणि मुलांना शिकवणं गरजेचं आहे, आपसूकच तुम्ही मुलींना शिक्षणासाठी माझ्या शाळेमध्ये घातलं, वसतिगृहामध्ये त्यांना परिपूर्ण सुविधानियुक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं, तर निश्चितच तुमच्या मुलींचा प्रश्न सुटेल. आणि मग त्या पद्धतीनं मुलींचा प्रश्न सुटत राहिला मॅडम, आणि बालविवाहाकडं बघण्याचा जो पालकांचा दृष्टिकोन होता तो कुठेतरी बदलण्यासाठी मला मदत झाली.
0: वाड्या वस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा जो शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की शिकून काय होणार आहे, शेवटी हीच मोलमजुरी करायची आहे, ऊसतोडी करायची आहे, तर हा दृष्टिकोन बदलताना अडचणी आल्या का, आणि आल्या तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे त्यांचं मतपरिवर्तन केलं, आणि पालक आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे कसं पाहत आहेत?
1: हो मॅडम, हा अगदी अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. मी असं म्हणेल की वाड्या वस्त्यावरच्या पालकांचा अजूनही दृष्टिकोन मॅडम, 25% पालकांचा अजूनही दृष्टिकोन आहे की शिकून तरी काय करायचं, कुठे नोकरी लागतायत, कुठे रोजगार मिळतोय. पण त्यांच्या मला मनामध्ये जावं लागलं, नाही, तुमची परिस्थिती जर बदलायची असेल, हातातला कोयता जर बाजूला ठेवायचा असेल, तर तुम्हाला कुणीही केली तात्पुरती मदत जी असेल ती आपल्याला तात्पुरतीच मदत असेल, त्याच्याने तुमचं काहीही बदलणार नाही. आणि तुम्हाला जर बदलायचंच असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की शिका संघटित व्हा, त्या पद्धतीनं तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही, आणि शिकला तरच तुमची ही परिस्थिती बदलेल. आणि मग हळूहळू त्यांना ती अनेक उदाहरणं त्यांच्या समोर आयडॉल म्हणून ठेवावी लागली, पालकांचं समुपदेशन करावं लागलं, आणि त्याच्यानंतर मग पालकांचा दृष्टिकोन बदलू लागला. हळूहळू विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागलं, आणि मग पालकांना वाटलं की नाही, आपली मुलं सुद्धा शिकू शकतात, आपली मुलं सुद्धा बदलू शकतात. आणि पालकांनी आपला दृष्टिकोन कुठेतरी बदलायला सुरुवात केली, आणि आज मोठ्या संख्येने मुलं, ऊसतोड कामगारांची मुलं सुद्धा आज मी म्हणेल की IAS पर्यंत झालेली आहेत, आणि निश्चितच या पद्धतीनं त्यांचा दृष्टिकोन बदलायला लागलेला आहे.
0: खरोखरच मॅडम तुमचं खूप मोठं काम आहे. असं म्हटलं जातं की आता कुठे बालविवाह होत नाहीयेत, अनेक सामाजिक संस्था आहेत, सरकार आहे, पण एक शिक्षिका म्हणून काम करत असताना तुम्ही अनेक बालविवाह रोखले आहेत, पण ग्रामीण भागात किंवा समाजात वर्षानुवर्ष चालत आलेल्या या प्रथेविरोधात उभं राहताना काही अडचणी आल्या का, आणि आल्या तर तुम्ही त्यावर कशी मात केली?
1: हो मॅडम, अडचणी भरपूर आहेत. पहिली अडचण अशी म्हटलं की बालविवाह आणि ऊसतोड कामगारांच्या मुलींचा थांबवायचा, तसं बघितलं ती परिस्थिती बघितल्यानंतर खरंच ते थांबवण्यासारखं नाही आहे असं मलाही वाटायचं. पण नाही, मी असं म्हटलं की नाही बुवा, बालविवाह हा फक्त कायदाच रोखू शकत नाही, तर त्याच्यासाठी समाजाला आधी बदललं पाहिजे, पालकांना आधी बदललं पाहिजे, ती सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. आणि मग आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे तर मुलींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे, आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न मग ते असल्यामुळे ते लहानपणीच लग्न लावायची. परंतु ज्या वेळेस

0: व्यवस्थापन केली आणि शाळा स्थापन केल्यानंतर त्यांना मी असं म्हणेल की मी त्यांना शब्द दिला की मी तुमच्या मुलींची सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा माझा शब्द तुम्हाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही माझ्या शाळेत मुलींना दाखल करा. आणि त्यांनी हळूहळू माझ्या शाळेमध्ये मुलींना दाखल केलं, त्यांचा माझ्यावरती विश्वास बसला. आणि मग पालक पहिलीला सोडलेली मुलगी साधारणतः 12वी पर्यंत माझ्या शाळेमध्ये शिकू लागली मॅडम. आणि आपसुकच त्या मुलींमध्येही त्यांना बदल जाणवू लागला, मुलीही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ लागल्या, पालकांनाही असं वाटू लागलं की आमच्या मुली शिकतायत. आणि त्याचबरोबर पथनाट्य, कथाकथन, स्वगत याच्या माध्यमातून, नाटिकांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही गावोगावी जाऊन समुपदेशन करत राहिलो, फळामध्ये जाऊन पालकांचं समुपदेशन करत राहिलो. बाल प्रतिभा, बाल विवाह प्रतिबंधक शपथा घ्यायला मुलांना द्यायला लागलो. आणि हळूहळू असे वेगवेगळे उपक्रम राबवून पालकांचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन बदलला गेला. आणि पालक जे म्हणत होते की विरोध करते, विरोध करायला थांबले. आणि आपसुकच 12वी पर्यंत मुली शिक्षण घेऊ लागल्या आणि पुढे हळूहळू त्या प्रवाहात राहू लागल्या. आणि मग पालकांना वाटलं की नाही, माझ्या मुली सुद्धा काहीतरी बनवू शकतात. आणि मग पालकांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मला मदत करायला सुरुवात केली. आज मी असं म्हणेल की गेली 29 वर्षापासून मॅडम माझ्या वसतिगृहामध्ये 200 ते 250 मुली सातत्यानं शिक्षण घेतात.
1: खरंच असं म्हणतात की एक आदर्श शिक्षक फक्त अक्षर ओळखच करू देत नाही तर तो विद्यार्थ्याचं आयुष्य घडवतो. आणि तुम्ही हे गेले अविरत कार्य करताय, 29 वर्ष झाले. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हे एक मोठं आव्हान असतं. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी तुम्ही असे कोणते नाविन्यपूर्ण विशेष उपक्रम राबवले, ते काय उपक्रम होते?
0: हा बघा मॅडम, ग्रामीण भागातले म्हणण्यापेक्षा मी त्याच्याही अजून खाली जाईल की उपड कामगारांची मुलं म्हणेल मी. ग्रामीण भागातही अजूनही तो फरक आहे. उपतोड कामगारांची मुलं त्याच गावात राहणारी बऱ्यापैकी पालकांची मुलं जी उपतोड काम तोडणीसाठी जात नाहीत अशा, तर हे एक माझ्यासाठी आव्हान होतं मॅडम की एक तर त्यांच्या घरामध्ये कसलाही ज्ञानाचा प्रकाश नाहीये, त्यांच्या घरामध्ये व्यसनाधीनता, त्याचबरोबर अशिक्षितपणा, जिथे अजूनही त्या मुलाची आई भाकरी करत असताना कुत्र्याची एक भाकरी, मुलाची एक भाकरी, नवऱ्याची एक भाकरी अशा पद्धतीचं वातावरण त्यांच्या घरामध्ये आहे. आणि या मुलांना मला शाळेत आणून त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करायची एक माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. आणि या आव्हानामध्ये मग असं केलं आम्ही की त्या मुलांना दाखल केल्यानंतर आपसुकच त्यांची जी काही पायाभूत क्षमता असते, शिक्षण, श्रवण, वाचन, लेखन, भाषण, या क्षमता कुठेही विकसित झालेल्या दिसत नव्हत्या. सातवीचा मुलगाही तिथेच, पहिलीचा मुलगाही तिथेच, पाचवीचा मुलगाही तिथेच. आणि मग मला पहिला उपक्रम हाती घ्यावा लागला जो मी 2005 पासून राबवते, ज्याला आपण असं म्हणू की भारत सरकारनं एक्सलन पूर्ण करण्याचा उपक्रम राबवलेला आहे, तो उपक्रम मी 2005 पासून राबवला. आणि मग मुलांमध्ये बदल होऊ लागला हळूहळू की अरे वा, आपल्याला वाचता येत आहे, आपल्याला लिहिता येत आहे, आपण छानपैकी इंग्रजी वाचू शकतो, आपण छानपैकी गणिताच्या सगळ्या क्रिया करू शकतो, प्राथमिक क्रिया. आणि मग हे मुलांना स्वतःमध्ये बदल वाटू लागला. मुलांना स्वतःमध्ये बदल वाटू लागला की पालक आले की विचार वाचता येऊ लागला, वाचून दाखवू लागले मुलं. आणि मग पालकांनाही वाटलं की नाही, मुलांना आपल्या वाचता येतंय, लिहिताय, काळ बदललेला आहे, NAP 2020 आलेला आहे आणि आता मुलांना बदलता काळात बरोबर जोडलं पाहिजे. आणि म्हणून मग आम्हाला इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत शासनाकडनं AI लॅब उपलब्ध झाली, टॅब उपलब्ध झाले, नाविन्यपूर्ण लॅब उपलब्ध झाली. फक्त ती उपलब्ध झाली तर ती तशीच आम्ही शाळेत नाही ठेवली तर ती मुलांच्या हातामध्ये दिली मॅडम की जाऊ देत, हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ना, हे डिजिटल वस्तू आहेत, ह्या मुलांनी वापरल्या पाहिजेत म्हणून त्या मुलांच्या हातात दिल्या. आणि आपसुकच मग टॅबच्या माध्यमातून QR कोड स्कॅन करू लागले, युट्यूबच्या माध्यमातून नवीन संकल्पना समजून घेऊ लागले, 3D प्रिंटरच्या माध्यमातून मॉडेल कसे बनवायचे ते शिकू लागले. आणि त्यांना मग आम्ही हळूहळू वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली. आणि मग अशा माध्यमातून मुलांना हळूहळू गोडी निर्माण झाली मॅडम. आणि आज मी मोठ्या अभिमानानं सांगेल की जी मुलं फळात होती ती मुलं आज तंत्रज्ञानाशी जोडली गेलेली आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करण्याचं काम केलं.
1: तुम्ही हे जे कार्य केलेलं आहे मुलांच्या शिक्षणासाठी, खास करून जे वंचित आहेत ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांची मुलं असतील, तर त्यांच्यासाठी हे खरंच खूप मोलाचं कार्य केलेलं आहे. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल की ग्रामीण भागातील नवीन जे शिक्षक आहेत, होतकुरु विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मला जो पुरस्कार मिळालेला आहे तर मी असं म्हणेल की एक सगळ्या शिक्षकांचं एक प्रतिनिधित्व म्हणून मी तिथपर्यंत पोहोचलेली आहे. पण मी या ठिकाणी असं निश्चितच सांगेल की प्रत्येक मुल युनिक आहे, प्रत्येक मुल वेगळं आहे आणि प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता वेगळी आहे. माझ्या शिक्षकांनी ही जर त्यांच्यामधली क्षमता ओळखली आणि त्याला पाहिजे ते शिक्षण त्याच्यामधल्या कौशल्यानुसार त्याला शिक्षण देत गेलं, त्या मुलाच्या गतीनं शिक्षण देत गेलं, तर निश्चितच मुलं हे

यशस्वी होतात आणि आपल्या शिक्षकांना त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो की मला या गुरुजींमुळे, मला या बाईंमुळे, मला या सरांमुळे हे यायला लागलं आणि मग मुलं निश्चितपणे आवडीनं शिकतात. आणि म्हणून मी शिक्षकांना एवढंच सांगेल, मुलांना स्वतःला शिकू द्या, त्यांना प्रश्न विचारू द्या, त्यांना तुमच्यापासली असलेली डिजिटल साधनं हाताळायला द्या, वर्गामध्ये धिंगाणा करू द्या, प्रश्न विचारू द्या आणि त्याच्यामधून तिथं जे अडतील ते जिथं बंद

0: आपल्याला गवसणी घालत असतं आणि यश आपल्यापर्यंत येत असतं, एवढाच मुलांसाठी मी संदेश देईन.
1: गीते मॅडम, तुम्ही खूप चांगला संदेश दिलेला आहे येणाऱ्या पिढीला की स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपड करा, मेहनत करा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही दिलेली ही जी मुलाची माहिती आहे आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडलेली असणार आणि तुमचं हे कार्य असंच पुढे चालत राहो ही तुम्हाला शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव. हो।

0: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया, जलाशयातील मत्स्य संवर्धनात पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक याविषयी डॉक्टर प्रवीण सपकाळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
8: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, मत्स्य शेती हा आता एक आपण स्वतंत्र व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर करतोय। या शेतीसाठी अनेक गोष्टींची गरज असते, तर यामध्ये पाणी जे आहे किंवा पाण्याची गुणवत्ता आहे ही खूप महत्वाची ठरत असते। त्याचे जे गुणधर्म आहेत त्यावर आपलं मिळणारं जे उत्पादन आहे ते सुद्धा काही अंशी अवलंबून असतं, त्यानुसार आपण उत्पादन घेत असतो। तर आज आपण जलाशयातील मत्स्य संवर्धनामध्ये पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक, एक नवं तंत्रज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत। नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे, याचे काय काय फायदे आहेत, या सगळ्याविषयीच आज आपण बोलणार आहोत। आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर प्रवीण सपकाळे सरांना। सपकाळे सर हे तारापूरवाला सागरी

0: जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल मत्स्य उपकेंद्र इथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आता हे जे एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे जे पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक म्हणजे नेमकं काय आहे आणि याचा या मत्स्यशेतीसाठी आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो?
1: पाण्याची गुणवत्ता निर्देशांक याचा अर्थ असा की आपण तलावामध्ये ज्यावेळेस मासे सोडतो ते मासे सोडल्यानंतर पाण्याची गुणवत्ता वर खाली होत असते आणि तलावामध्ये मासे ज्यावेळेस आपण वाढवत असतो म्हणजे एक साधारण वर्षभरचा कालावधी लागतो वाढण्यासाठी तर अशा वेळेस तो उन्हाळी सीझनमध्ये कमी जास्त होतो, पावसाळी सीझनमध्ये पाण्याची गुणवत्ता कमी जास्त होते, नंतर हिवाळ्यामध्ये कमी जास्त होते, असं सीझन वाईज पाण्याची गुणवत्ता बदलत असते, हवामान ऋतूप्रमाणे बदलत असतं. काही शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो की आम्ही मासे सोडले आणि त्यांना नियमित खाद्य देतो पण उत्पन्न मिळत नाही आणि माशांची वाढ जशी पाहिजे तशी होत नाही, मग आमचं खाद्य कमी पडतंय का आमची देखरेख कमी पडते किंवा पाण्यामध्ये काही हालचाली आहेत की त्याचा कसा उपयोग करू शकतो की आम्हाला कसं कळणार की हे पाण्यामुळे त्याची गुणवत्ता कमी झालेली आहे, वाढ कमी होत आहे. तर याचा आम्ही संशोधन करत असताना असं दिसलं की याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत आणि ते घटक त्याच्यामध्ये बरोबर आहेत का नाही, योग्य प्रमाणात आहेत का नाही, कमी आहेत जास्त आहेत. साधारण शेतकऱ्यांना माहिती असतं की आपण हे करू शकतो पण एक असं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे संशोधनामार्फत की तुम्ही तो जो घटक आहे त्याचं जर मूल्यमापन केल्यानंतर त्याचा एक स्कोर आला तर आपण त्यावर आधारित शेती करू शकतो की बाबा हा स्कोर आला म्हणजे आपल्याला उत्पादन चांगलं मिळू शकतं आणि जर पाण्याची गुणवत्तेचा स्कोर जर कमी झाला तर मग आपल्याला समजतं की जलाशयामध्ये काहीतरी घटकांमध्ये कमी जास्त झालेला आहे तर यामुळे माशांवरती परिणाम होतो, ते खाद्य कमी खातात आणि त्याच्यामुळे माशांची वाढ कमी होते. आता तुम्ही जो प्रश्न विचारला हे नवीन तंत्रज्ञान काय आहे वॉटर क्वालिटी इंडेक्स, तर पाण्यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात, त्या घटकांमध्ये विरघडलेला प्राणवायू असतो, सामू असतो, तापमान असतं, रंग असतो पाण्याचा किंवा अमोनिया असतो, नायट्राइड असते, असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात. तर ह्या प्रत्येक घटकाचा निर्देशांक असतो. हा तर ह्या प्रत्येक घटकाचा निर्देशांक ज्यावेळेस आपण 10-12 निर्देशांक असे काढल्यावरती खाली टोटल मारली एक स्कोर येतो. तर मग आपण काय करतो ह्या तंत्रज्ञानामध्ये हे सगळे घटक टाकतो, त्याचा जो डाटा तयार होतो मोठ्या प्रमाणामध्ये वर्षभराचा डाटा कलेक्ट करताय, म्हणजे मला विरघळलेला प्राणवायू ज्याला डिझल ऑक्सिजन म्हणतोय तो ज्यावेळेस माशांचे पिल्लं आपण पाण्यामध्ये सोडतो त्या तारखेपासून तर जे वाढेपर्यंत म्हणजे एक साधारण वर्षभर जातो तर हे 12 महिन्याचा जो डाटा आहे निवड प्राणवायूचा नसून तो 12-15 सगळ्या घटकांचा असतो आणि तो प्रत्येक आठवड्याचा तर 15 दिवसाचा नंतर महिन्याभराचा प्रत्येक घटकांचा हा डाटा असतो आणि हा डाटा खूप मोठ्या प्रमाणात 12 महिन्याचा कलेक्ट होतो. तर असा हा मोठ्या प्रमाणात कलेक्ट झालेला डाटा जो आहे सगळा म्हणजे त्याच्यामध्ये सामू आला, तापमान आला, रंग आला, अमोनिया, नायट्रेट, H2S, डिझॉल्व्ह ऑक्सिजन, हे सगळे घटकांचा जो मोठा मास डाटा जो आहे त्याला आपण ह्या वॉटर क्वालिटी इंडेक्स मध्ये टाकतो आणि मग तो कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याला कन्वर्ट केल्यानंतर ह्या डाटाला तो एक निर्देशांक देतो.
0: बरोबर.
1: तो निर्देशांक तुमचा 0 पासून ते 100 या सिंगल अंकीवरती सुरू होतो, म्हणजे 0 ते 100 या अंकामध्ये आल्यावरती मग तुम्हाला त्या त्या रेंजमध्ये सपोज आता 0 ते 40 आला किंवा 40 ते 50 मध्ये आला किंवा 50 ते 60 मध्ये आपल्या तलावातला निर्देशांक एक स्कोर आला.
0: बरोबर.
1: तर मग त्यावेळेस आपल्याला समजतं की गुणवत्ता 40 आणि 0 मध्ये आहे, ती तलावातली जी पाण्याची क्वालिटी आहे गुणवत्ता ती घसरलेली असते. तर मग ह्या स्कोरचा उपयोग आपल्या ह्या सामान्य शेतकऱ्यांना त्या मार्फत करते.
0: नक्कीच हा निर्देशांक खूप महत्वाचा
1: आहे,
0: त्यानुसार आपण आपली शेती कशी करायची हे ठरवणार.
1: आपल्याला कळून चुकतं की आपल्या तलावामध्ये काहीतरी कुठल्या तरी एका घटकामुळे कमतरता आहे आणि त्याच्यामुळे ती वाढ होत नाहीये. मग वाढ होण्यामागची कारण जे आहेत आपण ते शोधू शकतो. डाटाला काय करतो एका स्कोर मध्ये आणतो, म्हणजे 0 ते 100 मध्ये, मग त्या स्कोर प्रमाणे आपल्याला कळतं की 50 आहे, 80 खूप सुंदर आहे, क्वालिटी चांगली आहे, मग अशा वेळेस खाद्य चांगल्या प्रमाणात द्यायला पाहिजे, पाण्याची गुणवत्ता चांगली आहे आणि वाढ होत जाते. मग शेवटी 7 ते 8 महिन्यानंतर तुम्हाला ग्रोथ चांगली दिसते, माशाची वाढ झाली दिसते, तुम्ही मार्केटला देऊ शकता. आणि 50 खाली असेल तर तुम्हाला मग त्याच्यामध्ये घटकांचं परत
0: वाढ करणं
1: करण्यासाठी मग परत तुम्हाला ते वेगवेगळे घटक आहेत म्हणजे डिझॉल्व्ह ऑक्सिजन सुद्धा अमोनिया, मग ते कमी जास्त करावं लागतं, मग ते मॅनेजमेंटचा प्रकार असतो. अशा प्रकारे हा वॉटर क्वालिटी इंडेक्स नवीन तंत्रज्ञान मत्स्य शेतकरी वर्ग जो आहे त्यांना देणं अपेक्षित आहे आणि आवर्जून माहिती देणं गरजेचं काम आहे.
0: आणि थोडा अभ्यास पण याचा व्हायला पाहिजे नाही का, शेतकऱ्यांनी थोडं निरीक्षण करणं.
1: हो हो.

0: त्यांचं कसं हे आहे, मग त्यांना नक्कीच ते सोपं जाईल.
1: हा मोठा डाटाचा उपयोग होत नाही. मी आम्ही जे संशोधन केलं त्यावेळेस ते काय करतात, सर आमच्या तलावामध्ये डीओ कमी झाला आहे, पीएच कमी झाला आहे, अमोनिया जास्त झाला आहे, हायड्रेट जास्त झालेला आहे, तर असे ते आम्हाला हे सांगत असतात. सर ह्या महिन्यामध्ये कमी होता, त्या महिन्यामध्ये जास्त होता, पावसाळ्यामध्ये कमी झालं, परत हिवाळ्यामध्ये नॉर्मल होतं, असं ते काही ना काही गोष्टी सांगत असतात. मग आम्ही त्याचं सगळं अंदाज घेऊन असं संशोधन केलं की यांना जर असं एक किट दिलं, एक निर्देशांक दिलं की तुमच्या आता ह्या महिन्यामध्ये ऍव्हरेज काढला तर या महिन्यामध्ये तो स्कोर किती येतोय, म्हणजे 50 वरती गेलेला आहे, 60-70 रेंजमध्ये आलेला आहे, मग ती गुणवत्ता व्यवस्थित आहे, म्हणजे पाण्यामध्ये काही तुमचा प्रॉब्लेम नाहीये. आणि जसं वाढ होत जाते माशांचे, लहानपासून मोठे होत जातात, मग अशा वेळेस एक सपोज मधल्याच 8-9 महिन्यामध्ये तुम्हाला कळून चुकलं की पाण्याची गुणवत्ता जरा स्कोर तो कमी झालेला आहे, 50 खाली आलेला, आता काय करायला पाहिजे, मग तिथे आपण मग त्यांना सजेस्ट करतो थोडं खाद्य कमी करा, पाणी चेंज करा, थोडस डिझॉल ऑक्सिजन साठी एरिएशनचा वापर करा, एरिएटर वापरा त्याच्यामध्ये, मग ऑक्सिजन वाढला, ऑक्सिजन वाढलं की सगळं पाणी क्लिअर होऊन जातं, त्याच्यात अमोनिया आहे तो लिबरेट होतो, बाहेर पडतो, नायट्रेट आहे ते विरघळून निघून जातो, अशा वेळेस मासे पण हेल्दी राहतात, पाण्याची क्वालिटी हेल्दी राहते, आणि जसं आपण फीड देऊ त्यांना प्रमाणामध्ये तशी वाढ त्यांची झपाट्याने होत जाते आणि मार्केटेबल साईजला ते मिळू शकतात. म्हणून हा निर्देशांक त्यांना कळणं महत्वाचं आहे.
0: बरोबर. सर, ही पाण्याची गुणवत्ता जी आहे तर ही मग कशा प्रकारे कुठे कुठे वापरली जाते?
1: साधारण तलाव म्हणा किंवा धरण म्हणा, लघु धरण असतात, मोठे धरण असतात, तर जसं हा एक कॅप्चर एरिया आहे तर तसं विहिरींचा पण निर्देशांक काढला जातो, तसंच खाडीचा निर्देशांक काढला जातो, नंतर छोटे छोटे तलाव असतात त्याचा निर्देशांक काढला जातो, म्हणजे एक वाहत्या पाण्याचा आहे, एक खोल विहिरीतला आहे, एक छोट्या तलावातला आहे आणि एक मोठे धरण आहे, त्या धरणांचं निर्देशांक असे वेगवेगळे रिझर्वायर प्रमाणे, धरणांप्रमाणे, खाडीप्रमाणे हे निर्देशांक वेगवेगळे संशोधनामार्फत तयार करण्यात आलेला आहे. आता मुंबई सारख्या अर्बन सिटीमध्ये खाडीमध्ये दूषित पाणी सोडलं जातं, तर मग त्याच्यासाठीचा निर्देशांक हा वेगळा आहे. हा तो कसं अक्वॅटिक पोल्युशनच्या अंडर येतो, मग हे कंट्रोल कोणी करतं, मग हे एमपीसीबी करतं, एमपीसी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे. पाण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे कसं पिण्यायोग्य पाणी आहे, नंतर तुम्ही रिक्रिएशन म्हणजे स्विमिंग साठी, बोटिंग साठी असा एक प्रकार आहे, नंतर खाडीमध्ये मासे पकडायला जातात तो एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये जर असे सांडपाणी इंडस्ट्री मार्फत सोडला जातो तो एक घटक वेगळा येतो,
0: म्हणजे दूषित पाणी.
1: दूषित पाणी आणि एक दुसरा एक घटक आहे ज्याच्यात इन्फेक्टेड पाणी सोडलं जातं, म्हणजे गुरढोरं मेले असतील किंवा बॅक्टेरिया असत असेल असे पाणी काही वेळा सोडलं जातं, म्हणजे हेवी मेटल्सचा प्रकार वेगळा आणि हा वेगळा प्रकार आहे. मग असे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मग ती पोल्युशनची लेवल, त्याचं इन्फेक्शनचं लेवल, मग हे कसं स्टडी करायचं, मग त्यावेळेस मग हा निर्देशांक आपल्याला कामात येतो. आता पोल्युशन म्हटल्यावर एमपीसीबी कडे रिपोर्टिंग जातं, एमपीसीबी मग परत ते वेगवेगळे घटक जे आपण आता सांगितले, डीओ आहे, पीएच आहे, टेम्परेचर आहे, बीओडी आहे, सीओडी आहे, हे घटक एमपीसीबी चेक करतं, मग त्यांच्यावर त्यांना समजते की हे सगळे खराब झालेलं आहे, पाणी दूषित आहे. दूषित म्हणजे तुम्ही काही करू शकत नाही, ना पिण्यायोग्य आहे, ना त्याला चव असते. एमपीसीबी काय करणार याच्या वेळेस, मग असा हा जो निर्देशांक तयार केलेला आहे, मग हा डाटा तयार झाला, त्यांनी अनुमान लावला की बाबा असं असं खराब झालेलं आहे, हा डाटा मग त्या डब्ल्यूकेआयच्या कॅल्क्युलेशनमध्ये टाकतात.
0: बरं,
1: हा सगळा डाटा जसा आहे तसा टाकतात, ते कॅल्क्युलेट केल्यावरती मग त्यांना एक स्कोर कळतो. एक स्कोर म्हणजे किती, 0 पासून 100 पर्यंत, मग ते कुठल्या रेंजमध्ये आहे, मग तो 50 20 वरती 30 मध्ये असं जर खाली आला मग ते पाणी पूर्णपणे बाद आहे. मग अशा वेळेस मग त्याला बायो रेमेडिएशनचे प्रकार आहे, म्हणजे तुम्ही चांगले बॅक्टेरिया टाकून मग त्याला हळूहळू रिसायकलिंग सारखं पुनर्प्रस्थापित करावं, पुनर्जीवित करावं लागतं. मग यासाठी बीएमसी आहे आपल्या जवळ, आता बीएमसी ज्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे त्यांना एमपीसीबीचं काम असतं किंवा आपल्यासारख्या संशोधन जे करतात त्यांचं काम असतं की तुम्ही यांना एसटीपी प्लांट टाकून द्या. एसटीपी प्लांट म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे जे काही सांडपाणी आहे ते हे ट्रीट करतात, त्यांच्या पूर्ण यंत्रणेमध्ये घेतात आणि तिथे मग बॅक्टेरिया, युजफुल बॅक्टेरिया वापरतात आणि 4-5 दिवसाची ती सायकल आहे, 15 दिवसाची सायकल आहे, ट्रीट करत करत करत मग ज्यावेळेस ते त्या योग्य प्रमाणामध्ये आलं त्यावेळेस ते रिलीज करतात. दूषित पाणी आपल्या यंत्रणेमध्ये घेतात, युजफुल बॅक्टेरिया टाकतात, पूर्णपणे सायकल करतात, रिसायकलिंग ट्रीटमेंट वगैरे करून योग्य प्रमाणामध्ये असलं पाणी मग नदीमध्ये, खाडीमध्ये सोडलं जातं,
0: म्हणजे ते मग वापरायला,
1: मग ते वापरता येतात. त्याच्यामुळे काय होतं, चांगलं पाणी सोडलं गेल्यामुळे तिथे जीव जंतू आहे, प्राणी आहेत, म्हणजे मत्स्य जे आहेत, अक्वॅटिक अॅनिमल्स आहेत, ते सगळे परत तिथे येतात, मग ते राहतात, वाढ होते त्याच्यामध्ये, मग मासेमारीसाठी स्कोप मिळतो. हे मग याच्यामुळे काही लोकांचा त्याच्यावरती जो निर्वाह असेल तो त्याच्यावरती

0: भागला जातो,
1: भागला जातो अशा प्रकारे. हे करणं गरजेचं आहे कारण पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे सगळ्यांवरती नियंत्रण करू शकत नाही.
0: बरोबर आहे.
1: त्यांचे काही मर्यादा आहेत, आपल्या संशोधनाच्या काही मर्यादा आहेत. फक्त बीएमसी पर्यंत माहिती देऊ शकतो की असं असं तिथे एसटीबी प्लांट, ईटीबी प्लांट, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असतो. हे त्या खाडी लागत जिथे मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी सोडलं जातं इंडस्ट्रीचं किंवा जलाशय आजूबाजूला आहे, शेतकरी वर्ग आजूबाजूला आहे, तर त्या अशा ठिकाणी तो प्लांट टाका. जेणेकरून हे उपसा जर घेत असतील, मला सपोज कोळंबीचं संवर्धन करायचं असेल किंवा जलाशयामध्ये मासे सोडायचं असेल, मी पाणी उपसा चांगल्या नदीमधनं घेणार असेल, तर मग ह्या नदीमध्ये सोडण्यापूर्वी जे सांडपाणी आहे कंपनीचं, इंडस्ट्रीचं मोठ्या मोठ्या, ते सांडपाणी यांनी त्या सिवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये घ्यायचं, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट मध्ये घ्यायचं. त्यांनी सगळं ट्रीट केल्यानंतर ते ज्यावेळेस रिलीज करतील बाहेर, योग्य प्रमाणात वापरण्यासारखं पाणी मग आपल्या तलावात घ्यायचं, जलाशयामध्ये घ्यायचं, खाडीमध्ये सोडायचं असेल मग तसं सोडायचं. मग ते पाणी मग आपण खाऱ्या पाण्यासाठी वापरलं जातं, स्विमिंगसाठी वापरलं जातं, किंवा रस्त्याच्या लागून मध्ये मध्ये झाडं लावली जातात बघा, अशा ठिकाणी हे ट्रीटेड पाणी पण वापरलं जातं. न्यूट्रिएंट रिच पाणी असतं आणि याच्यामुळे वातावरणामधला जो काही दूषित घटक आहेत ते सस्पेंडेड असतील, ते सगळं ऍब्सॉर्ब करून घेतात, अशा प्रकारे ते वापरू शकतात आणि वापरलं जाते मुंबई सारख्या ठिकाणी.
0: सर, आता पाण्याच्या गुणवत्तेच्या जो निर्देशांक आहे तर त्यातल्या साधारण पायऱ्या कोणत्या आहेत, काय सांगाल?
1: तर कसं आहे, आता मी एका शेतकऱ्याला सांगितलं बाबा हा वॉटर क्वालिटी इंडेक्स काढून दे, त्याला त्याबद्दल काही माहिती नसणार की मी सर कसं करायचं काय करायचं. त्यांना सुरुवातीला काय सांगणार की तलावामध्ये ज्या पाण्याचे घटक आहेत, वेगवेगळे घटक आहेत, त्यांना पूर्ण आखणी करून देणार की बाबा हा डीओ आहे, हा पीएच आहे, हा टेम्परेचर आहे, अमोनिया नायट्राइट, सीओडी, बीओडी, असे वेगवेगळे घटकांचं मी त्यांना यादी देणार आणि त्याचा दर आठवड्याला त्याने रीडिंग घ्यायची, म्हणजे मापन करायचं आहे. मग ते सकाळ, दुपार, संध्याकाळ असं तीन वेळा जर घेतलं, आठवड्याचा डाटा कलेक्ट करायचा आहे आणि हा मंथली आल्यानंतर, एक महिना झाल्यानंतर त्याचा सगळा कलेक्टेड डाटा त्या निर्देशांकामध्ये टाकायचा आहे. निर्देशांक हा एक फॉर्म्युला आहे, तो मल्टिप्लिकेशनचा फॅक्टर आहे, अर्थमॅटिक आहे. तर तो फॉर्म्युलामध्ये सगळा डाटा टाकायचा, डीओचा डाटा येतो, त्याच्यात पीएच येतो, टेम्परेचर येतो, अमुक सगळ्यांचा वेगवेगळा निर्देशन, तो आल्यानंतर हा कॅल्क्युलेट होतो आणि मग तो आपल्याला एक स्कोर देतो 0 ते 100 मध्ये. हा झाला महिन्याचा. मग महिन्याचा आल्यानंतर आपण त्याला काय करतो, मग 6 महिन्याचा बघतो, मग सीझन वाईज बघतो, असा प्रकारे आपण सीझन वाईज काढतो. सीझन वाईज काढलं तर समजतं बाबा उन्हाळी ऋतूमध्ये याचा त्या तलावामध्ये काय परिणाम होतो असं बघितला जातो. नंतर त्याचा पावसाळीमध्ये काय परिणाम होतोय, नंतर हिवाळ्यामध्ये काय परिणाम होतो,
0: ऋतूनुसार बदल होतात.
1: म्हणजे सुरुवात आपल्याला आठवड्यापासून करायची, महिन्यावरती थांबतो, महिन्यावरतून क्वार्टरली येतो, मग 6 महिन्यावरती येतो, मग ऋतूवरती येतो, असा डाटा प्रत्येक ऋतूवरती आल्यावरती मग तो इयर एंड म्हणजे तो वर्षाखेरीज दाखवतो. मग तो पूर्ण सीझन वाईज पण वेगळा असतो आणि इयर एंडला पण वेगळा असतो. आता तुम्ही विचाराल मला हा इयर एंडचा फायदा कसा होणार, म्हणजे आता 2018, 2019, 2020, 21, 22 असं 5 वर्षाचा डाटा ज्यावेळेस तुम्ही कलेक्ट करणार, प्रत्येक वर्षाला तुम्हाला 60 असा स्कोर आला, दुसऱ्या वर्षाला 70 आला, तिसऱ्या वर्षाला 80 आला, पुढच्या वर्षी 90 आला, 25 मध्ये 100 आला, मग तुम्हाला ती क्वालिटी
0: कळत जाते
1: वर्षाला, तुम्हाला कळत जाते. असा हा वर्षाचा डाटा आल्यावरती तुम्ही सांगू शकतात की अमुक अमुक जलाशयामध्ये 5 वर्षाच्या निर्देशांकाप्रमाणे हा मत्स्य संवर्धनासाठी योग्य आहे, तो तलाव योग्य आहे, असं त्या सीझन मध्ये शेतकऱ्याला कळतं की या सीझन मध्ये हा असा प्रॉब्लेम येतो.
0: बरोबर.
1: एक 4-5 वर्षाचा आल्यावरती तो
0: त्या दृष्टीने
1: तयारीत राहतो, पुढची तयारी करतो, मग त्याचं जे त्रुटी आहे त्या हळूहळू निघून जातात आणि त्याला योग्य प्रमाणात भाव पण मिळेल, चांगला माल तो उत्पादन करू शकतो, मत्स्य उत्पादन, आणि चांगला रेट त्याला मिळून बेनिफिट मिळू शकतो. त्यासाठी हा नवीन तंत्रज्ञान वापरायला गरजेचं आहे.
0: बरोबर. सर, आता पाण्याच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे तर त्याचं वर्गीकरण सुद्धा केलं जातं.
1: बरोबर.
0: तर ते कसं, म्हणजे
1: आता जसं आता मी तुम्हाला सांगितलं आठवड्याला त्याने डाटा कलेक्ट करायचा आहे, नंतर तो 15 दिवसावर गेला, महिन्यावर गेला, आता महिन्याचा डाटा झाला, महिन्यावरतून आपण ऋतूवार काढला, ऋतूवार प्रमाणे आपण वर्षाखेरीज काढला. आता याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं 0 ते 100, तर ही जी वर्गवारी आहे ह्या वर्गवारीप्रमाणे तुम्ही बघा, 0 पासून पुढे आलात 0 ते 40, 0 ते 40 वरती आलात खराब आहे. म्हणजे हा स्कोर सांगतोय तुम्हाला.
0: बरोबर.
1: हा वर्षाला तुम्हाला दिसून येईल, म्हणजे 2018 मध्ये 0 ते 40 मध्ये होता, 35 आला, 40 आला, म्हणजे तो वर्गवारी केलेला आहे त्याने. मग खराब आहे, मग 40 वरती गेला, 60 मध्ये थोडा सुधारलेला आहे, आणि मग नंतर 60 आणि 80 मध्ये आला थोडा चांगला
0: आहे,
1: ऍव्हरेज मॉडरेट आहे, आणि 80 ते 100 मध्ये व्हेरी गुड, एक्सिलंट, असं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता मी 0 ते 40 म्हटलं खराब आहे, याचा अर्थ काय होतो, त्या तलावामध्ये

0: हे आपल्या माशांच्या अवतीभोवती प्राण वनस्पती आहे, प्लवंग आहेत, जीव जंतू आहेत. खराब आहे म्हणजे पाण्याची क्वालिटी घसरलेली आहे, खराब झालेली आहे, तर ते वनस्पतीजन्य जे नॅचरल खाद्य आहे ते कमी झालेलं आहे. डीओ कमी झालेला आहे, अमोनिया जास्त झालेला आहे, नायट्रेट जास्त झालेला आहे, म्हणजे याचा अर्थ त्याला इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. या अशा तलावामध्ये तुम्ही बीज आणून सोडू शकत नाही.
1: बरोबर.
0: एक तर ते मरणार, मर्तूक होणार, तुमचा 100% लॉस होणार,
1: त्याचा काही उपयोगच होणार,
0: उपयोग नाहीये. म्हणून हे वर्गीकरण त्याच्यासाठी केलेलं आहे. 2018 मध्ये तुम्हाला सपोज 35 स्कोर आलेला आहे, तर तुम्ही 19 मध्ये जाऊन टाकणार नाही, कारण मला 2018 मध्ये 35 आलेला आहे. मग तुम्ही काय करणार, बीज सोडण्यापूर्वी तिथली जी काय यंत्रणा आहे ती व्यवस्थित करायचा प्रयत्न करणार, म्हणजे तिथे पॅडल व्हील एरेटर लावायचा, एरेशनची व्यवस्था करायची, खाद्य स्टोरेज चांगलं ठेवायचं, आणि हेल्दी सीड म्हणजे बीज जे आहे,
1: निरोगी बीज,
0: हा निरोगी बीज, आणि चांगल्या अधिकृत गव्हर्नमेंटच्या सेंटर मधनच घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला शाश्वत सीड मिळतं
1: आणि
0: फसवणूक होणार नाही, रेटमध्येही काही होणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही. असं सीड जर घेतलं आणि तुम्ही पाण्याची गुणवत्ता त्या त्या वेळेस मेंटेन केली, 2018 मध्ये 35 होतं, तो 2019 मध्ये 50 पर्यंत आलं की तुम्हाला पाण्याची गुणवत्ता
1: हळूहळू
0: सुधारत येते, कारण तुम्ही तशी काळजी घेतायत, सीड सोडल्यावरती काळजी घेतात, बाबा हा मागच्या वेळेस असा प्रॉब्लेम होता. मग ते प्लवंग पण तयार व्हायला लागतात, जसं सूर्यप्रकाश येतो, सूर्यप्रकाश पाण्याच्या जिथे जास्त जाईल 2-2.5 मीटरच्या खोलीच्या आसपास, मग ते प्लवंग निर्मिती होते. प्लवंग निर्मिती झाली की तिथे ऑटोमॅटिक मत्स्य बीज तिथे जाऊन ते खातं, त्याच्यामुळे त्यांची वाढ होते, सर्वायवल चांगलं मिळतं, हे नैसर्गिक क्रिया आहे. मग अशा वेळेस आपण तिथे हा डाटा अनालाइज केला, मग आपल्याला उत्तम आणि योग्य प्रमाणामध्ये डाटा मिळतो, आणि त्याचा आठवडावार महिनावार पण चांगलाच मिळणार, म्हणजे महिनावार मिळाला म्हणजे ऋतूवार पण त्या ऋतूमध्ये चांगला मिळतो, पण तुम्ही ती काळजी घेतलेली आहे. सुधारणा झाली तलावामध्ये, प्लवंगाची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली, याचा अर्थ तुम्ही अजून बीज आणून टाकू शकतात, मग त्याची वाढ हळूहळू जास्त होत जाते. नैसर्गिक खाद्य जास्त असले मर्तूक कमी होते, मर्तूक कमी झाले तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन मिळतं, मग त्याप्रमाणे तुम्ही खाद्य मॅनेजमेंट करतात. जसं हिवाळा हळूहळू सुरू होतं, त्यांचा मेटाबॉलिक रेट कमी होतो, मग खाद्य कमी टाकायचं, त्याच्यामुळे पाण्यावरती काही त्यांचा परिणाम होणार नाही, ते खातच नाही, आणि तुम्ही 2-4 किलो नुसतं टाकत राहिलं. मग साहजिकच आहे ते तळ्याला जाऊन साचणार खाद्य आहे, तळ्याला साचल्यावरती काय होणार, कुजणार, कुजल्यावरती ते अमोनिया परत त्याच्यामध्ये लिबरेट होणार, बॅक्टेरियाचा लोड वाढणार,
1: त्याच्यामध्ये
0: ते चक्रच आहे. मग हे चक्र तुम्ही कसं मॉनिटर करणार, तर ह्या निर्देशांकामुळे. तर सध्या परिस्थितीमध्ये कसं आहे, लोक बीज आणतात सोडतात, त्यांना मी सांगितलं हे 4-5 महत्वाचे पॅरामीटर्स आहे ते घ्या, आणि हे घेतल्यावरती तुम्हाला कळतं की कमी जास्त आहे, त्याच्यामुळे बीज संख्या पण कमी जास्त करायची असते. त्याच्यामध्ये आधीच पाण्याची गुणवत्ता खराब आहे, जिथे 5 पिशव्या सांगितल्या माशांच्या सोडल्या, तुम्ही 15 आणून सोडल्यावरती आधीच खराब पाणी आहे, त्याच्यामध्ये हे मर्तूक होणार. तिथे एक तर तुम्हाला नैसर्गिक खाद्य मिळत नाही, पाण्याची गुणवत्ता एकदम ढासाळलेली आहे, मर्तूक होणार. तुम्ही येऊन आम्हाला कंप्लेंट, सर तुम्ही सांगितलं तसं केलं, तिथे आम्ही पॅडल व्हील एरेटर लावला आणि जिथे 5 ऐवजी तुम्ही 15 पिशव्या सोडल्या, मग तुम्हाला मोठ्या प्रमाणात सीडचं सर्व्हायवल मिळणार नाही, मर्तूक होणार,
1: नुकसान
0: होणार आहे तुमचं. तुम्ही अर्धवट गोष्टी केल्यामुळे तुम्हाला असं आहे. त्याच्यामुळे पहिल्या आधी तुम्ही डाटा घ्या, आठवड्याचा डाटा घ्या, महिनावर डाटा सगळं आला तुम्हाला वर्षा वर्षाला, तर तुम्ही पुढे जाऊ शकता, आणि ह्या वर्गीकरणाचा फायदा तोच होतो.
1: सर आता तुम्ही सगळी माहिती सांगितलीत की निर्देशांक किती महत्वाचा आहे, पण हा जेव्हा आपण पाण्याच्या गुणवत्तेचा निर्देशांक आपल्याला मिळतो, आपण त्याचा कसा परामर्श करू शकतो किंवा त्याचा आपण काय अर्थ लावू शकतो?
0: कसं आता जसं आपण चर्चा करत आलोय की पाण्याची गुणवत्ता जशी सुधारत चालते, म्हणजे मागच्या 5 वर्षातला आपल्याला स्कोर आलेला आहे, त्या स्कोरचा आपल्याला वापर करायचा असेल तर सीड सोडण्यापूर्वी आपल्याला विशेष काळजी घेणं अपेक्षित आहे. म्हणजे आता सपोज आपण सीड सोडलंय आणि त्याच्यानंतर पॅडल व्हील एरिएटर शोधायला गेलोय की बाबा आता सकाळी 4 वाजले तर पाण्याची गुणवत्ता ढासळणार आहे, कारण डीओ कमी होतो अर्ली इन द मॉर्निंग. डीओ कमी झाला म्हणून तुम्ही त्यावेळेस जाऊन पॅडल व्हील एरिएटरची व्यवस्था करायची नाही, तुम्हाला आधीच तुमच्याकडे ती यंत्रणा तयार पाहिजे, सुसज्ज लॅब तुमच्याकडे छोटी तरी तयार असायला पाहिजे. जर लॅब नसेल तर मी माझ्या शेतकरी बांधवांना अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात सांगितलेलं आहे की तुम्हाला फील्ड वरती टेस्टिंग किट ठेवणं अपेक्षित आहे.
1: बरोबर.
0: टेस्टिंग किट यासाठी की तुम्ही कुठल्याही वेळेला जाऊन ते टेस्ट करू शकतात, आणि ह्या टेस्ट किट मध्ये जे जे पॅरामीटर्स मी सांगितलेले आहेत ते सगळे त्याच्यामध्ये असतात. आणि ह्या टेस्ट केल्यावरती तुम्हाला समजतं की बाबा डीओ एक साधारण 4-5 मध्ये आहे, म्हणजे हा वर्केबल आहे. जर तो 3 खाली असेल तर मग आपल्याला एरिएशनची व्यवस्था करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यावरती फवारे लावणे वॉटर स्प्रेड करणे एरिएशन टाकणं गरजेचं आहे जेणेकरून मग त्यांना ऑक्सिजन मिळाल्यावरती ते फिरू शकतात हिंडू शकतात ज्यावेळी ऑक्सिजन कमी होतं त्यांचं सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या कमी होऊन जातात
1: हालचाली
0: कमी होतात मंद होतात सगळ्या मग यासाठी जर

0: आमच्याकडे ऑलरेडी तो डाटा असेल
1: बरोबर,
0: हा सकाळच्या वेळी असा असतो, दुपारी असा असतो, सगळ्यात त्याच्यात महत्वाचा जो खड्डक आहे हा डिओ आणि सामो असतो, आणि हा सकाळी जास्त 3-4 वेळेसच त्रासदायक ठरू शकतो, म्हणजे त्यावेळेस ऑक्सिजनची प्रमाण खूप कमी होते. अशा वेळेस ते सुसज्ज जर आपल्याकडे एरेटर्स असतील, आपण 4 आधीच टायमर लावून 3.5 टायमर लावून त्याच्यामध्ये एरेशन चालू केला की सगळे उद्भवणारे घटक आहेत निरंक होऊन जातात आणि मग ते प्रक्रिया चांगली होते. सपोज आज तुम्ही तो 10 भाड्याने घेतलेला आहे, असं तुम्ही सोडून दुसरीकडे गेलात, तर मग सेम जो प्रोटोकॉल आपण इथे तयार करून दिला तो दुसऱ्या तलावरती दुसऱ्या धरणांवरती जाऊन पण तुम्ही करू शकता.
1: अच्छा,
0: असं आहे. आणि तिथे जरी नौका शेतकरी जरी आला, सपोज तो तिथला सदस्य आहे फिशरमन सोसायटीतला, तर त्या सदस्याला पण हे आपण ट्रान्सफर करू शकतो. एवढी सोपी टेक्नॉलॉजी आहे. त्याने तो डाटा फक्त बघायचा आहे की बाबा याच्यामध्ये त्या त्या वर्षामध्ये त्या त्या ऋतूमध्ये हा हा असा घटक होता. याने फक्त सीड सोडण्यापूर्वी ती काळजी घ्यायची, एकदम मोजमाप करून घ्यायचं. मोजमाप करायलाही तुम्हाला कृषी विभागाच्या लॅबकडे जायची धावपळ करायची गरज नाही. तुम्ही तो सांगितलेला किट घेऊन या, एक 15-20 पॅरामीटर्स असतात, तुमच्या बांधावर बसून करा. आणि याची प्राइस साधारण 3,500-4,000 येते. आणि जर तुम्हाला त्याबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही पनवेलच्या उपकेंद्रावरती येऊन केव्हाही भेटू शकता. त्याबद्दल प्रशिक्षण पण देऊ, कसं करायचं ते पण आपण शिकवलं जातं, सांगितलं जातं. तर तुमची काही अडचण असेल शेतकरी बांधवांची तर आपण ती नक्कीच सोडवू शकतो.
1: बरोबर सर, आता आपण ही एवढी सगळी चर्चा केली की या जलाशयामध्ये जो पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक आहे, एक नवीन असं तंत्रज्ञान आहे, पण मग तुम्ही आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने असा एक निष्कर्ष किंवा काय काय याच्यामध्ये शिफारसी आहेत काय सांगाल?
0: नक्कीच, आता आपण हे मगसपासून जे गुणवत्तेबद्दल बोलतोय, जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोच करायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून त्यांना उत्पादन जास्त जास्त मिळावं.
1: बरोबर.
0: तर आम्ही जे संशोधन केलेलं आहे आणि जे शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करायचं आहे हा जो निर्देशांक आहे, याचं तुम्ही आधी प्राथमिक डाटा तयार करा तुमच्या तलावाचा, खाडीजवळच्या पाण्याचा, तुमच्या विहिरीचा पाण्याचा, जे काही वॉटर रिसोर्सेस आहे प्राथमिक डाटा कलेक्ट करा. तो डाटा कलेक्ट केल्यानंतर कच्चा डाटा आहे तो आपण ह्या वॉटर क्वालिटी इंडेक्स मध्ये टाकायचा असतो. तो वॉटर क्वालिटी इंडेक्स काय आहे कसा आहे ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क करा पनवेलच्या उपकेंद्रावरती, तर तुम्हाला मी समजून सांगू शकतो. आणि तो तिथे कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला निर्देशांक मिळतो, तो निर्देशांक आपण कॅल्क्युलेट करून ठेवू शकतो. आणि तो कॅल्क्युलेट केल्यावरती स्कोर जो येतो तो प्रत्येक आठवड्याचा तुम्हाला कलेक्ट करायचा आहे. ते कसं करायचं काय करायचं याबद्दल मी आधी सांगितलं, तुम्ही मला संपर्क करा, प्रशिक्षण घ्या, गुगलवरती जाऊन तुम्हाला किट मिळू शकतात, त्याचा वापर करा.
1: सर, खरंच एकंदरीत म्हणजे या पाण्याच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे खूप छान असं तंत्रज्ञान आहे. फक्त शेतकऱ्यांनी थोडा अभ्यास करून या सगळ्या गोष्टींवर जर लक्ष दिलं, योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन तज्ज्ञांचं घेतलं, तर नक्कीच मत्स्य शेतीमध्ये त्यांना एक नवीन संधी अजूनही उपलब्ध होऊ शकते. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण जलाशयातील मत्स्य संवर्धनात पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक याविषयी डॉक्टर प्रवीण सपकाळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: अरे बिजू का
4: पुतला बोल रहे.
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. अरे पहली वाली बात कहा,
4: पर हम तो सब यही डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज तक जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोते हो गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
0: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
1: लेखिका आहेत सुचिता लाडे.
0: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
1: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
0: आणि सादरकर्ते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
2: आजी आज घरात दोन ताट का सजवली आहेत, एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
3: अगं आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
4: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे
0: वंदन सागराला.
5: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
6: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
5: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
6: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं

0: मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजून 30 मिनिटांनी आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
3: रात्रीचे 8:05 होत आहेत। थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 3% घसरण. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखीन 39 धावांची गरज. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तात्काळ करणं शक्य झालं आहे. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर संदेश सामायिक केला आहे. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यूपीआय ही जगातली सर्वात मोठी रिअल टाईम पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेमध्ये रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली गेली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तीमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेच्या दरात आज पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रति किलो या दरानं साखर मिळत होती.

महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दररोज 12 तास मोफत वीज देण्याची आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करायची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर इथं केली. सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 12,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून एकंदर 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद ए मिलाद उन नबीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबी हा प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणुकीचं स्मरण करण्याचा सण आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार देशवासियांना सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र उभारण्याच्या कार्यात सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात आज 3% घट झाली. दिवसाच्या व्यवहारादरम्यान ब्रेंट क्रूडचे दर 3.4% घसरून प्रति बॅरल 89 अमेरिकन डॉलर्स आणि 1 सेंटवर आले. तसंच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दर 3.6% घसरून प्रति बॅरल 81 अमेरिकन डॉलर्स आणि 94 सेंटवर आले. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवस अखेर श्रीलंकेसमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा केल्या होत्या. सोनल 85 तर लाहिरू 8 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 39 धावांची गरज आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या क्रिमिलेअर निकषासंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी विशेष पीठाची स्थापना करावी या विनंतीवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयानं होकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं 11 मार्चला दिलेला निकाल 2025 नागरी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना लागू होतो की नाही याबाबत स्पष्टता मिळावी अशी मागणी केंद्र सरकारनं आपल्या याचिकेतून केली आहे. भारतीय प्रकाशक महासंघाकडून दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पुस्तक प्रकाशन पुरस्कारांमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाला 7 पुरस्कार मिळाले. विभागानं प्रकाशित केलेली पुस्तकं संदर्भ साहित्य आणि नियतकालिकांना विविध श्रेणींमध्ये बहुमान जाहीर झाले. देशाचा विकास साहित्य संस्कृती कला आणि समकालीन विषय वाचकांपर्यंत पोहोचवण्यात हे साहित्य महत्वाची भूमिका बजावतं आणि हे पुरस्कार म्हणजे विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कष्ट समर्पण भाव आणि कर्तृत्वाचं प्रतीक आहे असं प्रतिपादन प्रकाशन विभागाचे महासंचालक डॉ धीरज कांकडिया यांनी केलं. भारत चीन सीमा प्रश्न आणि दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याबाबत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली. येत्या 12 तारखेला नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत आहे. या चर्चेपूर्वी 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी काल बीजिंगला पोहोचलेल्या डोभाल यांनी चीनचे उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर व्यापार ऊर्जा खतं आणि अणुसहकार्य या क्षेत्रांमधले आर्थिक संबंध दृढ करण्यावर भर दिला. डॉ जयशंकर यांनी रशियाचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरो यांच्यासोबत भारत आणि रशियाच्या आंतरसरकारी आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपदही भूषवलं. जयशंकर यांनी काल रात्री मॉस्को इथं रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना भारतात

उत्पादन सुविधा उभारताना यंत्रसामग्री आणि सुट्या भागांसाठी भारतीय मानक ब्युरोचं जे प्रमाणीकरण लागतं त्यातून जपानसह इतर देशांच्या कंपन्यांना सूट देण्यासाठी आराखडा तयार करायचं काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. त्यांनी आज टोकियो इथं सेमीकंडक्टर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या जपानी प्रतिनिधींना संबोधित केलं. या आराखड्यामुळे कंपन्या, उद्योग उत्पादन किंवा प्रकल्पांना गरजेनुसार या नियमांमधून सूट मिळेल, असं ते म्हणाले. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या याआधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. भारताची व्यापक सृजनशीलता जपण्यासाठी आणि सार्वजनिक संज्ञापन बळकट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आणखीन रचनात्मक सहकार्य हवं, अशी माहिती रेडिओ आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज दिली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या माहिती आणि जनसंपर्क सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला ते आज बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 3% घसरण. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखीन 39 धावांची गरज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हे गीत रवींद्र साठे यांनी गायलं होतं. श्रीपाद गोडबोले यांच्या गीताला संगीत दिलं होतं कमलाकर भागवत यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: उत्तरा केळकर यांनी गायलेलं शोभा तेलंग यांचं गीत आपण ऐकत आहोत. संगीतकार भूमानंद बोगम याबरोबरच भावधारा कार्यक्रमाचा समाप्त होत आहे. थोड्याच वेळात 9:30 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचे कार्यक्रम.
1: दिल्ली केंद्र से रिले करेंगे.

वो चार मुस्काया बेचारे शर्माए हमारा भी दीना मचलने लगे जो हाँ।